रसिक श्रोते हो, सुप्रभात. FM 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 13 ज्येष्ठ, शके 1948, 3 जून 2026. आमच्या आजच्या या प्रसारण सभेत मी अंजली खंडाळीकर सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सभेला आरंभ करूया मंगलध्वनीनं.

श्रोते उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग हिंडोला आपण ऐकलात. FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 6 वाजतायत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: एकूण सर्वच नागरिकांच्या प्रामाणिक सेवेतून एकोपा, अखंडता आणि सोयीसुविधा रूपात आश्वासक सुरक्षाच देश आणि देशवासियांना प्राप्त होत असते. आईची माया म्हणजे लेकरांची सुरक्षाच. नातं जपणं म्हणजे नात्याला सुरक्षा प्रदान करणं. पर्यावरण जपणं म्हणजे सुबत्तेची सुरक्षा करणं. अशा प्रकारे आपल्या कर्मप्रधान उत्तरदायित्वाचं निर्वहन करणं म्हणजे जणू मानवी सहजीवनाला प्रेममयी चंदेरी सुरक्षेचं कवचच घालणं होय. अशा कवचाखाली स्वतःसह मग पुढील पिढीच्याही अंतःकरणात भयमुक्त सुरक्षेचे भौतिक आयाम स्वर्गीय आनंदात विस्तारित होतील.
1: सुरक्षा याविषयी विजय भोसले यांचे विचार श्रोतेहो आपण ऐकलेत. अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकलात. सादर करते होते नयन पवार. FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो आपण कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात करत असताना बुद्धिदाता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, सकलांचा दाता गणेशाची आराधना करतो, प्रार्थना करतो. स्वरांजली या कार्यक्रमाची सुरुवात करूया. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: स्वरांजली या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना, संगीत श्रीधर.

श्रोते स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत कमलाकर भागवत यांचं.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत कान्हो पात्रे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं मीना खडीकर यांचं. स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया गोविंद भाशीळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गौतम सुत्रावे यांची रचना. संगीत मधुकर पाठक यांचं.

वाणी जयराम यांच्या स्वरात सरस्वती कुमार दीपक यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं रघुनाथ शेठ यांचं. स्वरांजली या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्ती रचना.

0: या गीताबरोबरच स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. FM 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो प्रसारित करीत आहोत कृषी वाणी शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. पण त्याआधी
1: कमी वेळात जास्त नफा बस एका क्लिकवर कमाले
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
4: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी डॉक्टर आनंद गोरे, मुख्य शास्त्रज्ञ अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथून आज आपल्याला मूलस्थानी जलसंधारण म्हणजे काय यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उपलब्ध आहे. आपण पाहतो की कोरडवाहू शेतीमध्ये किंवा सर्वसाधारण शेतीमध्ये आणि विशेष करून आता अल्निनोच्या पार्श्वभूमीवर मूलस्थानी जलसंधारणास अत्यंत महत्व प्राप्त झालेले आहे. आता मूलस्थानी जलसंधारण म्हणजे काय तर पावसाचे पाणी ज्या ठिकाणी पडते त्याच ठिकाणी किंवा त्याच शेतात अडवणे, त्याला मुरवणे आणि पुढील उपयोगासाठी साठवणे यालाच आपण मूलस्थाली जलसंधारण किंवा इन सिटू मॉइश्चर कॉन्झर्वेशन किंवा इन सिटू वॉटर कॉन्झर्वेशन असे म्हणतो. आता याचा मुख्य उद्देश असा असतो की पावसाचे पाणी शेतातून इतर ठिकाणी वाहून जाऊ नये, यासोबतच मातीची धूप कमी व्हावी, आपल्या त्या ठिकाणी जमिनीतील किंवा शेतातील ओलावा जास्त काळ टिकावा आणि पिकांना जेव्हा पावसाचा खंड असतो किंवा कोरड्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी हा ओलावा त्या ठिकाणी उपलब्ध व्हावा. आणि विशेष करून कोरडवाहू शेतीमध्ये जेव्हा कमी व नियमित जो पाऊस किंवा पावसाच्या वितरणामध्ये जी तफावत दिसून येतो अशा वेळेला आपल्याला या मूलस्थानी जलसंधारणाच्या तंत्रज्ञानाला अत्यंत महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये मूलस्थानी जलसंधारणाचे महत्वाचे उपाय कुठले आहेत तर समतल मशागत किंवा उताराला आडवी मशागत. उताराला आडवी नांगरट करावी त्यामुळे पावसाचे पाणी थेट वाहून न जाता शेतीमध्ये मुरते. ही पद्धत कमी खर्चाची आहे आणि अत्यंत उपयुक्त आहे. कंटूर मशागत म्हणजेच काय की नैसर्गिक समोच्च रेषेनुसार आपण कंटूर लाईननुसार मशागत करतो, हाही उपाय त्यासारखाच आहे. यानंतर खोल नांगरट आपण केली पाहिजे जेणेकरून दर 2 वर्षांनी किंवा 3 वर्षातून एक वेळेला. उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यापूर्वी खोल नांगरट केली तर जमिनीचा कडक थर तुटतो, पावसाचे पाणी खोलवर मुरते, जमिनीत हवा खेळती राहते आणि मुळांची वाढ चांगली होते. यानंतर सरी वरंबा पद्धत, यासोबतच रुंद वरंबा सरी पद्धत म्हणजेच BBF पद्धत. या पद्धतीमध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मका व इतर भाजीपाला या

0: पाण्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे. यामुळे काय होते की सरीमध्ये पावसाचं पाणी त्या ठिकाणी साचतं आणि आपल्याला त्या ठिकाणी ते पाणी मुरून पुढील कालावधीमध्ये त्याचा उपयोग होतो. यानंतर बंद सरी किंवा ज्याला आपण टाईड रिजेस म्हणतो, यामध्ये काय होतं सरीमध्ये ठराविक अंतरावर छोटे छोटे आपण आडवे बांध करतो आणि यामुळे काय होतं की या सरीमध्ये पाणी अडतं आणि हळूहळू ते जमिनीत मुरतं. विशेष करून हलक्या किंवा मध्यम जमिनीत हा उपाय चांगला आहे. यानंतर आंतरमशागत करणे, जेणेकरून यामुळे जमिनीतील बाष्पीभवन कमी होते आणि ओलावा टिकून राहण्यामध्ये मदत होते. विशेष करून बऱ्याच वेळेला ज्या भेगा पडलेल्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी मिटवतो. आच्छादनाचा वापर जमिनीवर पिकांचे अवशेष हेक्टरी 3 ते 5 टन आपण वापरला पाहिजे. त्याच्यानंतर पिकांचे अवशेष जमिनीमध्ये आपण जर ठेवले तर त्याचाही फायदा होतो. आंतरपीक पद्धती, पीक फेरपालट, पट्टा पद्धतीनं किंवा पट्टा पीक किंवा पट्टा पेर पद्धत, त्याच्यानंतर शेतातील लहान बांध बंदिस्ती, बांधावरचे गवत आणि त्याचे पट्टे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मूलस्थानी जलसंवर्धनामध्ये त्या ठिकाणी येतात आणि यामुळे आपल्याला कोरडवाहू शेतीमध्ये फायदा होतो. तर अशा पद्धतीचे आपण मूलस्थानी जलसंवर्धनाचे उपाय आपण योजले पाहिजे. धन्यवाद.
1: कृषीवाणी शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीमध्ये महिलांनी विशेष ज्या काही चाचण्या आहेत तब्येतीच्या आणि त्या लक्षणासंबंधीच्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. जे मी आधीच्या भागामध्ये सांगितलं होते जी लक्षणं होती जे हॉट फ्लशेस होते नंतर हार्मोन्समध्ये जे काही वर खाली जे हार्मोन्स होत होते त्याबद्दल ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या टेस्ट असतात सीबीसी जे ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन आणि इतर ज्या काही गोष्टी असतात ओव्हरऑल सीबीसीचा जो काउंट असतो तो महत्वाचा असतो. नंतर शुगर, कारण जे हार्मोन्स कमी जास्त होतात त्याचा इतरही हार्मोन्सवरती परिणाम होतो त्यामुळे शुगर टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. डायबिटीसकडे पेशंट जातो आहे का हे बघणं गरजेचं असतं. तर शुगरमध्ये जेवणा अगोदरची जेवणानंतरची शुगर, नंतर त्याच्यामध्ये HbA1c म्हणून ही टेस्ट असते जी 3 महिने आधीची शुगर किती आहे हे जाणून घेण्यासाठी ती टेस्ट केली जाते त्यामुळे ती पण टेस्ट करणं गरजेचं असतं. लिपिड प्रोफाईलमध्ये आपण कोलेस्ट्रॉल बद्दल डिटेल असतं तर त्याच्यामध्येही आपल्याला समजतं की चरबी किती वाढलेली आहे आणि त्याबद्दलची काही काळजी घेणं गरजेचं असेल तर ती टेस्ट महत्वाची असते. मग व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 या पण दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात ज्या ऑस्टिओपोरोसिसच्या संबंधित महत्वाच्या असतात. नंतर थायरॉईडची पूर्ण टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्या या सगळ्याबरोबर जी महत्वाची टेस्ट आहे की तुमचा पाळी जाण्याची जी वेळ आहे ती जवळ आलेली आहे का ही करण्याची जी टेस्ट असते त्याला एक हार्मोन असतं FSH म्हणून जे हार्मोन असतं ते खूप महत्वाचं असतं. हे करणं खूप प्रत्येक स्त्रीनी गरजेचं आहे. नंतर पॅप्समिअर ही जी टेस्ट आहे ही रक्त तपासणी नाहीये तर ही योनिमार्गातून एक द्रव आणि थोडंसं मटेरियल आपण चेकिंगला घेतो ते स्लाईडच्या स्वरूपात किंवा बॉटलमध्ये चेकिंगला देतो ते बेसिकली गर्भाशया मुखाचा कॅन्सरचे काही सुरुवात आहे का हे बघण्याची जी टेस्ट असते ते 40 नंतर प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं असतं. त्याबरोबर स्तनाची सोनोग्राफी ही करणं गरजेचं आहे. स्तनाचा एक्सरे पण असतो, मॅमोग्राफी ही पण महत्वाची आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. जे मी नवीन तंत्रज्ञान म्हटलं जे रजोनिवृत्तीमध्ये पण स्त्री प्रेग्नंट राहू शकते तर त्याबद्दल काही तपासण्या असतात त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते, IVF आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे, सगळ्या गोष्टी हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पॉसिबल आहेत त्यामुळे तुम्ही सल्ल्यानुसार त्याची जाणीव आणि असणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी जी तुम्हाला 3 रक्त तपासण्या त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही टेस्ट आहेत जे मी तुम्हाला सांगितलं मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे असतो. हा एक्सरे वर्षातून एकदा केला तर चालू शकतो, ह्या वारंवार करायचा नसतो कारण एक्सरे शरीरासाठी

0: घातक असतात. मग त्याच्यावरती नवीन जे आलेलं आहे की मॅमोसोनोग्राफी, ही सोनोग्राफी स्तनाची सोनोग्राफी असते, ही कितीही वेळा केली तरी चालते, पण ती उगाचच नाही करायची असते, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायची असते. आणि सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला काही जाणवलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. नंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, म्हणजे उज्ज्वल स्तन आणि डावस्तन, हे उज्ज्वल स्तन चेक करायचं असेल तर डाव्या हाताने चेक करायचं, डावस्तन चेक करायचं असेल तर उजव्या हाताने चेक करायचं, हे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक स्त्री घरच्या घरी करू शकते, ह्याची पण जाणीव असणं प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने 40 नंतर मॅन्डेटरी आहेत, कंपल्सरी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जर आपल्याला लवकर काही कळलं तर त्याच्यावर 100% उपचार आहेत आणि स्त्री खूप चांगलं आयुष्य पुढे काढू शकते. आणि जे नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रजनन क्षमतेवरती आपल्याला प्रकाश टाकणार आहोत, त्याच्यावरती हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी IVF, हे नवीन तंत्रज्ञानाची माहिती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊन स्त्री ह्याच्यामध्ये पण प्रेग्नंट राहू शकते. श्रोते हो, आता जो उद्याचा आपला जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण ह्या रजोनिवृत्तीमुळे होणारे जे परिणाम आणि लक्षणं आहेत त्याच्यासाठी घेणारी काळजी ह्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत.
1: श्रोते हो, आताच आपण रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सृष्टीचा प्रत्येक कण एका विशिष्ट रसायनाने आणि सूत्राने बांधलेला आहे. जोपर्यंत हा समतोल राखला गेला आहे तोपर्यंत मानवी जीवन सुरक्षित आहे. पण जेव्हा मानव निर्मित कृत्रिम रसायने आपल्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये ढवळाढवळ करतात तेव्हा निसर्गामध्ये एक घातक चेन रिएक्शन सुरू होते. अशीच काहीशी घातक रिएक्शन प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्याला दिसून येते. आजच्या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की प्लास्टिक पोल्युशनचं जे काही घातक स्वरूप आहे ते कसं आहे.
1: नमस्कार श्रोते. प्लास्टिकचा एकेकाळी त्याच्या टिकाऊपणा, लवचिकता आणि कमी खर्चामुळे आधुनिक काळातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून गौरवण्यात आला होता. प्लास्टिक हलके, स्वस्त आणि सहज तयार करता येणारे असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. प्लास्टिक प्रदूषण ही आज जगासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या झाली आहे. पर्यावरणात प्लास्टिकच्या वस्तू आणि कणांचा वाढता संचय म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण. हे न विघटन होणारे पदार्थ जमीन, जलस्त्रोत्र आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. 1862 मध्ये अलेक्झांडर पार्क्स यांनी पार्केसिन नावाचे पहिले कृत्रिम प्लास्टिक तयार केले. ते अजून सुद्धा अस्तित्वात आहे. 1907 मध्ये लिओ बेकलँड यांनी बेकेलाइट हे पहिले पूर्ण कृत्रिम प्लास्टिक शोधले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिक उत्पादनात प्रचंड वाढ झाली. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खेळणी आणि पॅकेजिंग वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाऊ लागल्या. 1950 दशकातून जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ झाली. सध्याचे वार्षिक उत्पन्न 460 दशलक्ष टनाच्या पुढे गेले. उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिकपैकी जवळपास निम्मे प्लास्टिक हे सिंगल यूज म्हणजे एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच पॅकेजिंग, रॅपर्स, बाटल्यांसाठी वापरले जाते. या वस्तूंचे उपयुक्त आयुष्य काही मिनिटांचे किंवा महिन्याचे असते, परंतु त्या पर्यावरणात शेकडो वर्षे तशाच राहतात. प्लास्टिकचे कधीही नैसर्गिकरित्या विघटन किंवा बायोडिग्रेड होत नाही. त्याऐवजी त्यावर फोटो डिग्रेडेशन किंवा प्रकाश विघटन प्रक्रिया होते, ज्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. मॅक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा मोठी ज्याचा आकारमान असते असे, म्हणजे त्याचे उदाहरण म्हणजे मासेमारीची जुनी जाळी, पिशव्या आणि बाटल्यांसारखा मोठा कचरा जलमार्ग आणि शहरातील सांडपाण्याच्या वाहिन्या बंद करतो. ह्यामुळे पूर येण्याची समस्या वाढते.

तसंच मायक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटर पेक्षा लहान आणि नॅनो प्लास्टिक्स हे अतिसूक्ष्म या अतिसूक्ष्म कणांनी जीवावरणाच्या म्हणजे बायोस्फिअर मध्ये प्रत्येक थरात प्रवेश केलाय. अँटार्क्टिकामधील बर्फ, दुर्गम डोंगराळ शिखरे, शेतीची माती आणि समुद्राच्या खोल गर्तेतही हे कण आढळले आहेत. तसेच ते आपल्या फुफ्फुसात, रक्तात आणि आईच्या गर्भातही शिरले आहेत. नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळले की मानवी मेंदूच्या नमुन्यामध्ये इतर अवयवांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक मायक्रोप्लास्टिक्स आहेत आणि त्याची सांद्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कालांतरात वाढत असल्याचं दिसतंय. रक्तवाहिन्यांमधील मायक्रोप्लास्टिक्स सेरिब्रल थ्रॉम्बॉसिस म्हणजे रक्ताची गुठळी निर्माण करू शकतात. जमिनीवरील प्लास्टिक प्रदूषण समुद्राच्या तुलनेत खूप जास्त असल्याचा अंदाज आहे. क्लोरी

0: आता संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून
1: FM 101.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: कमी वेळात जास्त नफा,
5: बस एका क्लिक वर कमाल
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
1: FM 101.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर गीतांचा प्रायोजित कार्यक्रम. श्रोते हो, जून महिना लागला तरी उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. कोकिळा आणि चातकाप्रमाणे आपणही पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहोत. कोकिळा तिच्या सुमधुर आवाजात पावसाला साथ घालत असते. ऐकूया डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या सुमधुर गीतांचा कार्यक्रम.
8: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात कन्यादान या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोतेहो, डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली सुमधुर गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: कुणाल गांजावाला यांच्या स्वरात सावरखेड एक गाव या चित्रपटातलं दासू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय आणि अतुल यांचं.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली सुमधुर गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: हॅलो डॉक्टर श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्तनाचा कर्करोग आणि आधुनिक उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर उन्मेष टाकळकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240 29 70 212 आणि 0240 29 70 231. हॅलो डॉक्टर.
3: नव्या जगाचं नवं चित्र. आता छतावर असलेल्या टीव्ही अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स. याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.

जय हो। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो। गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या कामासह राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. पुरुष लाभार्थींकडून मात्र पैसे परत घेतले जाणार. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा देशात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या 5 राज्यांमध्ये समावेश. छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची कामं जलद पूर्ण करण्याचे निर्देश. आणि नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापर्यंत केरलममध्ये दाखल होण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. ग्रामसडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक या दोन्ही बँकांकडून राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यासही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भारतीय रस्ता काँग्रेस IRCच्या मानकानुसार राज्यातल्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत असा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या योजनेसाठीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं, त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ज्यांनी KYC केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या. ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असं ते म्हणाले. 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रकार उघड झाला. या पुरुषांकडून मात्र त्यांनी मिळवलेले पैसे परत घेतले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले,
1: ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील, त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत.
0: दरम्यान काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा होती, मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्र जारी केलं आहे. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. नांदेड जिल्ह्याच्या हदगाव इथं तहसील कार्यालयावर काँग्रेस पक्षानं काल गाढव मोर्चा नेला. पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. मुंबईत आझाद मैदानावर राज्यभरातले अंगणवाडी, आशा, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि असंघटित

0: क्षेत्रातल्या हजारो कामगारांचं आंदोलन काल दुसऱ्या दिवशीही सुरू राहिलं. या पार्श्वभूमीवर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सीटूच्या शिष्टमंडळानं राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. सर्व क्षेत्रातल्या कामगारांचं नियमितीकरण आणि किमान 30,000 रुपये मासिक वेतनाचा समावेश तसंच भविष्य निर्वाह निधी कर्मचारी राज्य विमा योजना आणि पेन्शन योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी या कामगारांनी केली आहे. दिल्लीतल्या एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 15 जूनपर्यंत वाढवली आहे. मांगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांचा यात समावेश आहे. मनीषा हवालदार, डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा या आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात पालघर जिल्ह्यात आंबेसरी गावाजवळचा MT-07 या पर्वतीय बोगद्याचं काम यशस्वीपणे पूर्ण झालं आहे. या कामात अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि भूतांत्रिक उपकरणांचा वापर करण्यात आला असून सुरक्षिततेच्या सर्व मानकांचं काटेकोर पालन करण्यात आलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा देशात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या 5 राज्यांमध्ये समावेश झाला आहे. केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबद्दल महाराष्ट्राचं अभिनंदन केलं. 29 मे रोजी देशात आतापर्यंतचे एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे 15,000 घरांवर प्रकल्प बसवण्यात आले असून त्यापैकी 4,700 प्रकल्प महाराष्ट्रातले आहेत. राज्याने मे महिन्यात या योजनेसाठी सादर अर्जांमध्ये देशात प्रथम क्रमांक, प्रकल्प बसवलेल्या एकूण घरांमध्ये दुसरा क्रमांक, प्रकल्पांच्या तपासणीमध्ये पहिला क्रमांक आणि पुरवठादारांच्या नोंदणीमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा पदवी प्रदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी यावेळी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये 2 महिला वैमानिकांचाही समावेश आहे. एसटी बस उशिरा सुटल्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सगळ्या बस नियोजित वेळेपूर्वी फलाटावर असाव्यात, त्याचं तिकीट वितरण वेळेत व्हावं, विशेषतः 5:00 ते 5:30 या कालावधीतल्या सर्व बस फेऱ्या नियोजित वेळेवर होतील याची विशेष दक्षता घ्यावी असे निर्देश सरनाईक यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत दिले. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 12 वर्षांमध्ये सरकारने एक देश एक कर प्रणाली म्हणजे जीएसटी सुधारणा करून अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी दिल्याचं माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: गेल्या 12 वर्षांमध्ये भारताचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी देशाला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने हालचाल केलेली आहे आणि भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम मागील 12 वर्षांमध्ये झालेलं आहे. 2014 मध्ये ज्यावेळेस मोदी साहेबांनी प्रधानमंत्री म्हणून काम सुरू केलं त्यावेळेस अर्थव्यवस्था 10व्या नंबरला होती, पण आता ही अर्थव्यवस्था 4थ्या नंबरला आलेली आहे. त्याचं एकमेव कारण जर पाहिलं असेल तर वेगवेगळे रिफॉर्म्स प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात केलेले आहेत, विशेषतः जीएसटी लागू करून देशात एक राष्ट्र एक कर व्यवस्था निर्माण करण्यात आली, त्यामुळे व्यापार सुलभ झाला.
0: छत्रपती संभाजीनगर शहराला नियोजित वेळेत पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी उर्वरित आवश्यक कामं जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. येत्या 12 जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगानं काल नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. अन्न आणि औषध प्रशासनानं काल छत्रपती संभाजीनगर इथं एका शीतपेयाचा मोठा साठा जप्त केला. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या नावाने हे पेय विक्रीसाठी आणलं जाणार होतं. या कारवाईत करोडी परिसरातल्या एका खासगी गोदामातून प्रत्येकी 400 मिलीलिटरच्या 36,468 बाटल्या जप्त करण्यात आल्या. बाजारभावानुसार या पेयाची किंमत सुमारे 20,78,000 रुपये आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया कालपासून सुरू झाली. ही प्रक्रिया 28 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर आणि संदलापूर इथं युवा जलदिंडी 2026 अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये गावोगावी जाऊन भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत संरक्षणाचा

0: चा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेमुळे धाराशिव जिल्ह्यात 11 गावात 16 टँकर्सनं तर 65 गावांमध्ये 99 विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. यात धाराशिव तालुक्यातल्या 7 गावांसाठी सर्वाधिक 11 टँकर्समधून तर भूम तालुक्यातल्या 4 गावांसाठी 5 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापर्यंत केरलममध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लक्षद्वीप, केरलम, तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागर परिसरात उद्यापासून मोसमी पाऊस पुढे वाटचाल करेल असा अंदाज आहे. दरम्यान राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 43.3 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी आणि बीड इथं सरासरी 40 तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि धाराशिव इथं सरासरी 39 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या कामासह राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहिणी योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. आणि छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची कामं जलद पूर्ण करण्याचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. ऐकूया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकू शकाल. 7:40 आस्वाद घ्याल भावतरंग या कार्यक्रमाचा. सकाळी 8:40, 9:10, 10:30 आणि दुपारी 2 वाजता आस्वाद घ्याल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. 10 वाजता गीतगुंजन मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 10:45 प्रासंगिक. 11:05 फोन फरमाईश हा फोन इन कार्यक्रम सादर करते धम्मपाल जाधव. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ महिला श्रोत्यांसाठीच्या कार्यक्रमात जागतिक सायकल दिनानिमित्त वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांच्याशी संवाद आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडची स्वाभिमानाची क्रांती वृषाली भोसले यांचं भाषण. 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. 2:30 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
2: हॅलो डॉक्टर. श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्तनाचा कर्करोग आणि आधुनिक उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर उन्मेष टाकळकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: सायंकाळी 5:30 युव आणि युवा दोस्तांसाठीच्या कार्यक्रमात रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई गजानन आव्हाळे यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. 6:30 बलसागर भारत हो दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या हॅपी होम आणि स्कूल फॉर ब्लाइंड या संस्थेच्या 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:15 अर्थविशेष 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम शेतशिवार यामध्ये पशुधनासाठी लसीकरणाचं वेळापत्रक याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. 8:15 लोकसंगीत 8:30 भावधारा 10 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शिवकुमार यांचं

व्हायोलिन वादन राग हंसध्वनी आणि 10:30 विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन राग जय जयवंती आपण ऐकू शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली तर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रत्येक माणूस सायकल शिकतोच शिकतो, तेव्हा सायकलिंग करूया, आजच्या दिवसापासून तरी सुरुवात करूया. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरोडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की महिलांच्या बाबतीमध्ये जेव्हा स्मोकिंग किंवा तंबाखू खाणं असेल म्हणा किंवा अल्कोहोल घेणं असेल, तर त्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या इनफर्टिलिटीवरती, एकूणच त्यांच्या आरोग्यावरती कितपत होतो?
2: मी तुम्हाला हेडनेक कॅन्सर सांगू शकतो आणि हे टंबॅको अल्कोहोल अरिकानट आहे. जर हे प्री मॅच्युअर आपण खाल्लेलं आहे, एस्पेशली महिलांमध्ये, त्यामध्ये इमॅच्युअर बेबीज किंवा लो बर्थ वेट बेबीज होऊ शकतात, त्यांच्या प्रेग्नेन्सीवर पण इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आपण जेंडर भेद नाही करायला पाहिजे, मेल किंवा फिमेल. मला काय वाटतं की आपल्याला आता आपण ज्या 21st सेंचुरीमध्ये आपण जातोय तिथे महिला त्यामध्ये फार स्ट्रेस असतो, ते फार कामं करतात. आपल्याला हे कळायला हवं की का असं होतोय. हे फक्त फॅशन स्टेटमेंट नाही आहे, त्यांच्यावर स्ट्रेस आहेत. चांगल्या साध्या पदांवर आपल्या आज महिला आहेत आणि त्यावर हे स्ट्रेस आहेत, काम करण्याची प्रेशर आहे, त्यामुळे हे सगळे व्यसन लागतात आपल्याला. तर कॅन्सर हा भेदभाव करत नाही की कोण मेल आहे आणि कोण फिमेल आहे. आपल्या इंडियामध्ये ओल्ड कॅन्सरचा प्रकार मेलमध्ये जास्त आहे, कारण की मेल जास्त टबॅको खातो आणि जास्त काम करत होता. आता तो ऑलमोस्ट इक्वलवर आलेला आहे, त्यामुळे महिलांमध्ये पण हे सगळे टबॅको हे जास्त युज केल्यामुळे आपल्याला हे कॅन्सरचा आता प्रकार जास्त दिसतो.
1: अच्छा, आणि डॉक्टर मला सांगा की पॅसिव्ह स्मोकिंग काय नेमकं आहे आणि पॅसिव्ह स्मोकिंग वाल्यांना सुद्धा कॅन्सरची भीती आहे का?
2: एक्झाम्पल, फर्स्ट हँड स्मोकिंग, सेकंड हँड स्मोकिंग अँड थर्ड हँड स्मोकिंग, तुम्हाला तिन्ही सांगतो. मी स्मोक केलं, मला प्रॉब्लेम झाली, मी फर्स्ट हँड स्मोकर. तुम्ही स्मोकर नाही आहे पण तुम्ही माझ्या बाजूला बसलेला आहे, तुम्ही सेकंड हँड स्मोकर.
1: अच्छा,
2: मी स्मोकिंग केली, हे प्रोग्राम संपला, मी घरी गेलो, हे इथे बसले, इथे जे पण पार्टिकल्स होते त्यांना थर्ड हँड स्मोकिंग. थर्ड हँड स्मोकिंग नाही कॅन्सर होतो.
1: बापरे,
2: नंबर्स हे आहेत की जर 1 मिलियन टबॅको मुळे डेथ होते, 1 मिलियन बिकॉज ऑफ सेकंड हँड स्मोकिंग.
1: बापरे,
2: दॅट इज अ बिग नंबर. असं ही काय मनगणत नाहीये, याला एव्हिडन्स आहे.
1: डॉक्टर, असेही काही लोक आपल्याला बघायला मिळतात की ते अगदी मोठ्या गर्वाने सांगत असतात की मी आयुष्यभर सिगारेट प्यालो, मी आयुष्यभर तंबाखू खाल्ली पण मला कुठे कॅन्सर झाला, आणि त्याचीच प्रेरणा घेऊन बाकीचे त्याचे मित्रमंडळी असतात ते मग आणखीन स्मोकिंग अल्कोहोल घ्यायला तयार असतात ते. तर अशी जी लोक असतात की जी म्हणजे काही काही म्हातारी लोक सुद्धा बघितलेत की अरे आम्ही तर जन्मभर खात आलोय की आम्हाला कुठे काय झालंय अशी म्हणणारी, तर काय नेमकं हे आहे?
2: यासाठी माझ्याकडे 2 स्टेटमेंट आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना सांगणार तंबाखू खायला, तुम्हाला आत माहित आहे ना की चांगलं नाही हे, तुम्ही फक्त रॉंग रॅशनल म्हणतोय, रॉंग रिझन देतात की मी खाल्ला मला काय किंवा माझ्या आजोबांनी खाल्ला काय होत नाही. पण तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार का तंबाखू खायला? नाही सांगणार. सेकंड, तुम्ही बाईक चालवताय, मी बाईक चालवतोय, मी दारू पिलेला आहे, तुम्ही दारू पिलेला नाही, ऍक्सिडेंट तुमचा झाला, मी सांगणार दारू पिता माझा ऍक्सिडेंट झाला नाही, पण चान्सेस माझ्या मध्ये जास्त आहे ऍक्सिडेंट व्हायचे. सेम जर तुम्ही तंबाखू खाला, चान्सेस फार जास्त आहे कॅन्सर व्हायचे. आणि जे तुमच्या हातामध्ये आहे, आपण 10 दिवस 1 वर्षाचे मुलांना बाहेरलेलं आहे कॅन्सर झालेलं, त्यांना त्यांचा काय दोष आहे? त्यांनी काय तंबाखू खाल्लेला नाहीये.
1: बरोबर,
2: पण तुम्ही खाऊन हा समोर जातोय, तुम्हाला माहित आहे हे प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्ही काय करताय? दॅट इज रिझन वाय टबॅको इज वन ऑफ द प्रिव्हेंटेबल कॉजेस ऑफ कॅन्सर. यू कॅन प्रिव्हेंट कॅन्सर विथ दॅट but not having tobacco. Similarly, oral cancer is one of the most preventable oral cancer. You can stop oral cancer.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मला सांगा की कॅन्सर म्हटलं की जसं मानसिक खच्चीकरण आपलं होतं, तसंच एक विचार मनामध्ये येतो की हे पैशाचं गणित सगळं कसं जुळवायचं, तर मला सांगा की आपण शासनातर्फे काही गरीब लोकांसाठी म्हणा किंवा कॅन्सर पेशंटसाठी काही योजना राबवल्या जातात का?
2: खूप योजना आहेत. तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की अफोर्डेबिलिटी शुड नॉट बी अन इश्यू इन कॅन्सर. हॉस्पिटलवर जास्त अवलंबून नाहीये, पेशंटवर अवलंबून आहे.
1: डॉक्टर हितेश, मला सांगा की एखाद्याची फार इच्छा आहे की दारू सोडायची आहे, सिगारेट सोडायची आणि तंबाखू सोडायची आहे, तर त्यांनी काय नेमकं करायचं, त्यांनी कुठे जायचं, कोणाची मदत घ्यायची?
2: स्वतःची. याला आपण इंग्लिश मध्ये टर्म बोलतो कोल्ड टर्की. म्हणजे द बेस्ट वे टू लीव टोबॅको इज सेल्फ विल. सेल्फ विलच एक मेडिसिन आहे ज्याने तुम्ही तंबाखू सोडू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्यावर, माझ्या बोलण्यावर किंवा लोकांच्या बोलण्यावर तुम्ही तंबाखू सोडू शकत नाही. ते आतून यायला पाहिजे की आपला तंबाखू सोडायचं आहे. आणि आतून यायला तुम्हाला रिमाइंडर्स लागतात. कधी कधी फोनवर तुम्ही स्क्रीनशॉट ठेवलाय की तंबाखू सोडायची, किंवा एका हातामध्ये आपण धागा बांधलेला आहे की लाल धागा म्हणजे तंबाखू सोडायची. कानमध्ये आपण, मला माहित आहे की माझी आई सांगायची तू कानमध्ये खळा करून घ्या, हे करायचं नाही. मला कधी कळत नाही, कळत असायचं, आता कळतोय. कानाचा खळा म्हणजे रिमाइंडर आहे की हे करायचं नाही. तसंच हे काफी रिमाइंडर्स असतात, हे युज केलं तर आपल्याला टबॅको सोडता येतं. हे नॉन फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिनच्या व्यतिरिक्तचे, हे
1: स्वतःच्या मनाची तयारी करणं खूप गरजेचं.
2: एक्झॅक्टली. सेकंड इज यू डिले द टाइम. एक्झाम्पल, तुम्ही सिगरेट पिता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. 6 वाजता तुम्ही, तुमची टाइम, एक्झाम्पल माझी कॉफीची टाइम आहे 5 वाजेपर्यंत, सकाळी 6 वाजता मी चहा घेतो. तसंच एक टाइम असते की त्यावेळी मला सिगरेट लागतो किंवा तंबाखू लागते, तो 1 तासाने डिले करा.
1: अच्छा.
2: त्यावेळी तुम्ही घेऊ नका, 1 तासाने डिले करा. जे आपले एन्व्हायरमेंट आहेत, फ्रेंड्स आहेत, तो त्यावेळीसाठी चेंज करा. कारण की फ्रेंड्स, सी पीअर प्रेशर हा एक टर्म आहे. पीअर म्हणजे फ्रेंड्स आणि प्रेशर. फ्रेंड्सच्या प्रेशर मुळेच हा फर्स्ट आपला धक्का लागतो तंबाखूचा. तर आपण फ्रेंड्स सर्कल चेंज करतो जर आपण तो 1 तासाने किंवा 1 दिवसाने आपण डिले केला, त्यांनी फार आपल्याला, कारण की तो आपल्याला जी हवी असते, ती क्रेविंग्स असते, ती तो त्यावेळेस आपल्याला जास्त असते. तो 1 तास काढला ना आपण, तर खूप चांगलं आपल्याला हेल्प भेटतो नॉन फार्माकोजेनिक. त्यानंतर आपल्याला फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिन म्हणजे आपण निकोटीन पॅचेस असतात, निकोटीन गम्स असतात, ते आपण घेऊ शकतो. पण निकोटीन गम्स इज नॉट द रिप्लेसमेंट ऑफ टबॅको.
1: मला हेच डॉक्टर विचारायचं आहे की हल्ली असं ऐकलं जातं की तंबाखू सोडायची असेल तर, म्हणजे ते तंबाखूची तुम्ही आता जसं सांगितलं की ती एक आपल्याला हे होते की आता यावेळेत आपल्याला खायचे असं, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून एक च्युइंगम किंवा चॉकलेट असं काहीतरी आलेलं आहे, त्याची पण सवय लागू शकते.
2: इलायची, दालचिनी, लवंग तुम्ही घेऊ शकता. तुम्ही च्युइंगम, निकोटीन पॅचेस असतात, म्हणजे तुम्ही पॅच लावलं ना ते 8 दिवस तुम्हाला असं वाटलं नाही की मला सिगरेट घ्यायची. निकोटीन पॅचेस असते, सिगरेट चेन स्मोकर असतात, 10 पॅकेट जास्त तंबाखू घेतात, त्यांना आपण निकोटीन पॅचेस पण लावतो. च्युइंगम असतात, हे सगळं रिप्लेसमेंट आपण करू शकतो. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे कोल्ड टर्की म्हणजे सेल्फ विल. त्याच्या ऐवजी तुम्ही काही पण केलं तरी काही तुम्हाला तुमची तंबाखू थांबणार नाही. इंडियामध्ये क्विट रेट इज 14% आफ्टर कोल्ड टर्की. म्हणजे तुम्हाला आतून माहिती आहे की हे प्रॉब्लेमॅटिक आहे, मला सोडायला
1: हवं आहे,
2: तरी पण ओनली आउट ऑफ 114 पीपल कॅन क्विट टबॅको.
1: पण डॉक्टर, मुळात आपल्याला हेड अँड नेक कॅन्सर होऊच नये किंवा मुखाचा कॅन्सर होऊच नये, म्हणून आपण काय काळजी घ्यायची, आपली लाईफस्टाईल कशी असायला हवी?
2: तुम्हाला सांगितलं की एक जे व्यसन आहे तुम्ही सोडा. आउट ऑफ 100 ओरल कॅन्सर, 85 बिकॉज ऑफ टबॅको, अल्कोहोल, अरेकाना. आउट ऑफ 100, 85 तुम्ही हे तंबाखू सगळे कमी केला तुम्ही, तर फक्त 15 ओरल कॅन्सर राहणार आउट ऑफ 100. अजून एक प्रकार आहे क्रॉनिक म्युकोसल ट्रॉमा, म्हणजे शार्प टूथ असतं ना आपला, दाताचा शार्प नुकीला दात असतात, ते पण लागून तिथे घाव होऊ शकतो. एव्हिडन्स नाही आहे की ते टू डायरेक्टली कॉज करतो, पण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर होऊ शकतो. आपला आर्टिकल आपण पब्लिश केला होता जर्नलमध्ये 2017, त्यामध्ये आपल्याला कळलं आहे की हे म्हणजे असोसिएशन आहे, पण यांनी कॅन्सर होतो हे आपल्याला माहित नाही, पण असोसिएशन आहे. त्यामुळे शार्प टूथ पण कुठे असला किंवा तुमची डेंचर कवळी आहे ती बरोबर इलफिटिंग आहे, बरोबर लागत नाही, वारंवार लागते, तर ते ठीक करून घ्या. तुम्ही सांगितलं हायजीन चांगलं तुम्ही ठेवायला हवं आपल्याला. 5th इज गुड स्लीप. 6th इज गुड एक्सरसाइज. नॉन ओबीस म्हणजे फॅट कमी करा, एक्सरसाइज चांगलं करा, BMI बॉडी मास इंडेक्स चांगलं ठेवा, बिलो 20-23 ठेवा. हे सगळे चांगले फॅक्टर असतात, त्यांनी तुम्ही कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकता.
1: नक्कीच डॉक्टर हितेश, जाता जाता आपल्या चर्चेच्या शेवटी काय संदेश द्याल?
2: कॅन्सरनी घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. आता या प्रोग्राममध्ये आपल्याला कळलं आहे की कोण कोणत्या फॅक्टर्स मध्ये मुळे कॅन्सर होतो, ते करायचं नाही. आणि कोणकोणते चांगले गोष्ट आहेत किंवा एक्सरसाइज आहे, स्लीप आहे, ती आपण चांगली घेतली पाहिजे, त्याने आपली इम्युनिटी वाढते आणि त्यांची कॅन्सर प्रिव्हेंट होतो. कॅन्सर झालाही तरीही बटच्या नंतरच्या स्टेटमेंटला तुम्ही लक्ष द्या. कॅन्सर इज देअर बट it is curable. So focus on cure. If it is curable, you can be back to life and also back to work.
1: नक्कीच डॉक्टर.
0: श्रोते हो, आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंध याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घेतली. कर्करोग म्हणजे शेवट नाही, तर वेळीच निदान झाले तर तो जिंकता येतो, हा विश्वास आज डॉक्टर हितेश सिंघवी यांनी आपल्या शब्दातून आपल्यासमोर ठेवलाय. तंबाखू आणि व्यसनांपासून दूर राहणं, स्वतःची नियमित तपासणी करणं आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं हेच खरे कर्करोग प्रतिबंधाचे सूत्र आहे. सर, आपण दिलखुलास कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांनाही महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

एफएम 101.7 मेगाहर्ट्जवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो आस्वाद घेऊया भावतरंग या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राधिका यांच्या स्वरात गीत गीत आणि संगीत आशिष विळेकर यांचं.

हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्तनाचा कर्करोग आणि आधुनिक उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर उन्मेष टाकळकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

0: स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात मिलिंद जोशी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं अशोकजी पत्की यांचं. भावतरंग या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात चंद्रशेखर गाडगीळ यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. भावतरंग या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया अवधूत गुप्ते यांच्या स्वरात चंद्रशेखर गाडगीळ यांची रचना, संगीत अवधूत गुप्ते यांचं.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. डीआरडीओकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करून त्याऐवजी एका सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातली महागाई आणि किंमत निर्धारण विषयक माहितीची चौकट आधुनिक करण्यासाठी आणि तिला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं घाऊक किंमत निर्देशकांचे आधार वर्ष 2011-12 2022-23 करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्देशांकाची सुधारित मालिका प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षांपर्यंत घाऊक किंमत निर्देशांकासोबत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर हा निर्देशांक पूर्णपणे बंद केला जाईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळ 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्चगती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्चगती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. दिल्लीत अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यासंबंधित भारत आणि म्यानमार यांच्यात काल 8वी द्विपक्षीय बैठक पार पडली. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर म्यानमारच्या अंमली पदार्थ गैरवापर नियंत्रण केंद्रीय समितीचे सहसचिव थॅट लिंग माउंग यांनी म्यानमार शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. या बैठकीदरम्यान उभय देशांनी आपल्या प्रदेशातील बदलत्या अंमली पदार्थ तस्करीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच गुप्तचर माहिती देवाणघेवाण समन्वित कारवाया सिंथेटिक अंमली पदार्थांचा सामना करणं डार्कनेट आधारित तस्करी अफूची अवैध लागवड यासंदर्भातल्या वाढत्या सहकार्यावर चर्चा केल्याचं NCB आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन अँग हाईंग यांनी काल मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची भेट घेतली. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवनात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी सीमा प्रश्नाबाबतीत दीर्घकाळ चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीन आणि ब्रिटनच्या सहभागाची मागणी केल्यानंतर भारतानं नेपाळसोबतच्या सीमा प्रश्नांच्या निराकरणात कोणत्याही त्रयस्थ पक्षांची भूमिका फेटाळून लावली आहे. सीमा प्रश्नाच्या सर्व पैलूंवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय यंत्रणा स्थापन केली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरबाबत पाकिस्तान युरोपियन युनियनच्या संयुक्त निवेदनात केलेले अनावश्यक

आवश्यक उल्लेख देखील भारत नाकारतो असंही जयस्वाल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत नेपाळच्या सत्ताधारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत भारत नेपाळ विकास भागीदारी आणि लोकांमधील संबंधाबाबत चर्चेवर भर देण्यात आला असं डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची नवी दिल्लीत भेट घेतली तसंच नेपाळी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. भारत आणि नेपाळमधील विशेष संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याचा दृढ निश्चय यावेळी उभय पक्षांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल सर्वोच्च न्यायालयातील 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती अरुणपल्ली यांच्यासह ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून शपथ दिली. 22 आणि 27 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये कॉलेजियमनं केलेल्या शिफारशींवर कार्यवाही करून केंद्र सरकारनं काल ही पदोन्नती देण्यास मंजुरी दिली. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नियुक्ती केल्याचं समाज माध्यमांवरून जाहीर केलेल्या संदेशात नमूद केलं आहे. या अध्यादेशामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 झाली आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण झाला तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाला अग्रक्रम दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. विशेषतः अंमली पदार्थ आणि मानसोत्तेजक पदार्थांविषयीच्या प्रकरणांमध्ये विशेषत्वानं राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दिलेला आदेश रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयानं तुरुंगात राहून मोबाईल फोनच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर केला होता. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 वितरण समारंभ आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील 42 उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जातील. या समारंभादरम्यान दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 34 ग्रामपंचायतींना तर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 8 पंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार विजेत्या पंचायतींचे प्रमुख आपल्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि कामगिरीबाबत सादरीकरणही करतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रतिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशांत लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मंडळाच्या सचिवपदी वरुण भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं नोव्हेंबर 2024 सुरू झाल्यापासून अवघ्या 2 वर्षांच्या कमी काळात 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे. या मंचावर 140 हून अधिक थेट टीव्ही वाहिन्या, 200 हून अधिक रेडिओ सेवा, थेट कार्यक्रमांचं प्रक्षेपण उपलब्ध करून दिलं जात आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात ऑपरेशन शेरुवली अंतर्गत दहशतवाद शोध मोहीम कालच्या 10व्या दिवशी देखील सुरू होती. या प्रदेशातल्या घनदाट जंगलातील दहशतवाद्यांचं छुपे तळ शोधून काढण्यासाठी लष्कर आणि अन्य सुरक्षा दलं संयुक्तपणे ही शोध मोहीम राबवत आहेत. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमितप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5 बाद 180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3 बाद 38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु अॅलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्या शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय महिला क्रिकेट संघ T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जूनला एजबस्टन इथं पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार.
डीआरडीओकडून रुद्र एम2 या हवेतून जमिनीवर

0: मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी, नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: FM 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो, आस्वाद घेऊया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात बहारों के सपने या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत राहुल देव बर्मन यांचं।

0: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्तनाचा कर्करोग आणि आधुनिक उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर उन्मेष टाकळकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: सफारी या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरात इंदिवर यांचं गीत आपण ऐकत आहात. संगीत कल्याणजी आनंदजी यांचं.

मुकेश यांच्या स्वरात सफर या चित्रपटातलं हिंदीवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया पडोसन या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत राहुल देव बर्मन यांचं.

दिल एक मंदिर या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेतलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

FM 101.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 9 वाजतात. ऐकूया उर्दूतून प्रादेशिक बातम्या.

मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत तराने नए पुराने हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, दरवर्षी 3 जून रोजी जागतिक सायकल दिवस वर्ल्ड बायसिकल डे साजरा केला जातो. नियमित सायकल चालवण्यानं आरोग्यासाठी उत्तम ॲरोबिक व्यायाम होतो. सायकल पूर्णपणे इंधनमुक्त असल्यामुळे प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते. सायकल हे अत्यंत स्वस्त आणि आरोग्यदायी वाहन आहे. छोट्या अंतरासाठी आजही सायकल वापरणं ही एक चांगली बाब आहे. ऐकूया अमानत या चित्रपटातलं मोहम्मद रफी, आशा भोसले, मन्ना डे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात, साहिर लुधियानवी यांचं गीत, संगीत रवी यांचं.

0: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्तनाचा कर्करोग आणि आधुनिक उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर उन्मेष टाकळकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: तराने नए पुराने हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आज आपण सायकल दिनानिमित्त विशेष गीत ऐकत आहोत. कार्यक्रमात ऐकूया भावी या चित्रपटातलं नितीन मुकेश आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगल स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत, संगीत अनु मलिक यांचं.

0: नव्या जगाचं नवं चित्र, आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी, वेळेनुसार बदला, पुढे चला, आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं, डीडी फ्री डिश.
1: श्रोतोतराने पुराने हिंदी चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण सायकल दिनानिमित्त सायकलवर आधारित काही गीतं ऐकवित आहोत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया पती पत्नी और वो या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीत रवींद्र जैन यांचं.

महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या स्वरात पती पत्नी और वो या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रवींद्र जैन यांचं. तराने नए पुराने हिंदी चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घेतलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण सायकल दिनानिमित्त काही विशेष गीत ऐकली. यानंतर ठीक 9:35 मिनिटांनी उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मोबाइल ऐप न्यूज ऑन एआईआर और डीडी फ्री डिश पर ये आकाशवाणी की उर्दू सर्विस है।
1: एफएम 101.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोतेहो प्रसारित करीत आहोत गीत गुंजन मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत, संगीत अरुण पौडवाल यांचं।

0: कमी वेळा जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना, सतर्क रहा।

0: सुदेश भोसले, विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरात फेका फेकी या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिले यांचं. गीत गुंजन मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्तनाचा कर्करोग आणि आधुनिक उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर उन्मेष टाकळकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या युगलस्वरात कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातलं गीत आपण ऐकत आहात. गीत आणि संगीत सुधीर मोघे यांचं.

हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात निवडुंग या चित्रपटातलं आरती यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. गीतगुंजन मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेतलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आता आस्वाद घेऊया नये तराने या कार्यक्रमाचा.

0: उदित नारायण, साधना सरगम आणि जतीन यांच्या स्वरात जो जीता वही सिकंदर या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं. नये तराने हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्तनाचा कर्करोग आणि आधुनिक उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर उन्मेष टाकळकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

पुकार या चित्रपटातलं उदित नारायण, हेमा सरदेसाई आणि सहकाऱ्यांच्या स्वरात, मजरूह सुलतानपुरी आणि जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ए आर रहमान यांचं. नयेतराने या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मिस्टर अँड मिसेस खिलाडी या चित्रपटातलं उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांच्या उगल स्वरात देव कोहली यांचं गीत. संगीत अनु मलिक यांचं.

0: नये तराने हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आता प्रसारित करीत आहोत प्रासंगिक.
1: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. केंद्र सरकारला नुकतीच 12 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आज प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत. माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्तानं बोलताना कर रचनेतल्या सुधारणा, डिजिटल अर्थव्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या विकासाचा आढावा घेतला. ते म्हणाले,
2: सर्व श्रोत्यांना नमस्कार. भारताचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी देशाला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने हालचाल केलेली आहे. 2014

मध्ये ज्यावेळेस प्रधानमंत्री म्हणून काम सुरू केलं त्यावेळेस अर्थव्यवस्था 10व्या नंबरला होती, पण आता ही अर्थव्यवस्था 4थ्या नंबरला आलेली आहे. याचं एकमेव कारण जर पाहिलं असेल तर वेगवेगळे रिफॉर्म्स प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात केलेले आहेत. विशेषतः जीएसटी लागू करून देशात एक राष्ट्र एक कर व्यवस्था निर्माण करण्यात आली, त्यामुळे व्यापार सुलभ झाला आणि कर प्रणाली अत्यंत पारदर्शक झालेली आहे. आज भारत देशाची आर्थिक व्यवस्था सक्षम आहे. डिजिटल भारताची क्रांती म्हणजे डिजिटल इंडिया अभियानामुळे आज भारत देश डिजिटल व्यवहारामध्ये जगातील आघाडीच्या देशापैकी एक आहे. युपीआयचं इनोव्हेशन भारत देशामध्ये झालं आणि आता युपीआय एक सामान्य नागरिक काही सेकंदात वापरून आर्थिक व्यवहार करू शकतो. छोटा दुकानदार असेल प्रत्येक ठिकाणी, विशेषतः ग्रामीण भागामध्ये सुद्धा इंटरनेट आणि डिजिटलच्या सेवा पोहोचलेल्या आहेत आणि त्यामध्ये करोडो आर्थिक व्यवहार होत आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतील पण त्या अत्यंत पारदर्शकपणे पार पडत आहेत. गरीब कल्याण आणि सामाजिक न्याय देण्यासाठी प्रधानमंत्री मोदी साहेबांनी नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे. जनधन योजनेच्या द्वारे करोडो लोकांचे अकाउंट झिरो बॅलन्स वरती बँकेमध्ये उघडलेले आहेत आणि आज झिरो बॅलन्स अकाउंट जरी असले तर लाखो करोडो रुपये त्याच्यावरती आज राशी जमा झालेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना जवळजवळ 4 कोटी लोकांना घरं दिलेली आहेत आणि उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गरीब मातांना गॅस कनेक्शन्स मिळालेले आहेत. जल जीवन मिशनद्वारे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घराला स्वच्छ पाणी कसं मिळेल त्यासाठी प्रयत्न केला आहे. हर घर नळ और नल को जल या म्हणीप्रमाणे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आज जल जीवन मिशनच्या माध्यमातून काम चालू आहे. पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व विकास झालेला आहे. देशभरात महामार्ग, द्रुतगती मार्ग, रेल्वे, विमानतळ, बंदराच्या विकासानं घेतलेली मोठी गती, यामुळे एकंदरीत भारताचा व्यापार आणि भारताच्या व्यापारासाठी लागणारी व्यवस्था चांगली झाली आहे. वंदे भारत रेल्वे ही आधुनिक भारताची ओळख बनली आहे. ग्रामीण रेल्वेची जाळी ही मोठ्या प्रमाणावर विस्तारलेली आहे. त्याचबरोबर जवळजवळ 1300 रेल्वे स्टेशन विमानतळासारखे आधुनिक रेल्वे स्टेशन बनत आहेत. विमानतळांची संख्या 75 वरून 150 पेक्षा जास्त झालेली आहे. अभूतपूर्व पायाभूत सुविधा केल्यामुळे यामध्ये अत्यंत चांगली व्यवस्था निर्माण झालेली आहे. आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वावलंबी भारत, त्यामुळे उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध योजना राबवण्यात आलेल्या आहेत. मोबाईल उत्पादनमध्ये भारत देश हा जगामध्ये नंबर 2 झालेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स असेल, संरक्षण उत्पादन असेल आणि 14 वेगवेगळ्या उत्पादनासाठी PLI प्रॉडक्ट लिंक इन्सेंटिव्ह ही स्कीम सुरू केलेली आहे. यामध्ये विशेष करून एक्सपोर्ट असेल आणि विविध करामध्ये सवलती दिल्या जातात आणि PLI स्कीम अत्यंत चांगल्या तऱ्हेनं भारत देशामध्ये राबवली जाते आहे. प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रीय सुरक्षेला अत्यंत प्राधान्य दिलेलं आहे. दहशतवाद विरोधात कठोर भूमिका घेत झिरो टॉलरन्स ही भूमिका घेऊन राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्यात आलेली आहे. सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा वाढवण्यात आल्या आहेत. विशेषतः जी सीमा भागातील गावं आहेत त्यांना व्हायब्रंट व्हिलेजचा दर्जा जाऊन सर्व प्रकारच्या सोयी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. ज्या ज्या वेळेस सीमेवरती दहशतवाद उघडकीस आला त्या त्यावेळेस त्यांना ठोस उत्तर दिलं गेलेलं आहे. त्या दृष्टीने सर्जिकल स्ट्राईक असेल, एअर स्ट्राईक असेल किंवा ऑपरेशन शेंदूर असेल त्यासारखा जबाब दिला आहे आणि आता भारत रडणारा नाही तर लढणारा देश झालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये खरं तर एखादा आतंकवादी हल्ला झाला तर युनोमध्ये जाऊन आपण तक्रार मांडत होतो, पण आता भारत हा चोखपणे उत्तर देतो आहे. एवढंच नाही तर संरक्षण सामुग्री बनवण्यासाठी डिफेन्स सेक्टरमध्ये अत्यंत सुविधा निर्माण केलेल्या आहेत. आज भारत देशाचा डिफेन्समधला एक्सपोर्ट सुद्धा 25,000 कोटीपेक्षाही जास्त झालेला आहे. परराष्ट्र धोरणामध्ये अत्यंत यश प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात मिळते. भारताची जागतिक प्रतिष्ठा वाढली आहे. आज जगातील प्रमुख देश भारताकडे विश्वासाने पाहतात. G20 सारखी महत्वाची जी कॉन्फरन्स होती किंवा जे आयोजन होतं G20 तर ते फक्त दिल्ली येथे न करताना जवळजवळ 250 शहरामध्ये करण्यात आलं. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अत्यंत महत्वाचा असतो, म्हणून आरोग्य क्षेत्र असेल त्याचबरोबर एज्युकेशन असेल आणि रोजगार मिळावा म्हणून विविध सुविधा माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात मागील 12 वर्षात झालेले. आज आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड म्हणजे ज्यांच्याकडे हे कार्ड आहे त्यांना विमाची सोय केलेली आहे आणि 70 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे त्यांना मात्र आठ न घालता त्यांना सुद्धा आज आरोग्य सेवा फुकट मिळते. त्याचबरोबर कोविड महामारीच्या काळामध्ये भारताने स्वतःची लस विकसित केली
आणि फक्त भारत देशासाठीच नाही तर बऱ्याच देशांना

0: ही लस सुद्धा पुरवली. भारत देशाचा आर्थिक कणा किंवा विकास जर करायचा असेल तर अॅग्रीकल्चर सेक्टरला डावलून चालणार नाही, म्हणून शेतकऱ्यांसाठी विविध योजना मंजूर केलेल्या आहेत. मला अभिमान सांगावसं वाटतं, पीएम किसान योजना या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 11 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये दिले जातात. या 12 वर्षाच्या काळामध्ये साधारण 3 ते 4 लाख कोटी शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे आणि या मदतीमुळे नक्कीच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. याचबरोबर सिंचन असेल, शेतकी तंत्रज्ञान असेल, ग्रामीण विकासासाठी अनेक योजना प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणलेल्या आहेत. ग्रामीण क्षेत्र असेल, शहरी क्षेत्र असेल, पायाभूत सुविधा असतील, हे सर्व अत्यंत महत्वाचं आहेच, पण सर्वात मोठं म्हणजे एक जे उद्देश प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाने दिलेला आहे ते आम्हाला 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचं आहे. की पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला अंत्योदयचा विचार हा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारतामध्ये पसरलेला आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मंत्र आज विकासाच्या केंद्रस्थानी आहे. चला विकसित भारत 2047 संकल्प पूर्तीसाठी आपण सर्वजण एकत्र येऊ आणि योगदान देऊ आणि आधुनिक भारत, विकसित भारत बनवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन काम करू. एवढ्याच या प्रसंगी बोलतो. भारत माता की जय, वंदे मातरम. धन्यवाद.
1: छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ उद्योजक विवेक देशपांडे यांनी उद्योग, वस्तू आणि सेवा कर, रस्ते विकास यासह विविध योजनांबाबत आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: 2014 आजचे दिन से सुरुवात करून 2020 माननीय नरेंद्र मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आणि आता 2026 12 वर्ष पूर्ण करून विकसित भारत 2047 पाया पंतप्रधानांनी रचलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, ह्या सर्व क्षेत्रामध्ये एक भरपूर अशी प्रगती मोदीजींच्या काळात सुरू झाली. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सांगायचं झालं तर खरं म्हणजे समृद्धी महामार्ग असेल, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॅरिडॉर असेल, त्याचे आपण लाभार्थी आहोत. समृद्धी महामार्ग आपल्या संभाजीनगर जवळ देतोय आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॅरिडॉरमुळे जवळजवळ 1 लाख कोटीची गुंतवणूक येत्या 2-3 वर्षांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये येते. तर राष्ट्रीय महामार्गाचं जाळं जे 2014 पर्यंत 91,287 किलोमीटर जे होतं तर आज ते 1,46,00,000 किलोमीटर असं ते जाळं दररोज 37 किलोमीटरच्या गतीने आपली रस्ते बांधणी होती. खरं म्हणजे एक मोठा बदल 2017 एक संकल्प गतिशक्ती ह्या डिजिटल प्लॅटफॉर्म खाली मोदीजींनी केला आणि ह्या गतिशक्ती ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या खाली रेल, रस्ते, पोर्ट, विमानतळ हे सर्व एका डिजिटल प्लॅटफॉर्म खाली आणून एक असा प्लॅन विकासाचा मॅप तयार करून तो मॉनिटर करण्यात सुरू झाला. पूर्वी जर डीपीआर बनवायचा असेल तर त्याला 6 महिन्याची अवधी लागायची. आता हे सगळंच एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेतल्यामुळं हा अगदी 6 आठवड्यामध्ये कुठल्याही ह्याचा डीपीआर आपला बनतो. ह्या गतिशक्तीच्या खाली नॅशनल इंटिग्रेटेड पाईपलाईन जी आहे ती जवळजवळ 111,00,000 किलोमीटर जी पाईपलाईनची निर्मिती आपल्या मोदीजी सरकारने सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये खूप लोकांना रोजगार मिळालेले आहेत. एका अर्थाने ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे एक लाल फितीतलं इन्स्पेक्टर राज संपून उद्योगासाठी रेड कार्पेट अशा पद्धतीचं वातावरण ह्या 12 वर्षाच्या काळात सुरुवात झालेलं आहे. जागतिक जी आपली रेटिंग आहे ती 2014 भारत देशाचा नंबर जो 142 होता तर आता तो 2020 63 आलेला आहे. हे जी 79 नंबरची जी जंप आहे तर ही निश्चितच वाखाणण्याजोगी आणि कौतुकास्पद अशी आहे. पूर्वी पर्यावरण क्लिअरन्स हा एक गोड शब्द होता. कुठलाही जर प्रोजेक्ट डिले करायचा असेल तर पर्यावरण क्लिअरन्स झाला नाही असं म्हटलं जायचं आणि अशा ह्या गोष्टीला पर्यावरण क्लिअरन्सला कमीत कमी 600 दिवस आपल्याला लागत असत. आता परिवेश नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे आणि ह्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला कुठलाही हा पर्यावरण क्लिअरन्स असेल तर तो 75 दिवसातच आपल्याला मिळतो. रिअल इस्टेटमध्ये रेरा आणून एक जी शिस्त निर्माण केली आणि ह्या प्लॅटफॉर्मवर जवळजवळ 1.3 लाख कोटी प्रोजेक्ट हे रजिस्टर झाले. त्याच्यामुळं ग्राहकालाही इन्व्हेस्टमेंटसाठी विश्वास निर्माण झाला आणि ह्या उद्योग

0: जे आहेत बिल्डर्स तर त्यांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धंदा वाढला. जीएसटी रिफॉर्म जर आपण बघितलं तर एक देश आणि एक कर योजना, त्याच्यामुळं इतकी सुविधा छान झालेली आहे की ह्याच्यामुळं तुम्हाला पूर्वी ज्या टोल नाक्यावरच्या ज्या रांगा दिसायच्या तर त्या रांगा संपलेल्या आहेत आणि आपण भारत देश सुद्धा लॉजिस्टिकच्या कॉस्टमध्ये एक जगाशी तुलना करू शकतो किंवा बरोबरी करू शकतो अशा यादीमध्ये आपण आलेलो आहोत की एकेकाळी जी आपली लॉजिस्टिक कॉस्ट ही 14% होती तर ती आता 8-9% वर आलेली आहे. एक मोठा निर्णय जो 10370 रद्द करून एक देश एक विधान आणि एक निशांच्या दृष्टीनं जे पाऊल टाकलेलं आहे तर ते अत्यंत अफलातून असं पाऊल आहे. डिजिटल इंडिया जो हा रिफॉर्म आहे तर ह्याच्यामध्ये यूपीआय ह्यासारखे प्लॅटफॉर्म निर्माण करून जगामध्ये 46% वापर ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा हा भारतामध्ये एकट्या होतोय आणि ही जीएसटीची जी सुधारणा आहे 2017 ही एक कर प्रणालीतली ऐतिहासिक अशी सुधारणा आपल्याला म्हणता येईल. मेक इन इंडिया सारख्या प्लॅटफॉर्मवर एक इन्सेंटिव्ह देऊन मोबाईल सारख्या उत्पादनात सुद्धा आता 1.27 लाख कोटी मोबाईलचं उत्पादन करून भारत हा मोबाईल उत्पादनामध्ये सुद्धा जगातला दुसरा देश ठरलेला आहे. 2014 आपली भारताची जी इकॉनॉमी होती ती 2 ट्रिलियनर होती आणि आता एक अतिशय मला आनंद वाटतो तुम्हाला सांगायला की आता आपल्या ह्या अर्थव्यवस्थेने 4 ट्रिलियन पार करून जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था आता आपण निर्माण केलेली आहे. एफडीआयच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर आतापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून जेवढे काही आपले फॉरेन डायरेक्ट रिझर्व्स तर मागच्या अगदी 2 महिन्यापूर्वी म्हणजे हे युद्ध सुरू होण्यापूर्वी आपल्याकडला जो फॉरेन रिझर्व होता तो 709 अब्ज डॉलर होता. म्हणजे आपलं एक्सपोर्ट वाढलं. एमएसएमई जे आहेत त्यांना आपल्याला माहिती आहे की कोरोना काळामध्ये जवळजवळ 20% असलेल्या एक्झिस्टिंग लिमिटमध्ये विदाऊट कोलॅटरल त्यांना लोन देण्याची योजना मोदीजींनी आणली. त्यामुळं एमएसएमईचं सुद्धा खूप मोठं जाळं देशात आपल्या तयार होऊन जे आपल्या जीडीपीमध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन आपण आतापर्यंत जवळजवळ जे 45-50% सर्व्हिस इंडस्ट्रीवर होतं तर आता आपण इव्हन प्रॉडक्शन मध्ये सुद्धा 28-29% कॉन्ट्रीब्युशन आपण ह्या प्रगतीमुळं करतोय. एक सगळ्यात मोठा रिफॉर्म जो कॉर्पोरेट टॅक्स मध्ये आणला, आपल्याला माहित असेल की कॉर्पोरेट टॅक्स हा 30%-22% आणला. त्यामुळं अधिकाधिक लोक आता टॅक्स भरण्याला उत्सुक आहेत. जे सुरुवातीला अगदी 2014 खाली हातावर मोजता येतील असे 300-400 असे स्टार्टअप होते तर त्याची संख्या आता 1,00,000-1,04,00,000 सुद्धा अधिक अशी झालेली. म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये जागतिक लेवलवर एक सक्षम पंतप्रधान म्हणून मोदीजींनी आपली प्रतिमा निर्माण केलेली आहे. जे तुम्हाला मला भावणारं राम मंदिर सुद्धा जे आहे तर ते ह्याच काळामध्ये पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.
1: केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकल्यात. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते समरजीत ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.
2: प्रासंगिक हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. 11 वाजता ऐकूया मराठीतून बातमीपत्र.
3: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. जागतिक सायकल दिवस आज साजरा होत आहे. सायकल हे केवळ वाहतुकीचं साधन नसून निरोगी जीवनशैली, स्वच्छ शहरे आणि शाश्वत भविष्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. भारतामध्ये फिट इंडियाच्या संडेज ऑन सायकल मोहिमेसह सायकल्स फॉर चेंज उपक्रम नागरिकांना सक्रिय जीवनशैली आणि शाश्वत प्रवासाचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करत आहेत. यावर्षीची या दिनाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकल अशी आहे. यानिमित्त आज परभणी इथं केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली. पर्यावरणासोबतच आरोग्यासाठी सायकल चालवणं फायद्याचं आहे अशी जनजागृती यावेळी करण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओ आणि भारतीय हवाई दलानं रुद्रम 2 या हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम असलेल्या स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी

0: पूर्ण केली. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत घेण्यात आलेल्या या चाचण्यांमध्ये क्षेपणास्त्राच्या सर्व उपप्रणालींची कार्यक्षमता आणि अचूकता सिद्ध झाली. रुद्रम 2 हे क्षेपणास्त्र हैदराबाद इथल्या इमारत संशोधन केंद्रानं विविध संस्थांच्या सहकार्यानं संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ, भारतीय हवाई दल, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम, उद्योग क्षेत्र आणि विकास भागीदारांचं अभिनंदन केलं आहे. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी, अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशाचं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. पुण्यातील बिब्वेवाडी परिसरात जनगणना करणाऱ्या महिला प्रगणक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनं झोपडपट्टी आणि संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. जखमी महिला प्रगणकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या हल्ल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या गैरसमजातून हा हल्ला झाल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं काल अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सूरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठादार या व्यवहारांचे मध्यस्थ मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे. गुप्तचर माहितीच्या आधारावर दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. नाशिकमधल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा प्राधिकरणानं राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं 4,500 बसची व्यवस्था केली आहे. तसंच रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहन तळापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या प्रमुख धार्मिक स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी 3,000 बसची व्यवस्था केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात काल विशेष मुख आरोग्य तपासणी आणि तंबाखूमुक्ती जनजागृती अभियान राबवण्यात आलं. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांची मुख आरोग्य तपासणी करण्यात आली. तसंच तंबाखू, गुटखा, मावा आणि धूम्रपानामुळे होणाऱ्या गंभीर आजारांबाबत जनजागृती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथला विद्यार्थी आदित्य सचिन दीक्षित याची भारतीय वायुदलात निवड झाली आहे. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाकडून ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली. आदित्य सध्या पुण्यात अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर तो वायुदलात रुजू होईल. उत्तराखंडमध्ये डेहराडून इथं झालेल्या राष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत आईस स्टॉक क्रीडा प्रकारात छत्रपती संभाजीनगर इथला विद्यार्थी प्रताप साळुंके यानं सांघिक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. 8व्या इयत्तेत शिकत असलेल्या प्रताप यानं 19 वर्षांखालील या स्पर्धेत गोवा संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेसाठी प्रताप याला क्रीडा शिक्षक प्रणव तारे यांचं मार्गदर्शन मिळालं. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं सर्वोत्कृष्ट संघाचा पुरस्कार पटकावला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत फोन फरमाईश हा कार्यक्रम. निवेदन धम्मपाल जाधव यांचं.

0: हेलो हेलो
1: हेलो, फोन फरमाइश।
2: नमस्कार श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे आणि आजच्या फोन फरमाइश या आपल्या मनपसंत गीतांवर आधारित फोन इन कार्यक्रम

कार्यक्रमात मी धम्मपाल जाधव आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. श्रोते हो, जून महिना हा महिना सुखावणारा, गारवा घेऊन येणारा, निसर्गानं धरणीवर याच महिन्यात हिरवा शालू पांघरावा असा हा जून महिना. अशा या सुंदर आल्हाददायक वातावरणात तुमच्या मनातील सुरांची तार छेडण्यासाठी आणि तुमच्या भावनांना शब्द

0: त्यांच्या भावनांना शब्दांचे पंख देण्यासाठी आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. तर श्रोते हो, काय आहे ना की गाणं कोणतंही असो, जेव्हा ते आपल्या आवडीचं असतं तेव्हा ते थेट मनाला भिडतं. आणि तेच गाणं जर आपल्या हक्काच्या मंचावर आपल्याच फरमाईशवरून वाजलं तर आनंदच ना. म्हणूनच तुमच्या मनातल्या याच सुरांना वाट करून देण्यासाठी आणि आज 3 जून म्हणजेच या सुंदर बुधवारी आम्ही घेऊन आलो आहोत तुमचा, तुमच्यासाठी आणि तुमच्याच हक्काचा फोन इन कार्यक्रम फोन फरमाईश. तर श्रोते हो, आजच्या या भागात तुमच्या आवडीची गाणी असणार आहेत, तुमच्या सुरांच्या गप्पा असणार आहेत आणि तुमच्या मनातील आठवणींचा सुखद प्रवास असणार आहे. तुमचे फोन कॉल्स येण्यास सुरुवात झाले, चला तर जास्त वेळ न घेता सुरांचा हा प्रवास सुरू करूया आणि घेऊया आजच्या कार्यक्रमातील पहिली थेट फरमाईश.
1: कार्यक्रम फोन फरमाईश.
0: फोन फरमाईश कार्यक्रम. आपलं नाव कळेल?
1: साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
1: मी छत्रपती संभाजीनगर एन 7 सिडको मधून जगन्नाथ खंडागळे बोलतो सर.
0: कसे आहात आपण?
1: एकदम मजेत.
0: अच्छा, काय करतायत सध्या?
1: पेन्शन होल्डर आहे.
0: अच्छा अच्छा.
1: आणि मग माझा जास्तीत जास्त संपर्क म्हणजे रेडिओच्या बरोबर जातो माझा टाइम.
0: अच्छा अच्छा.
1: मी रेडिओच ऐकत असतो नेहमी.
0: वा वा, खूपच छान. म्हणजे रेडिओ ऐकता ऐकता बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत असता.
1: एकदम सर, खरंय.
0: अगदी बरोबर.
1: प्रबोधन बरोबर मनोरंजन आणि प्रबोधन.
0: हो अगदीच.
1: आम्हाला एक गीत ऐकायचंय बघा.
0: कोणतं गीत ऐकणार?
1: मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपुरे यांनी गायलेलं गीत आहे. चित्रपटाचं नाव आहे राजकुमार तुमने पुकारा और हम चले आई. हे गीत ऐकायचंय. आमचे मित्र आहे काही, व्यंकट भोसले, रमेश वाघ, नारायण फागुरे साहेब, भीमराव भिगड, आम्ही सगळे मिळून हे गीत ऐकणार आहोत सर.
0: नक्की ऐकूयात. आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या मित्र परिवारासोबत आपली फरमाईश.

0: हसी शहजादी, होंठ क्यों कांप रहे हैं, जरा कुछ तो बोलो।
1: तुमने

0: हॅलो,
1: हॅलो,
0: फोन फरमाइश कार्यक्रमात स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: नमस्कार, आपलं नाव कळेल?
1: माझं नाव आहे पांडुरंग मोरे,
0: कुठून बोलताय?
1: कंपोस्ट, वारंगाफाटा तालुका, कळमनुरी जिल्हा, हिंगोली.
0: काय म्हणतंय वातावरण?
1: वातावरण बरं आहे.
0: तर काय करतात आपण?
1: मी लोकनाट्य कला केंद्रामध्ये काम करतो.
0: बरं बरं, कसे चालू आहेत सध्या कार्यक्रम? मग
1: बरं आहे, मजेत.
0: अच्छा, तर मग आज फोन फरमाइश कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकणार?
1: गाणं ऐकायचं ते जंगल लॉ मधलं
0: कोणतं?
1: कोयल्या गाती आहे.
0: अच्छा,
1: परिवार आहे आमचा, वैष्णवी मोरे, कुंडलिक मोरे, अश्विनी मोरे, पांडुरंग मोरे, वारंगा फाटा.
0: अगदीच छान वाटलं आज आपल्याशी बोलून. ऐकूयात आपल्या परिवारासोबत आपली फरमाइश.

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार सर.
0: नमस्कार. फोन फरमाईश कार्यक्रमात स्वागत आहे. श्रोत्यांना आपलं नाव कळेल?
1: मी बळीराम साबळे पाटील, लिंबारोई देवी तालुका, जिल्हा बीडहून बोलतो सर.
0: कसे आहात आपण?
1: आपण स्वस्त मस्त. सध्या आकाशवाणी ऐकत आपल्या आकाशवाणीला फोन केला.
0: वा वा, खूपच छान वाटलं आम्हाला आपण फोन केलात.
1: आणि उन्हाचा पारा खूप चढलेला आपल्याकडे आता.
0: हो, आता उन्हाचा पारा आहे, पण हवामान विभागाने सांगितलंय की आता पाऊस येईल, मग थोडासा थंडावा देखील येणार. बरोबर?
1: हो हो हो,
0: येणार येणार.
1: हा,
0: काय करतात आपण?
1: तर आपले शेती काम चालू असतंय आपलं.
0: बरं, मशागत झाली पूर्ण?
1: मशागत चालूच आहे का? शेतातूनच लावला फोन आता.
0: पूर्ण करून घ्या, आणि हवामान खातं सांगतं त्याप्रमाणे आणि कृषी खातं सांगतं त्याप्रमाणे त्याच वेळेला पेरणी करून घ्या.
1: हो, आणि मेघराजाची विनंती की मेघराजाला लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी यावे.
0: हो, आता झाली आहे, वातावरण निर्मिती तर झाली आणि मान्सूनचं आगमन पण आता केरळच्या तिकडच्या भागामध्ये अंदमानामध्ये झालेलंच आहे.
1: हवामान खात्यानं सांगितलेलंच आहे, केरळमध्ये दाखल झालंय म्हणून. आता
0: हो झालंय, आता दाखल झालेला आहे, आपल्यापर्यंत देखील लवकरच पोहोचेल.
1: निघताच 10 तारखेपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये येतोच आहे आता.
0: हो हो, पोहोचणार पोहोचणार.
1: हो, आणि त्यानिमित्त आपल्याला एक सर आपल्याला गीत ऐकायचंय.
0: कोणतं गीत ऐकणार?
1: चित्रपट आहे पैसा सावन, मेघारे मेघारे.
0: मेघारे मेघारे, वा, खूप छान गाण्याची निवड केली आपण.
1: आणि आपले श्रोते 2-3 सर.
0: हो सांगत.
1: प्रथम आपण भी गाण्याचा स्वाद घेऊ शकतात सर.
0: नक्कीच.
1: आणि किल्लेदारूरचे जलाल भाई, अभिमन्यू साबळे, रामहरी कदम, मारुती भोसले, नारायण चिरके, दत्ता डाके, साहेबराव पाटील, तुळशीराम शिंपले व ईश्वर साबळे, आणि सगळेजण मिळून आपला रेडिओ श्रोता संघ गीत ऐकत होते आपण.
0: नक्की ऐकूयात. आपण फोन फरमाईश कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या मित्र परिवारासोबत आपली फरमाईश.

0: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार, फोन फरमाईश कार्यक्रमात स्वागत आहे.
1: नमस्कार नमस्कार. हो साहेब,
0: कसे आहात आपण?
1: अगदी मजेमध्ये साहेब.
0: अच्छा, तर मग आता श्रोत्यांना नाव सांगा आपलं.
1: तर मी मुक्काम पोस्ट चौका कळवलीला समाजनगर इथून चंद्रकांत कोंडी बोलतो साहेब.
0: अगदी मी आवाज आता ओळखला होताच, पण काय आहे की श्रोत्यांना आपलं नाव कळायला नको का?
1: हो बरोबर साहेब, अगदी बरोबर आहे. अगदी सगळं
0: हो, पडणार पाऊस पडणार, हवामान खात्यानं सांगितलेलंच आहे आता पाऊस येईल म्हणून, बरोबर?
1: हो हो हो हो. तुम्हाला थोडंसं बोलायचं म्हणजे तुमचा जो आवाज आहे, हे वेगळी स्वतःला आवाज ऐकला तर तुमचं नाव सांगायची गरज नाही, असा तुमचा आवाज आहे.
0: धन्यवाद. तुम्ही सगळे जण आवाज ओळखतात आणि आवर्जून ऐकतात, ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे.
1: हो सर, हो सर. सुमार यांना सज्जन जिल्ह्यासाठी मी गाणं निवडलं साहेब, ते गाणं ऐकण्याची इच्छा आहे माझी. तर चित्रपट हे रेशमकी दौड 1974 मध्ये आलं चित्रपट आहे. आणि गीतकार इंदिवर, संगीतकार आहे शंकरजी किशन, गायक आहे सुमन गोलंबूरकर. एकदम छान साहेब.
0: हो, अगदी छान गाणं आहे.
1: हो हो. गाणे भाई के कराय पे प्यार बांध आहे, आणि हे सगळे माझे प्रथम तुम्ही बंधू. दोनबर लाल साहेब
0: नक्की
1: बसा बंधू. सुरेश जाधव,
0: आपण फोन फरमाईश कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या परिवारासोबत आपली फरमाईश.

0: हॅलो.
1: हॅलो, फोन फरमाइश कार्यक्रमात स्वागत आहे.
0: हां, नमस्कार सर.
1: नमस्कार, आपलं नाव कळेल?
0: सर, मी मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता, तालुका जिल्हा हिंगोली, इथनं आपला नियमित रसिक श्रोता सदानंद नागनाथप्पामुळे बोलतोय सर.
1: कसे आहात आपण?
0: खूप छान आहे सर. आपण कसे आहात?
1: मस्त, अगदी आनंदी.
0: संभाजीनगरला उन्हाची तीव्रता.
1: हो, उन्हाची तीव्रता तर खरं तर सगळीकडेच आहे. तुम्ही पण काळजी घ्या.
0: जवळपास आता 1-8 तारखेला शेतकऱ्याचा जो असतो नक्षत्र, मृग नक्षत्र लागणार आहे.
1: हो हो,
0: आणि थोडीशी तापमानात थोडी घट होऊ जाता सर.
1: हो हो, अगदी तापमानात घट होते, ऊन कमी होतं आणि पेरणीची लगबग सगळीकडे सुरू होणारच आहे.
0: हो सर. आणि सर, आपले संभाजीनगर आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम खूप लाजवाब आहेत सर. आणि आपले आपण जे आहात निवेदक, जे खूप मेहनतीनं आमच्यासाठी प्रोग्राम तयार करतात,
1: अगदी
0: आणि अगदी गोड आवाजामध्ये सुंदर अशा चांगल्या पद्धतीने आमच्यापर्यंत कार्यक्रम आपण पोहोचतो, त्याबद्दल आपले जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत सर.
1: तुम्ही ऐकता, प्रतिक्रिया देता, त्यामुळे असं वाटतं की आणखी काहीतरी चांगलं करावं.
0: तर म्हणतो सर, बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. रक्तापेक्षा जर श्रेष्ठ नातं जर कोणता असेल तर आकाशवाणी, आकाशवाणी आणि श्रोता.
1: अगदी बरोबर बोलला तुम्ही, कारण ही नात्यांची जी वीण आहे ती अगदी घट्ट आहे.
0: हो सर.
1: तर आज फोन फरमाईश कार्यक्रमात मग कोणतं गाणं ऐकणार?
0: सर, मी आज फोन फरमाईश धडाकेबाज चित्रपट आहे. गीताचे बोल आहे, जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा, आदी भक्ताला जात तुझ्या कृपेने. आज गीत ऐकू इच्छितो सर. त्यासाठी माझे परिवारातले 1-2-3 सदस्य आहेत, त्यांचे नाव घेतोय.
1: अगदीच.
0: हा, माझी आई आहे संजीनताई मुळे, साधनाताई मोगलरकर,
1: अच्छा,
0: अर्चनाताई रोहिणकर, माझी भाची कुमारी माहेश्वरी रोहिणकर.
1: अच्छा,
0: समेत मी गीत ऐकू इच्छितो सर.
1: नक्की ऐकूयात. आज आपण फोन फरमाईश कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या परिवारासोबत आपली फरमाईश.
2: जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा, अरे जय जय हो शंभू देवा.

0: हॅलो.
1: फोन फरमाईश कार्यक्रमात स्वागत आहे.
0: हा नमस्कार जाधव साहेब.
1: नमस्कार. श्रोत्यांना आपलं नाव कळेल?
0: नारायणदेव घुगे, गुंजाळा तालुका जिल्हा बीड इथून बोलत आहे सर.
1: कसे आहात आपण?
0: आम्ही एकदम मजेत, आनंदी, समाधानी आहोत. आपण कसे आहात सर?
1: अगदी आनंदी, समाधानी, तुमचा आशीर्वाद.
0: हो कारण सर्व जरी गोष्टी असल्या माणसाकडे,
1: हो,
0: तरी एकमेकाचा प्रेम, जिवाळा, आपुलकी, कारण ह्या माणुसकी, ह्या गोष्टी पण खूप मानवी आयुष्यात गरजेच्या असतात.
1: अगदी खरं आहे. स्थानिक गुरुजींनी म्हटलंय की जगाला प्रेम अर्पावे.
0: हो हो, कारण किती द्रष्टे महापुरुष होते ते. आज आपण अशा महामानवाची आपल्याला निश्चित आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
1: अगदी खरं आहे, आठवण येत राहते त्यांची. त्यांचे विचार आजही जिवंत आहेत आणि म्हणूनच तुमच्या आमच्यामध्ये ते विचार पेरण्याचं काम त्यांनी केलंय आणि आज ते त्यांनी पेरले म्हणून ते उगवत देखील आहे. बरोबर.
0: हो, व्यक्ती गेली तरी त्याचे विचार हे अमरच असतात आणि त्या विचारांना कोणीच नष्ट करू शकत नाही.
1: अगदी अगदी. तर मग याच चांगल्या विचारांसह आज कोणतं गीत ऐकणार आपण?
0: तर गीत ऐकायला सर, रात्री आमच्याकडे थोडा मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे.
1: अच्छा.
0: थोडं हवा आलती, वादळ, वारं, मला त्याचा अनुषंगाने मी अशी निवड केलेली आहे. आला आला वारा संघ पावसाच्या धारा, हे गीत ऐकायला.
1: वा वा वा, खूप चांगलं गाणं आहे.
0: हो, आशा भोसले आणि मला वाटतं अनुराधा पौडवाल या जोडीनं गायलेलं गीत आहे.
1: हो हो.
0: आणि एवढं सध्याच्या वातावरणाला किंवा कधी बी हे गीत किती वेळेस ऐकलं तरी म्हणजे त्याचं ते संगीत, आवाज, शब्दरचना हे अगदी मधुरच आहे. सतत ऐकावं असं वाटतं आणि गुणगुण असं वाटतं गीत.
1: अगदी खरं आहे, अगदी खरं आहे.
0: तर कुटुंबातले नाव घ्या सर.
1: हो सांगा.
0: माझा मुलगा महेश आणि भगवान घुगे, मुलगी निर्मला घुगे.
1: अच्छा.
0: आणि जे आपल्याला सतत रात्रंदिवस सावलीसारखी संसारामध्ये जीवनात साथ देते ती माझी धर्मपत्नी सुनंदा घुगे.
1: अच्छा.
0: तर तुम्ही सर्व आमच्या कुटुंबाला आणि आपणासहित हे गीत ऐकायला खूप मजा येईल सर.
1: नक्की ऐकूयात. आपण आज फोन फरमाईश कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या परिवारासोबत आपली फरमाईश.

0: हॅलो,
1: फोन फरमाईश कार्यक्रमात स्वागत आहे.
0: नमस्कार सर, मी साहेबराव पाटील राहणार शिराळा तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून बोलत आहे. सर
1: कसे आहात आपण?
0: सर आम्ही एकदम मजेत आहे, आणि तुम्ही कसे आहात?
1: मस्त आनंदी.
0: हो, आणि सर आजच्या कार्यक्रमामध्ये जास्त वेळ नाही घेता, आपला थर्ड थर्ड पिक्चर बघा.
1: हो,
0: यामधलं गाणं आहे अंगाला एक घाम फुटला झालो मी थरथरत, हे गाणं ऐकायला आवडेल सर मला.
1: नक्की ऐकूयात. आपण कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या परिवारासोबत आपली फरमाईश.

0: चला तर मग श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा फोन फरमाईश हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांवर आधारित फोन इन कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. या कार्यक्रमातून मी धम्मपाल जाधव आपला निरोप घेत आहे. नमस्कार.
1: हॅलो हॅलो
2: हॅलो, फोन फरमाईश.
3: फोन फरमाईश हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. निवेदन होतं धम्मपाल जाधव यांचं. आता 12 वाजतायत. वनिता मंडळ महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यांनो, आज 3 जून जागतिक सायकल दिन. आजचा हा दिवस म्हणजे आपल्या संपूर्ण मानवजातीच्या साधेपणाचा, आरोग्याचा, पर्यावरण प्रेमाचा आणि शाश्वत जीवनशैलीचा गौरव करण्याचा दिवस. 2 चाकांवर फिरणारी सायकल ही जणू आपल्या मानवी जीवनाला गती देणारी, शांत, संयमी, निरागस तरीही भक्कम अशी साथ करते. मैत्रिणींनो, याच सायकल दिनाच्या अनुषंगाने आज आपल्याकडे अशा 2 मैत्रिणी आल्या आहेत ज्यांनी वयाच्या 60 वर्षानंतर सायकल चालवायला सुरुवात केली आणि ती सायकल त्यांची जीवाभावाची सखी झाली. याच सायकलवरून त्यांनी या जानेवारी महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा देखील केली. त्या दोघी मैत्रिणी आहेत हेमलता राव आणि जयश्री जाधव. आज आपल्या या कार्यक्रमात जाणून

0: ऐकूया त्यांच्या या वयातल्या सायकलवरून केलेल्या नर्मदा परिक्रमाविषयी. तर हेमलताताई आणि जयश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: आज जागतिक सायकल दिन आहे आणि त्या सायकल दिनाच्या अनुषंगाने आपण ही आज मुलाखत करतोय. त्याच्या बरोबरच तुम्ही नर्मदा परिक्रमा सायकलवरून केली, हे आणखी विशेष या सगळ्याचं. तर सायकल कधीपासून तुम्ही चालवत आहात काय सांगाल हेमलताताई?
1: शाळा कॉलेज सोडल्यानंतर सायकल चालवलीच नव्हती जवळजवळ 38-40 वर्ष. 22 साली जेव्हा एक मेसेज आला होता की सायकल वारी, आपण जशी पायीवारी करतो तशी सायकल वारी ही पंढरपूर ते घुमांत 2300 किलोमीटर 23 दिवस अशी जाणार आहे. तर मला ती संकल्पनाच खूप आवडली. हा अनुभव वारीचा घेण्यासाठी आपल्याला अशी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आयोजकांना फोन केला, त्यांनीही तुम्हाला सायकल येते का एवढंच विचारलं. फार काय अनुभव वगैरे असं काहीही न विचारता त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं. इथेच मला खरं तर खूप त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यामुळे मला वाटलेला आत्मविश्वास, त्यातून मी ती पुढे
0: सायकलवारी
1: सुरुवात केली आणि 3 महिन्यातच लगेच आमची सायकलवारी सुरू झाली. पुढली सतत 3 वर्ष मी ती सायकलवारी
0: करत
1: पूर्ण केली. आग्रा ते राजगड सायकलिंग केलं, इतर काही राईड्स केल्या.
0: बर, जयश्री, ते तुम्ही सायकल चालवायला कधीपासून आणि कशी सुरुवात केली?
2: 2020 ला सायकल सुरू घेतली. त्याच्या आधी मी जवळपास 35 वर्ष कॉलेज सोडल्यानंतर सायकल नव्हती. रिटायरमेंट नंतर काय करायचं या विचाराने सायकल चालवावी हा विचार आला मनात. जवळपास 3-4 महिने कुठली सायकल घ्यायची, पण माझ्या मुलाने मग 2 डिसेंबर 2020 रोजी एकटाच जाऊन सायकल घेऊन आला.
0: छान.
2: आणि त्यावेळी मला वाटलं की मला सायकल चालवता येईल असा विचार आला. मग सायकल आणल्यानंतर तिला पाहिली, पाय टाकायला प्रयत्न केला. कमीत कमी 4 दिवस त्या सायकलला फक्त हात लावायचे आणि ठेवून टाकायचे, कारण मला पाय टाकताच येत नव्हतं, सायकलवर बसता येत नव्हतं. कारण वय बरोबर 57 वय, जर पडलो तर हात पाय फ्रॅक्चर होऊ शकतो असं पण मला वाटलं. पण असं 3-4 दिवस घेता घेता तो पाय टाकता आला मला. आणि एकदा पाय टाकला, सुरुवात केली, तर ते अजून बंद नाही केली. आणि माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत मला असं वाटतं की ती सायकल पूर्ण साथ
0: मैत्रीण झाली. आता तुमची
2: एकदम जीवाभावाची.
0: छान. आणि मग सायकल चालवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या दोघींच्या मनात असं का आलं की आपण नर्मदा परिक्रमा सायकलवर करावी आणि ते सुद्धा ह्या वयात? तर काय सांगाल हेमलताताई?
1: नर्मदा परिक्रमा जी पारंपरिक केली जात होती, पण आता खूप लोक परिक्रमा करतात, वेगवेगळ्या मार्गाने करतात. आणि आता भौगोलिक परिस्थिती पण अशी बदलली की तिथे अनेक ठिकाणी बंधारे झाले, डॅम झाले, रस्ते मोठमोठे झाले, शेती आधुनिक पद्धतीने केली जाते, त्यामुळे काही तिथलं रचना बदलल्या. चौकशी करता आणि अभ्यास करता लक्षात आलं की पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा 50% अधिक वेळा रस्त्यावरूनच परिक्रमा करावी लागते.
0: बरोबर.
1: म्हणजे अगदी नर्मदा मैयाच्या किनाऱ्याहून परिक्रमा केली जाते असं फारच क्वचित आहे आणि त्याला खूप मोठा कालावधी आहे.
0: बरोबर.
1: दुसरी गोष्ट म्हणजे की तोपर्यंत 3 वर्ष सायकलचा चांगला अनुभव होता, त्यामुळे असं वाटलं की सायकल हा मार्ग लवकर पण होईल, त्यापेक्षा सुद्धा निसर्गाजवळ सुद्धा राहता येईल, नर्मदा मैयाचाही सहवास लाभेल, आश्रमातला सहवास, तिथलं तपस्या स्थली बघणं हे आपल्याला त्यातून अनुभवता येईल. आणि जरा आपण जास्त सामाजिक जवळकी आपल्याला सायकलच्या मार्गातून मिळते असं मला वाटलं.
0: हे ठरवल्यानंतर अंमलात आणेपर्यंत असा मनात विचार आला नाही का की आपण सायकलवर जातोय ते ओके आहे ना, काय प्रॉब्लेम नाही येणार, असं काही कुठे मनात आली का शंका? काय सांगाल जयश्रीताई?
2: दररोजचा अनुभव आहे की दररोज मी स्वतः कमीत कमी 30-35 किलोमीटर सायकल डेली चालवते. पुण्यामध्ये पहाटे उठणे, आवरणे आणि सायकल बने, इतर व्यायामापेक्षा सायकल हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे असं मला जाणवलं. सायकलवरून नर्मदा परिक्रमा करायचा विचार आला तर ह्यावेळी तो 2-3 वर्षापासून आमच्या दोघींच्या मनात होतच की परिक्रमा करायची. सायकल तर आमचं त्याच्यावर अतिशय प्रेम असल्यामुळे आम्ही विचार केलेला होता सायकलवर जायचंच, पण ह्यावेळी आम्ही दोघींनी ठरवलं कुणालाही काहीही बोलायचं नाही, सायकलवर पॅक करायचं, लागतं ते सामान घेणे आणि सुटणे, कारण खूप इच्छा होती. आणि त्याच्याबरोबर प्रबळ इच्छेसोबत मैयाने पण यावेळी आम्हाला बोलवलंच.
0: ही परिक्रमा कधी केली?
1: परिक्रमा आम्ही 1 जानेवारी 26 पुण्यातून निघालो आणि 2 तारखेला ओंकारेश्वरला आम्ही बस मधून ही सायकल घेऊन गेलो. ओंकारेश्वर जाताना सुद्धा असं झालं की धामणोदला उतरलो आणि आम्हाला असं कळलं होतं की तिथून काही आम्हाला टेम्पोत न किंवा अशी सायकल नेता येईल किंवा बसनी, पण आम्हाला काही मिळालंच नाही. आम्ही धामणोद पासूनच ओंकारेश्वरला 80 किलोमीटर चालवूनच गेलो सायकल.
0: अरे.
1: आणि मग तिथे ओंकार

0: महाबळेश्वरला आपण जेव्हा जातो नर्मदा परिक्रमेची सुरुवात तिथे आम्ही गेलो, त्यांनी आमचे आयडेंटिटी कार्ड वगैरे बनवून दिलं, तिथे राहण्याची व्यवस्था. तिथनं दुसऱ्या दिवशी सकाळी 3 तारखेला संकल्प सोडवला आणि आम्ही तिथून 3 तारखेला निघालो. सुरुवात झाल्यानंतर असं काहीच निश्चित नसतं आपण किती अंतर जाणार, कुठे राहणार, काय खाणार.
1: पण तुम्ही साधारण रोज किती अंतर जायचा?
0: आम्ही रोज साधारण 80 ते 100 टप्पा ठरवलेला होता. पण आपण ठरवून काही होत नाहीये, कारण नर्मदा मैया जे ठरवेल तिच्या इच्छेप्रमाणे होतं असे आम्ही प्रत्येक वेळेला अनुभव घ्यायचो. आणि जात असताना आम्हाला रस्त्याची परिस्थिती कशी असेल, आश्रम कसे मिळतील, वाटेत अनेक ठिकाणी आग्रह करून खूप वेळा आपल्याला मनापासून अगदी प्रेमळ आग्रहाने अनेक आश्रमामध्ये आपण जावं राहावं अशी त्यांची इच्छा असते.

0: मध्ये आपण जावं राहावं अशी त्यांची इच्छा असते. त्यांना सेवा करण्याची संधी अगदी मनापासून हवी असते. आणि दुसरा नियम असा आहे परिक्रमेचा की सूर्योदयानंतर ती सुरू करावी आणि सूर्यास्ताच्या अगोदर ती संपवावी. त्यामुळे आम्ही सुरुवात करायचो की कुठे आपल्याला आता आज निवास करायचा आहे त्याची चौकशी करून त्याप्रमाणे आम्हाला थांबावं लागायचं. त्यामुळे त्या प्रकारे मग ते अंतर ठरायचं की आम्ही किती अंतर जाऊ शकतोय.
1: अच्छा, किती दिवसाची ही परिक्रमा तुमची होती जयश्रीताई, काय सांगाल?
2: परिक्रमेसाठी आम्ही साधारण 34 दिवस आधीच धरले होते.
1: अच्छा,
2: तसे 45 दिवस म्हणलं होतं, पण 30 ते 35 दिवसात आपण पूर्ण करावी.
1: अच्छा,
2: हा निश्चय करूनच गेलो होतो. तिथले रस्ते माहिती नव्हते आम्हाला, पुढे जायचं गाव कुठं राहायचंय ते आधी आम्ही चौकशी करायचो. पण किती चौकशी केली तर 50-100 किलोमीटर मधले जे रस्ते ते रस्ते कसे आहेत, चढ किती आहे, उतार किती आहे, हे आपल्याला माहीत नसतं.
1: बरोबर.
2: त्याच्यामुळे कधी 60 किलोमीटर, कधी 70 किलोमीटर, कधी कधी मग 100 किलोमीटर अशी डेली सायकल चालवावी लागायची आम्हाला.
1: अच्छा, पण मग अशा रस्त्यांनी जाताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले का रस्त्यात, किंवा सायकल बंद पडली, सायकल रिपेअर करायला लागली, अशा काही गोष्टी घडल्या का?
2: पहिल्यांदा आम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशीच माझी सायकल पंक्चर झाली. रुद्रकुंड मध्ये आम्ही गेलो मस्तपैकी. सकाळी 9-9:30 तिथं पोहोचलो. तिथल्या मैयाने आम्हाला गरम गरम भाजी पोळी खायचा आग्रह केला. तिथलं जेवण झालं आमचं, म्हणजे भोजन म्हणू आपण, आणि पायऱ्या उतरून दोघी खाली आलो. बघते मी तर माझ्या सायकलचा पुढचा टायर बसलेलं, म्हणजे ते पंक्चर होते. काय करू काय करू, मला येतं सगळं पंक्चर वगैरे करता. म्हणलं आता आपण आधी हवा भरू. हवा भरली त्याच्यामध्ये आणि आम्ही दोघी बलबला कुंडपर्यंत सायकलवर गेलो. तोपर्यंत काय हवा नाही गेली. म्हणलं नको आता ह्याच्या पुढे जायचं तर पंक्चर काढू. मग मी स्वतः सगळं ते सायकलचं किट बाहेर काढलं. तेवढ्यात आम्ही ट्यूब बाहेर काढली तर तिथे एक महाराज होते. ते गाडीतून आम्हाला त्याच्या आधी कुठं तर भेटलेले होते. ते म्हणले तुम्ही काय करताय? म्हणलं माझी सायकल पंक्चर झाली आणि पंक्चर काढतीये. तर तुम्हाला येतं का? तर हो म्हणे मला येतं, पण तुम्ही नका करू तर मी करून देतो. मग त्यांनी तिथं ते मी फक्त चाक काढलेलं होतं, ट्यूब बाहेर काढलेली होती. म्हणे थांबा मी करून देतो. आणि त्यांनी 5 मिनिटात ती माझं सायकलचं पंक्चर काढून मला टायरला सगळं ओके करून सायकल ताब्यात दिली. तो पहिला अनुभव होता मला.
1: पण म्हणजे तुम्ही तयारीनिशी गेला होता की मी पंक्चर झालं तरी काढू शकते. तुम्ही ती तसं शिकून गेलेला होता. हे मला तर तुम्हाला काय, तुमचा काय अनुभव आहे?
0: आम्ही हे सगळं शिकून गेलो होतो की जे कमीत कमी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या करता आल्या पाहिजे सायकलच्या. ते शिकण्यासाठी आमच्या जवळच एक सायकल रिपेअर करण्यात त्यांच्या इथे जाऊन बसून मी शिकून घेतलं. आणि आवश्यक ते पंक्चर काढण्याचं किंवा अॅलन की किंवा जे आपल्याला आवश्यक सामान आहे ते आमच्या दोघींकडे आम्ही विभागून घेतलेलंच होतो. खरं तर मला नर्मदा मैयाची अशी कृपा की माझी सायकल 33 दिवसात एकदाही पंक्चर झाली नाही. आणि त्याचं प्रेशर पण मेंटेन राहिलं होतं. आम्ही दोघींनी एक एक सायकलचा पंप घेतला होता. आम्ही पण त्यात हवा भरत होतो आणि कधीतरी वाटेतही आम्हाला हवा भरून घेता येत होती. फक्त एकदा मात्र असं झालं की समोरून उलटीकडून ट्रक अगदी रॉंग साईडनी आला आणि मी त्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या साईडला सायकल पडली, पण मी पडले नाही.
1: अच्छा.
0: आणि सायकल पडल्यानंतर त्याचा जो बेल्ट होता तो सगळा अडकला त्याच्यामध्ये आणि मग ती सायकल काही हलवता येईना. पण नर्मदा मैयाचीच अशी योजना असावी की नुकतंच आमच्या इथून एक मोटरसायकलवर पुढे गेले होते आणि त्यांनी मला नुकतंच सांगितलं की तुम्हाला काही लागलं तर माझा नंबर ठेवा आणि काही लागलं तर फोन करा.
1: अरे,
0: खरोखर ही पुढे होती, पण मला आधी त्यांचंच नाव सुचलं आणि मी त्यांना पहिल्यांदा पटकन फोन केला. ते 15 किलोमीटर पुढे गेले होते पण ते परत आले मागे आणि ते आले आणि त्यांनी मदत केली. काही सायकलला सुद्धा काही तसं झालेलं नव्हतं आणि मग आम्ही ती सायकल घेऊन आम्ही पुढे तिथनं निघू शकलो.
1: छान. ह्या वयात नर्मदा परिक्रमा करायची, ती पण सायकलवरनं करायची. आणि अजून एक की तुम्ही दोघींनी आपापलं सामान पण बरोबर घेतलं होतं सायकलवरनं. काय काय बरोबर घेऊन गेला होता तुम्ही म्हणजे तिथे?
0: हे सामान म्हणजे आम्ही अगदी कमीत कमी सामान ठेवलं होतं जवळ. सायकलसाठी लागणारं आवश्यक ते सामान तर होतंच. त्याचं जे काही ओझ 2 ट्यूब होत्या ठेवलेल्या आणि आमच्यासाठी म्हणजे एक कपडे आम्ही घालायचो, एक कपडे बॅगेत आणि एक जर्सी, थोडा वॉर्म जर्सी की कारण थंडीचे दिवस होते, स्लीपिंग बॅग. आणि एक तिथे आश्रमामध्ये नियम असा असतो की पांढरे कपडे वापरावेत, तर आम्ही पांढरे कपड्याचा सेट जो आम्ही तिथे आश्रमात गेल्यानंतर आवर्जून घालायचो.
1: अच्छा.
0: तो एक ठेवला होता आणि बाकी इतर आपलं छोटं जे काही आवश्यक तेवढ्या गोष्टी, एवढंच आम्ही ठेवलं होतं. खाण्याचं काहीच ओझं ठेवलं नव्हतं आणि पाण्याची एक बाटली

0: असायची बरोबर. एवढं ओझं सायकलवर आमचं कायम असायचं. पण हे खूप कमीत कमी सामान ठेवण्यामुळेच आम्हाला ते खूप सोयीस्कर झालं. आणि मग ते रोज कपडे धुवायचे, दुपारच्या वेळेला कुठे थांबलो ते तिथे वाळवायचे.
1: मग तुम्ही दिवसभर प्रवास करताना सकाळी आणि संध्याकाळी करायचा, दुपारी थांबायचं कुठेतरी?
0: दुपारी आम्ही थांबायचो, थोडा वेळ थांबायचो मध्ये मध्ये, किंवा जसं ऊन वाटतंय त्याप्रमाणे थोडं थांबायचो. विश्रांती पण व्हायची आणि थोडी एनर्जी वाटली की परत त्याच्यानंतर
1: सुरू करायची.
0: सुरुवात एक आपल्याला यात लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला हे रोज करायचंय, म्हणजे एक दोन दिवसाचं नाहीये. त्यामुळे तेवढी आपली एनर्जी मॅनेज करत
1: बरोबर
0: आणि तिथला विचार करतच आपल्याला हे करायचं आहे.
1: तुम्ही जेव्हा दोघी जणी सायकलवरनं दोघीच जणी ह्या वयात प्रवास करतायत, त्या नर्मदावासियांचं त्यांची काय रिएक्शन असायची?
0: त्यांची रिएक्शन म्हणजे खरं तर आम्हाला खूपच सगळ्यांनी सन्मानाने किंवा कौतुकाने सगळ्या ठिकाणी स्वागत केलं. रस्त्याने आम्ही जात असताना आम्ही दिसलो की नर्मदेहर असा आवाज देऊन चौकशी व्हायची. आमच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी आतुरता असायची. आता एके ठिकाणी आम्ही जात असताना त्यांनी आम्हाला त्यांच्या आश्रमामध्ये नेण्यासाठी आमच्या बरोबरच बाईकवर ते आले आणि नेण्याची त्यांची इच्छा होती. आणि त्याच आधी आम्ही थोड्या मागेपुढे असल्यामुळे तिथल्या स्थानिक एका राजपूत यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्याच घरी निवासाला या. मग तिथे अगदी त्यांच्यात असं झालं की दोघांनाही आम्ही जायला हवं होतं त्यांच्या इथे. पण मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता यांनाही सांगितलेलं आहे, तर आम्ही मग निवासासाठी राजपूतांकडे गेलो आणि आश्रमामध्ये आम्ही प्रसादासाठी गेलो. तिथे ते आमची अगदी वाट बघत होते आणि आम्हाला मग आतमध्ये गेल्यानंतर अगदी गरम गरम स्वयंपाक त्यांनी तयार ठेवला होता. असंच पूर्वा या ठिकाणी जात असताना सूर्यकुंड आहे तिथे, तिथे एक स्टेट बँकेचे आणि ते आमचे म्हणजे बँकर्स असल्यामुळे जास्त छान गप्पाई झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कारमधनं जाता जाता विचारलं की तुम्हाला आता इथे कुठे थांबायचंय. तर आम्ही सांगितलं आम्हाला इथे पुरे पूर्वा गावात. तर ते म्हणजे तुम्ही माझ्यावर चला असं आम्ही त्यांच्या मागे गेलो कारच्या मागे. आणि मग जात त्यांनी त्यांना त्यांच्या घरीच आम्हाला नेलं. इतकं त्यांनी आनंदाने आमचं स्वागत केलं आणि त्यांनी छान गाजर हलवा वगैरे केलेला होता. एके ठिकाणी जाताना त्या गेलो आणि त्या गावात त्यांनी सांगितलं की इथे पुरीवाले हे राजू पुरीवाले भैया, तिथे तुम्ही जा म्हणे. मग त्या गावात आम्ही गेलो. तिथे मी नुकतंच तिला म्हणलं होतं की इथे शेळ्या वगैरे, पण आपण कधी शेळीचं दूध नाही प्यायलो. तर तिथे गेलो आणि ते आम्हाला म्हणले की आम्ही तुम्हाला शेळीचं दूध काढून देऊ. आणि सगळ्या ठिकाणी गेलो की पहिलं म्हणजे चहा. आणि त्यांनी चहा विचारला की ही आधी माझ्याकडे बघायची, कारण ती एकदम खुश पहिला चहा मिळणार म्हणल्या.
2: चहावर माझं जास्त प्रेम आहे.
0: आणि मग तिथे गेलो आणि ते इतकं साधं घर होतं त्यांचं, पण इतके सेवाभावाने सगळे घरातले, त्यांची आई, त्यांची मुलं, सगळेजण अगदी लगेच आले. त्यांनी सेवाभावाने आमच्यासाठी सगळं तयारी वगैरे केली. तर हा अनुभव प्रत्येक ठिकाणी, एका ठिकाणी तर एक मैया आम्हाला भेटल्या तर त्या म्हणल्या की नाही नाही चाय लेके जाओ, काली चाय आहे काली, म्हणलं ठीक आहे आम्ही घेऊ. ते आपल्याकडून ही सेवा म्हणून, कारण त्या भागात कुठे तुम्हाला चहा मिळणार नाही, तर आम्ही इथे तुम्ही चहा नक्की घेऊन जा असा त्यांचा आग्रह होता. तुमचा मनातला भाव महत्वाचा
1: खूप.
0: आणि म्हणूनच हा जो भाव आहे, आणि मला असं वाटतं की त्यामुळेच परिक्रमावासी सुद्धा अगदी निश्चिंतपणे ही परिक्रमा करू शकतात. कुठेही आपण जाऊ तर त्यांचा शब्द असायचा की चिंता मत करो मैया आहे, आप निश्चिंत राहो मैया.
1: विश्वास मैयावरचा होता तो अनुभव. छान आले किंवा अतिथी म्हणून तुमचं स्वागत झालं, पण एक स्त्री म्हणून तुम्हाला कधी कुठे भीती वाटली किंवा कधी तणाव आला किंवा कधी नकोस वाटलं किंवा सायकलवर न जायचंय पण का आलो असं कधी काही वाटलं का?
2: सायकलने परिक्रमा करायची हा विचार केल्यामुळे पूर्ण परिक्रमा करायची हा एकच विचार होता. मैयाच्या किनाऱ्यावरून आपण जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा आम्ही दोघीच स्त्री आहोत महिला आहोत असं भीती वाटायचं कारणच नव्हतं. कारण तिथं गेल्यानंतर एक एक एक दिवस जसा जाईल तसं तसं लक्षात आलं इथं जरी एकट्या स्त्रीने जरी परिक्रमा केली इथं ती सुरक्षित आहे. जेव्हा एक स्त्री म्हणून तिथं परिक्रमा करते मैयाची तेव्हा ती नर्मदा मैया आहे हेच तिथल्या लहान मुलापासून एकदम वयस्कर माणसांपर्यंत एकच भावना असते. त्याच्यामुळं आम्ही सायकलवर केली किंवा चालत केली काही केलं असतं तर ती तिथं सुरक्षित आहे आणि आम्हाला काही भीती असं काही वाटलं नाही. कारण निश्चित मनाने एक मनाने दोघींनी निश्चय केला होता की आपल्याला दोघींना परिक्रमा पूर्ण करायची. पण सायकल पडली, आम्ही दोघी पडलो किंवा आम्ही आजारी पडलो असे काही अनुभव आले नाहीत. पूर्ण सगळे एकदम चांगले अनुभव होते. महत्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही दोघी सायकल चालवतो ना आमच्या दोघींची वय 60 पेक्षा जास्त आहेत त्यामुळे 34 दिवस आमच्या जिथं जाईल तिथं आम्हाला स्वागत झालं. लखना 2 मध्ये आम्ही गेलो संध्याकाळचे 6:30-7:30 आसपास पोहोचलो असेल तर राम मंदिरात आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. खूप सुंदर मंदिर होतं आतमध्ये गेलो तर

0: आम्ही दोघी आमचं एवढं वय आहे तर आम्हाला स्पेशल रूम दिली त्यांनी तिथे जिथं जेव्हा आमच्या बरोबर आम्हाला काय करावं लागायचं की आमच्या सायकलची काळजी करावी लागायची
1: बरोबर
0: कारण ती आम्हाला घेऊन जाते त्यामुळे सायकलची काळजी करावी लागायची जिथं जिथं होतं तिथं तिथं आम्ही रूम असेल किंवा काय असेल तर पहिल्यांदा आम्ही आराम पाहिजे असं नाही आम्हाला पहिल्यांदा आमची सायकल कुठे सुरक्षित ठेवता येईल आणि कसं होतं लोकांना आमच्या सायकली स्पेशल होत्या त्याचे ब्रेक त्याचे गिअर मोठ्या मोठ्या वयस्कर लोकांना पण असं वाटायचं की याची किंमत किती आहे ही कुठून आणली तुम्ही काय म्हणजे आमची सगळी पूर्ण चौकशी आली करायची तुम्ही कुठून आलात तुमचं वय काय आहे तुम्ही पूर्ण परिक्रमा करणार आहात का त्याच्या आधी काय झालं अंधार थोडासा अंधारच पडला चार पाच मुलं होते एकदम तरुण त्यांनी आम्हाला थांबवलं की तुम्ही म्हणे एवढं वय आहे सायकल चालवताय तर थोडं फोटो काढू म्हणे आम्ही तुमच्या बरोबर तर म्हणलं बाबा फोटो काढेपर्यंत आम्हाला जे पुढचं 5 किलोमीटर अंतर आहे ते तर अंधार पडेल तर आमच्या मागं तुम्हाला गाडी घेऊन यावं लागेल फोर व्हीलर होती हो चालेल म्हणले तर 5-6 जणांनी आमच्या सोबत फोटो काढले आणि त्यांचं त्यांनी ते वचन पण पाळलं आम्हाला पुढे जाईपर्यंत आमच्या मागं
1: मदत केली
0: लाईट पूर्ण लावून आमच्या पुढेपर्यंत गेले कारण तिथं कसं 6-6:30 वाजले की कम्प्लीट अंधार होतं तिथं गेलो तर त्या मैया होत्या ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता त्या मैया आमच्या दरवाजातच वाटच बघत होत्या दोघींची आमची सायकल त्यांच्या मुलांनी चाक नेली आणि आमच्या दोघींचे पाय धू आमच्या गळ्यात माळ घाल इतकं भव्य स्वागत केलं त्यांनी गेल्यानंतर असं वाटायचं की आपण खरोखर मैया आहोत का एवढं वाटायचं कारण प्रत्येक वेळी जे अनुभव आहेत ते आणखी मोठे व्हायचे
1: खूप छान आपला हा प्रवास चालू आहे नर्मदा परिक्रमेचा सायकलवरनं तुम्ही केलेल्या तर एक छोटंसं गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात

0: एकदा मैत्रिणींना स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तर हेमलताताई, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही अशी प्रदक्षिणा करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरातनं किंवा मित्रमैत्रिणींमधनं काय रिएक्शन आली?
1: माझ्या घरातून मदत, म्हणजे मला कोणाचा विरोध होण्याचा काही असा उपक्रम नव्हता. माझ्या मुलांनी एव्हरेस्ट, कांचनजंगा, मनासलू शिखर सर केलेली आहे. मुलगी पण स्विमिंग गोल्ड मेडालिस्ट आहे. जावई पण माझे कॉम्रेड्स आयर्नमॅन वगैरे असे केलेले आहेत. सून पण ती पण मला नेहमी साथ असते. आणि आमची नातवंड छोटी आजीसाठी छान छान त्यांनी ग्रीटिंग्स तयार केली. आणि मात्र सांगितलं की लवकर यायचंय हाच पाठिंबा होता. आणि मित्रमंडळींचं त्यांनी सुद्धा आम्हाला

0: मार्गदर्शन केलं. वाटेतनं सुद्धा आम्ही कोणालाही कधी फोन केले तर लगेच आम्हाला तिथनं ते मार्गदर्शन करायचे. मध्ये अधिकाऱ्यांनी चौकशी पण केली कुठेपर्यंत चाललाय, कसं चाललंय वगैरे, काळजी घ्या. तर हा खूप मोठा पाठिंबा आम्हाला होता. हा पाठिंबा आणि हेच आपण म्हणतो की हे आपल्याला एक काठबळ असतं. आणि आमच्या गुरु महाराजांचे, स्वामी विवेकानंदांचे, मा शारदा आणि रामकृष्ण परमहंसांचे आशीर्वाद आमच्या बरोबर सदैव होते हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं. तर ते अनुभव आपणच घेतो आणि ते आपल्यालाच अनुभव समजत असतात की ते कसे आपल्याला पुढे नेतात.
1: जय श्रीदेवी, तुम्ही काय सांगाल, काय कशा पद्धतीने घरच्यांची मदत तुम्हाला मिळाली किंवा घरच्यांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळालं की जेणेकरून एवढी मोठी छान कामगिरी हातनं घडली तुमच्या?
2: माझ्या घरच्यांचा, माझ्या मिस्टरांचा मला नेहमीच विरोध आहे सायकल चालवायला, कारण ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत. ते म्हणतात की साध्या स्कूटरला कुणी विचारत नाही तर तुझी सायकल कुठं काय, त्यामुळे ते नेहमीच मला विरोध करतात. नको म्हणतात सायकल चालू वगैरे. पण माझी मुलगी, जी माझी महत्वाची सपोर्टर आहे, आणि माझा मुलगा, हे दोघं माझ्या पाठीशी सतत असतात. दोघं पण सायकल चालवतात, पण सपोर्टर जास्त माझी मुलगी आहे की जे काही करेल त्याला सपोर्ट करते मला सायकलिंग.
1: खूपच छान. तुमची हॉबी किंवा तुमचा छंद म्हणून सायकल चालवायची ही एक तर गोष्ट होतीच, पण त्याबरोबरच निसर्गाचा समतोल साधणं किंवा प्रदूषण जे होतं ह्याच्यावर अटकाव करणं, याच्याबद्दल तिथे काही जनजागृती केली का तुम्ही?
0: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आधी आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली, संकल्प करणे, नंतर परिक्रमा सुरू करणे, नंतर आश्रमातला सहवास, हे सगळं होता होता. मग आमचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष जायला लागलं आणि प्रामुख्याने लक्ष गेलं ते तिथला वाढणारा प्लास्टिकचा आणि सर्वच कचरा.
1: अच्छा.
0: तर हा जो कचरा आहे हा खरोखर किती घातक ठरू शकतो पर्यावरणाला, याची मला वाटतं तिथे फारशी जनजागृती नाहीये किंवा ती होणं आवश्यक आहे.
1: अच्छा.
0: तर ह्याची खूप जाणीव झाली. आम्ही अनेक ठिकाणी त्यांना आधी सांगायचो की तुम्ही आधी डस्टबिन ठेवा इथे, आमच्या समोर म्हणायचं की आत्ता ठेवा, तर मग तेव्हा ते ठेवायचे. आणि इथे हा कचरा जो निर्माण होतोय त्याला कारणीभूत परिक्रमावासीच जास्त आहेत असं मला वाटलं. कारण आम्ही असंही कित्येक वेळा पाहिलं की परिक्रमावासी चालत असताना, जात असताना सुद्धा सहज प्लास्टिक वाटेत फेकून देतात. हा जो जनजागृतीचा भाग आहे की हा आपल्याला स्वतःला स्वयंशिस्तीचा जो भाग आहे तर तो प्रत्येकाने थोडा स्वीकारायला हवाय.
1: बरोबर.
0: आपली जबाबदारी ओळखायला हवी की कमीत कमी हा कचरा मी जिथे निवासी आहे तिथेपर्यंत नेऊन तिथे टाकीन, किंवा तिथल्या केंद्रांमध्ये सुद्धा तिथे ते सहज आम्हाला प्लास्टिक म्हणजे कागदी ग्लास आणि प्लास्टिक प्लेट वगैरे, प्लास्टिक चमचे असं देत होते. आणि आम्ही तर स्वतः म्हणजे आम्ही आता सायकलिंग करतो म्हणजे इथे परिक्रमेत नाही केव्हाही जाताना आमच्या बरोबर सदैव एक कप स्टीलचा चमचा आणि स्टीलची प्लेट असते.
1: अगदी.
0: आम्ही तेच वापरतो कारण आपण जितके दिवस जाऊ गुणिले 3 किंवा 4 एवढे आपण ग्लास वाया घालवणं किंवा ते प्रदूषण वाढवण्याचा आपल्याला अधिकार नाहीये, ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर त्या दृष्टीने पण आम्ही मग तिथल्या स्थानिक लोकांशी, युवकांशी बोलत होतो, तर मग तिथे आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही हे असे ग्लास आणि चमचे आणि प्लेट जे ठेवता त्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्टीलचे जर ठेवले तर खरं तर ह्याच्यापेक्षा त्याला खर्च कमी येईल. तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, तुमच्याकडे चूल पेटवली जाते, रोजची राख आहे भरपूर, तुम्हाला त्या राखेने घासून स्टीलची भांडी परत वापरता येते. तर तुम्ही हे तिथे करा आणि तुम्ही इतरांनाही सांगा असं आम्ही तिथे सांगायचो. आणि असं विशेष सांगायचं म्हणजे त्याच्यातला हा भाग असा की हे सांगितल्यानंतर आम्हाला काही लोकांनी मेसेजही पाठवले की आम्ही हा बदल केला.
1: अरे,
0: काहींनी फोटो पाठवले. मग त्यापुढे आम्ही त्यांना परत हे सांगितलं की आता हे तुमचंच पुढे काम आहे की तुमच्या आसपास असणाऱ्या केंद्रांवर पण तुम्ही हे सांगा आणि हा बदल त्यांना सुद्धा तुम्ही करायला अवश्य सांगा.
1: केवढा अभिमान वाटला असेल.
0: खूप अभिमान वाटला आणि असं वाटलं की आपला हा एक छोटासा प्रयत्न पण तो कोणीतरी ऐकला आणि आचरणात आणला. कारण काय व्हायचं, सुरुवातीला असं लक्षात आलं की आम्ही त्यांना प्रदूषण आणि पोल्युशन किंवा कचरा होतोय, स्वच्छता हे सांगितल्यावर फारसं लक्षात नाही आलं. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलायचो की आप मैया की सेवा कर रहे और मैया की सेवा का ये भाग है की मैया गंदी नाही होनी चाहिए, तर ह्यामुळे काय होणार आहे की पुढे प्रदूषण वाढेल, इथे कचरा वाढेल, सगळी अस्वच्छता पसरेल आणि मग तो मैयाला त्याच्यातनं होणारा जो त्रास आहे तर ही तुमची सेवा त्याच्यातनं घडणार नाही.
1: बरोबर.
0: हे मात्र त्यांना मनोमन तिथे पटायचं, त्यांच्या चेहऱ्यावरनं बोलण्यावरनं लगेच ते आम्हाला प्रकर्षाने जाणवायचं.
1: मैयावरचं प्रेम ते बहुतेक करायला भाग पडलं,
0: भाग पडत होतं. आणि असं हळूहळू ते करू शकतील बदल. त्यामुळे असं वाटतं की यापुढे आम्ही जर कधी तिथे गेलो आणि तिथे जाऊन सेवा करायची जर आम्हाला संधी मिळाली तर ही सेवा करणं जास्त महत्वाचं ठरेल.
1: मी नर्मदा परिक्रमा केली ह्याचं कृतज्ञ

0: प्रत्येक किंवा कृतार्थता वाटली की असा अनुभव काही आहे का?
1: आम्ही परिक्रमा सुरू करताना आम्हाला एका परिक्रमावासींनी सांगितलं होतं की परिक्रमा में भिक्षा करना ये बहुत महत्वपूर्ण बात आहे, आपण भिक्षा केली पाहिजे कुठेतरी. तर ते नंतर खरं तर आमच्या काही एवढं लक्षात नव्हतं राहिलं, पण साधारणपणे आम्ही ज्या वेळेला तट परिवर्तन केलं पुढे जात असताना एके ठिकाणी आम्ही असं सकाळी ठरवलं की आता आपण आज थोडस कुठेतरी हॉटेलमध्ये दाल खिचडी थोडंसं खाऊन पुढे जाऊ, कारण तिथे बऱ्याच अंतरावर कुठे आश्रम दिसत नव्हते. असं ठरवून आम्ही निघालो आणि खरोखर जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर आम्ही गेलो असू आणि त्या हायवे होता, आजूबाजूला हॉटेल दिसत होती, पण कुठेच आम्हाला काहीच मिळालं नाही. आणि मग शेवटी असं की आमच्याकडचं पाणी संपलं आणि खाणं तर काही बरोबर आम्ही ठेवायचं नाहीच, पण कुठे आश्रमही म्हणजे अन्नक्षेत्र तिथे म्हणतात की जिथे परिक्रमावासींची सोय केली जाते, तर तेही कुठे मिळालं नाही आम्हाला. 12-12:30 होऊन गेले होते. शेवटी आम्ही एका घरापाशी थांबलो आणि सहजच आमच्या तोंडून आलं की तिथे काही आम्हाला मिळेल का खायला.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी इतकं मनापासून लगेच दार उघडलं आणि ते म्हणले नाही आई आई आप अंदर आई. आम्ही आत गेलो आणि त्यांनी लगेच तिथे खाट वगैरे घातली विश्रांतीसाठी. त्यांनी आम्हाला खिचडी केली, इतकी सुंदर मऊ खिचडी. आणि त्यांनी सांगितलं हे आमचं आत्ताच घरचं तूप काढलेलं आहे, तर ते तूप आणि घरचं त्यांचं लोणचं त्याच्याबरोबर वाढलं. इतकं त्यांनी मनापासून आम्हाला ते वाढलं. आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि निघालो, तर आम्ही म्हणलं की खरंच आम्हाला तुम्ही इतकं सुंदर दिलं की आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला इतकं छान इथे
0: स्वागत
1: होईल, इतकं आम्ही इतकं छान जेवू इथे. पुढची गोष्ट विशेष अशी की त्या मैया म्हणल्या की मैया आम्ही इथे परिक्रमा मार्गावर राहतो, पण हा पहिलाच प्रसंग आहे की आम्ही कोणाला तरी असं जेवण दिलंय. इथे आम्ही शिधा म्हणून कधीतरी देतो केंद्रावर वगैरे इथल्या, पण आम्ही असं स्वयंपाक करून वाढलंय अशी पहिलीच वेळ आलेली. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज आमच्याकडे आलात ते आम्हाला मैयाच आल्यासारखी वाटतीये. तुम्ही आज आलात आणि आम्ही हे तुम्हाला स्वयंपाक केला आणि तुम्ही इथनं आमच्याकडनं जेवून निघताय, तर ह्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. त्यावेळेला एकदम आठवलं की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही भिक्षा करणं, भिक्षा करण्यामध्ये तुम्ही तुमच्या अहंकाराला पण छेद देता आणि तिथे तुम्ही विनम्र होता. आणि मग तिथनं आम्ही बाहेर पडलो आणि थोडंसं पुढे गेलो, एक 2-4 किलोमीटर असे, आणि तिथे अन्नक्षेत्र होतं. खरं तर
2: सकाळी आम्ही ठरवलं होतं की आज आपण आहे ना खूप दिवस झालं म्हटलं डाळ भात खाल्ला नाही आणि आज आपण साजूक तुपाची बाटली विकत घेऊ. म्हणजे म्हणतात ना मैया भिक्षाची मागायला लावलीच आम्हाला, पण जी इच्छा होती आमची दोघींची
0: ती पूर्ण केली,
2: ती तिने पूर्ण केली. मस्त गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर साजूक तूप ते तिने आम्हाला तिथं खायला घातलं.
0: छान.
1: आणखीन आठवण सांगायची म्हणजे आम्हाला जे वेगवेगळे साधू भेटले तर त्यातून पण आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. सुरुवातीलाच आम्ही पहिल्या दिवशी लेपाला नर्मदालयला जिथे गेलो, नर्मदालय हे भारती ठाकूरांनी केलेलं आहे आणि तिथे रामकृष्ण परमहंस आणि माताजी आणि स्वामीजींच्या त्यांना जशा मूर्ती मिळाल्या तिथे त्यांनी ते मंदिर उभारलं होतं, तर आम्ही त्यांच्याकडे त्या दिवशी मुक्कामी होतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून जो गमछा घेऊन निघालो तर तोच आम्हाला पूर्ण परिक्रमेमध्ये अगदी आवश्यकही होता आणि त्याचा आम्हाला उपयोग होत होता. तिथलं जे जंगल आहे
2: तिथले आदिवासी
1: त्यांच्या मुलांसाठी त्यांनी तिथे सहनिवास बांधलाय. अगदी 4 वर्षापासून जवळजवळ 250-300 मुलं राहतात, 4 वर्षापासून मोठ्या मुलांपर्यंत ते एकमेकांच्या सहकार्यांनी तिथे राहतात. आणि ते आम्हाला तिथे त्यांच्याकडे मिळालो. वाटेत पण आम्हाला काशीचे एक डॉक्टर होते, त्यांनी फिलॉसॉफीतलं डॉक्टर केलेलं आहे आणि ते संन्यासी आहेत, त्यांनी पण आमचा एक छोटा इंटरव्ह्यू घेतला. आणि नारी शक्ती आणि शिव आणि शक्ती हे कसं आहे एक रूप आहे आणि त्याच्याच प्रेरणेने तुम्ही कसं हे करताय परिक्रमा असं त्यांचं छान त्यांनी आमच्याकडून छोटासा इंटरव्ह्यू असा घेतला होता. त्याच्यानंतर आणखीन एक नेमावरला खूप इच्छा होती जाण्याची आणि बरोबर आम्ही तिथे गेलो त्या दिवशी, तर तिथे पण जे विठ्ठल महाराज होते त्यांच्या इथला तो आश्रम आणि तिथे विशेषतः म्हणजे तिथे बलोपासना होती, तर आम्ही म्हणलं की आम्ही पहिल्यांदाच आश्रमामध्ये आणि बलोपासनेला एवढं महत्व आहे हे पाहतोय. आणि खूप दिवसांनी आम्हाला तिथे रामदास स्वामींच्या सवाया मनाचे श्लोक भजनं सगळं ऐकायला मिळालं. दादा भगवान हे जे परिक्रमा करतात तर ते फक्त वायू आणि जल म्हणजे फक्त नर्मदा मैयाचं पाणी पिऊन आणि हवा त्याच्यावरती ते करतात रोज 25-20 किलोमीटरचा टप्पा ते पार करतात. अत्यंत उत्साही

0: जवळजवळ 2000 दिवस झाले ते अशा याच्यावरती राहिलेले आहेत. झाल्यानंतर सुद्धा त्यांचं त्यापुढे प्रवचन असतं, नामजप असतो, हे खूप आश्चर्यचकित करणार होतं. त्या ठिकाणी मी आलं. डोंगरगावला पण आम्ही जिथे गेलो तिथे पण खूप छान आश्रम, असं अगदी मैयाच्या किनारी फक्त आश्रम आणि गोशाळा आहे तिथे, आणि स्वच्छ शिस्तीत असलेला असा छोटाच पण सुंदर आश्रम होता. आणि दिवस रात्र ते गस्त घालत असतात महाराज तिथले, आणि ते लक्ष ठेवत असतात की कुठली शापदांचा त्रास होऊ नये, कोणी किंवा इतरांनी पण व्यवस्थित तिथे राहावं. तर असे काही काही साधूंचे सहवास. सिनोरला एक सुंदर आश्रम होता, ती एक आठवण सांगण्यासारखी. पहिलाच तो आम्हाला मिळाला मैयाच्या किनारी असलेला आश्रम, आणि तिथे आम्ही राहिलो. तिथे संध्याकाळी मैयाची सुंदर आरती होते. तिथले जे पटेल दाम्पत्य आहे तर ते खूप सेवाभावाने तिथे काम करतात. आम्हाला नर्मदा स्नानासाठी सकाळी जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी गेलो, थोडं उजाडत असताना गेलो, आणि स्नान करून येत असताना पाण्यात अशी हालचाल दिसली आम्हाला. तर आधी असं वाटलं की मासे असतील, पण मासे नव्हते. घाट चढून आम्ही वर आलो आणि मग तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे मगरी आहे, मगरमैया. मगरमैया म्हणजे
1: नर्मदा मैयाचं
0: वाहन आहे. तर त्यामुळे ते त्या इथे आहेत, पण ती परिक्रमावासींना कुठेही त्रास होत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. सगळ्याला खूप आदरपूर्वक, म्हणजे स्त्रियांना मैया, पुरुषांना महाराज, किंवा समुद्राला पण समुद्र नाही, समुद्र महाराज म्हणतात ते.
2: अच्छा.
0: मगरला पण मगर मैया, त्यांच्यातलं ईश्वरी रूप ते बघतात.
2: खूप सुंदर आपली ही मुलाखत किंवा हा प्रवास चालू आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुढे जाऊयात. पुन्हा एकदा मैत्रिणींना स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तुम्ही ही जी परिक्रमा करायची ठरवली यामध्ये तुम्हाला कोणत्या संस्थांची वगैरे काही मदत घ्यायला लागली का, किंवा अशा काही संस्था काही मदत करतात का?
0: प्रत्येक ठिकाणी जे आश्रम आहेत, मंदिर आहेत, त्यांचा परिक्रमावासींसाठी हा संघ एक त्यांनी केलेला पण आहे, की ज्यामुळे तुम्हाला काही काही ठिकाणचे फोन नंबर किंवा पत्ता मार्ग समजतो. तर हे प्रत्येक ठिकाणी आहेच. स्थानिक डॉक्टरांची पण लिस्ट वगैरे आहे, फोन नंबर आहेत. ते परिक्रमा करणारे पायी आहेत, सायकल आहे, मोटरसायकलवर कार घेऊन येणारे किंवा बस येणारे, या सगळ्यांसाठीच इथून सेवा दिली जाते.
1: बऱ्याच ठिकाणी आम्हाला काही असे छोटे छोटे पुस्तक मिळाले की त्याच्यावर पुढे आश्रम कुठं कुठं आहे.
2: अच्छा.
1: मार्गदर्शन पाम्पलेट दिले त्यांनी आम्हाला, किंवा पुढे कुठं जाणार चौकशी करून आधीच पुढे राहण्याची सोय. अच्छा.
2: म्हणजे जरी एखाद्या व्यक्तीनी आधी काही तयारी नसली, डायरेक्ट जायचं ठरवलं, तरी सुद्धा त्यांची सगळी सोय सगळ्या प्रकारची होऊ शकते. आणि असा सायकल प्रवास वगैरे करायचा असेल तर अजूनच मजा येत असेल. एक वेगळा प्रश्न की वय झालं की स्वप्न संपतात असं आपण म्हणतो, की आता काही वयानंतर बास आता नको, आता पुढे झालं, आयुष्यभर आपण खूप केलं वगैरे, अशा ह्याच्यात तुम्ही काहीतरी एक वेगळी छान कामगिरी करून दाखवलीत. आपल्या ह्या धाडसी प्रवासामुळे हा जो काही तुमच्यात बदल झाला किंवा तुमच्यात काही एक वेगळा कॉन्फिडन्स आला, तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना, आपल्या महिलांना काय संदेश द्याल, काय सांगाल ह्याच्याबद्दल?
0: खरं तर धाडसी हा प्रवास तुम्ही म्हणताय तो करण्यासाठी आपण त्या धाडसाची आधीपासूनच सर्व मराठा स्त्रियांनाची सवय असतेच, की स्त्रिया स्वतः धाडसी किंवा स्वतःहून अनेक गोष्टी करतच असतात, त्यामुळे त्यांना फक्त अशा काही गोष्टींमधून त्यांनी जर ठरवलं की आपण या गोष्टी करायच्या आहेत तर त्या निश्चित करू शकतात. कारण आपण जर आपल्याकडे लक्ष द्यायला आपल्याला स्वतःच लक्ष द्यावं लागतं, आणि जर का आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्याचा आनंद आपण घेणार आहोत, आणि त्या आनंदातूनच आपण अध्यात्माकडे सुद्धा जाणार आहोत. हे एकमेकांशी जुळलेलं असं नातं एकमेकांचे, आनंद, आरोग्य आणि अध्यात्म.
2: तुम्ही काय सांगाल जयश्रीताई?
1: प्रत्येक स्त्रीकडे खरोखर धाडस असतंच, शारीरिक क्षमता आपली चांगली राहिली पाहिजे, शरीर चांगलं राहिलं पाहिजे. कारण कितीही पैसा असला आणि जर आपण आधू असू तर त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही आपल्याला. त्यामुळे स्वतःचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य एकदम चांगलं राहण्यासाठी सायकलिंग, ट्रेकिंग एकदम बेस्ट आहे. सायकलिंग तर सगळ्यात बेस्ट, कारण मी स्वतः सायकल चालवते, म्हणजे मी सायकलचा सल्ला देणार.
2: अजून पुढचे काय प्लॅन आहेत का? पुढे सायकलवरनं पुढे जायचं असं काही विचार आहे का डोक्यात? दोघींकडनं नक्की आवडेल, कारण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला.
1: मी तर ठरवलेलं आहे

0: की सायकल ही माझ्यासोबतच संपणार. आणि बरेच प्लॅन आहेत बाबा, बरेच प्लॅन आहेत. त्याच्यातला महत्वाचा माझा 4 वर्षापासून मी जो पहिल्यांदा विचार केला होता की मला हंपी बदामी करायचं, तो एक प्लॅन आहे की सायकलवरून हंपी बदामी करायचं. आणि एक श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर सायकलवर फिरायचे.
1: वा, तुम्ही काय सांगाल?
2: मी सायकलिंग सुरू केलं आणि त्याच्यात ना इतका आनंद मिळेल आणि इतक्या आपण राईड्स करू किंवा अशी नर्मदा परिक्रमा करू असं खरं तर कधीच वाटलं नव्हतं. सुरुवात केल्यानंतर आणि ते एक एक असं होत गेलं त्याच्यात ना असं वाटायला लागलं की आपण संपूर्ण भारताचं दर्शन या सायकलच्या माध्यमातून करायला हवं. कारण आपला भारतच इतका सुंदर आहे, समृद्ध आहे आणि त्याचं वेगवेगळी जी संस्कृती आहे, जो समाज आहे, तिथल्या ज्या भौगोलिक वेगवेगळ्या रचना आपल्याकडे आहेतच, पण त्या पाहण्यासाठी सायकलच्या माध्यमातून फिरायचंय. आपल्याकडे जो प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे, आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा जे आवाहन केलं आहे, तर ते सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण हे करू शकणार आहोत. त्याचा जर थोडा विचार केला आणि त्याची जर सवय केली आणि आपल्या तरुण मित्रांनी तरुण मैत्रिणींनी सुद्धा याचा जर थोडा विचार करून काही विशेष असा वेळ तुम्ही कामासाठी जाता, शाळा कॉलेजमध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही कुठल्याही वाहनाची मदत घेऊनच जाणार आहात, पण ते वाहन मग सायकल जर ठरवलं आणि थोडा वेळ ठेवला तर एकीकडे तुमचा व्यायाम होईल, प्रदूषणाला सुद्धा आळा घालण्यासाठी मदत होईल आणि तो व्यायाम होता होता त्यातनं मिळणारा आनंद हा ज्यावेळेला ते सायकलिंग करायला लागतील त्यावेळेला तो त्यांना नक्की कळेल.
0: सोबत पैशाची पण बचत, जो पेट्रोलला आपण पैसा वापरतो.
1: तुमच्याशी बोलताना आता असं जाणवत आहे की केवढा मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे या सायकल चालवल्यामुळे किंवा ही परिक्रमा केल्यामुळे जे समाधान तुम्हाला मिळालं तो आनंद तुमच्या प्रत्येक शब्दातनं जाणवतो आहे, तुमच्याकडे बघितल्यानंतर जाणवतो आहे. आणि पुढे सुद्धा तुम्ही जे काही ठरवलं आहे तुमच्या पुढच्या प्रवासाबद्दल ते नक्कीच पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आज तुम्ही दोघी इथे आलात, छान तुमचे विचार, तुमच्या सायकलबद्दलचं प्रेम आमच्याकडे व्यक्त केलं, तुमचे मनापासून आभार, खूप धन्यवाद.
2: आकाशवाणीचे खूप आभारी आहोत की ही संधी आम्हाला नर्मदा परिक्रमेनंतर आकाशवाणीवर इंटरव्ह्यू देण्याची संधीही मिळाली आणि त्याची योग्य दखलही घेतली गेली.
1: मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. मैत्रिणींनो, आता आपण ऐकलात वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांचा हा अतिशय सुंदर, आपल्याला प्रोत्साहन देणारा असा प्रवास. हा प्रवास ऐकल्यानंतर नक्कीच वाटतं की आपणही सायकलवर मस्त छान फिरून यावं.

वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडच्या स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ

0: वृषाली भोसले यांचं भाषण.
1: सहा जून 1674 या रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडची स्वाभिमानाची क्रांती होती. राज्याभिषेकाच्या घटनेकडे जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा असे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ इतिहासातील एक सोहळा नव्हता, तो स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दबलेल्या जनतेला स्वतःच्या राज्याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. रायगडावर उभे राहून दिलेली ही सार्वभौमत्वाची घोषणा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच शिवराज्याभिषेक हा केवळ भूतकाळातील गौरव नाही, तर स्वातंत्र्य अस्मिता आणि राष्ट्राभिमानाचा अखंड जागता दीप आहे. आपण आजही बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटनांविषयी आजही लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल आणि आकर्षण आहे. काळ लोटला, पिढ्या बदलल्या, तरी शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग नव्या अर्थाने उलगडत राहतो. अशाच तेजस्वी आणि ऐतिहासिक क्षणांपैकी एक म्हणजे त्यांचा राज्याभिषेक. हा केवळ एक सोहळा नव्हता, तर इतिहासाला कलाटणी देणारा निर्णायक टप्पा होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, पण त्या स्वराज्याकडे पाहण्याचा त्या काळातील प्रस्थापित सत्ताधीशांचा दृष्टिकोन वेगळाच होता. आदिलशाहीसाठी ते एका जागीरदाराचा मुलगा होते, तर युरोपियन सत्तांना मुघल साम्राज्यच प्रस्थापित वाटत होते. मुघल मनसबदार आणि आदिलशाही सरदारांच्या नजरेत शिवाजी महाराज अजूनही एक बंडखोरच होते. एवढेच नव्हे तर पुरंदराच्या तहावेळी मिर्झा राजा जयसिंग यांच्या दबावाखाली येऊन शिवाजी महाराजांना 9 वर्षाच्या संभाजी राजांना मुघल मनसबदार म्हणून पाठवावे लागले. यावरून त्या काळातील कठीण राजकीय वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते. महाराजांनी दिलेली वतने, इनामे, तसेच केलेले अनेक तह करार यांना कायदेशीर अधिष्ठान मिळून देण्यासाठी राज्याभिषेक अपरिहार्य बनला होता. स्वराज्य हे केवळ प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले राज्य नसून ते अधिकृत आणि सार्वभौम आहे. ही घोषणा जगासमोर करण्याची वेळ आता आली होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणी केली खरी, पण ती एका अशा काळात जेव्हा महाराष्ट्र 350 वर्षांच्या पारतंत्र्याच्या सावलीत होता. आदिलशहा किंवा कुतुबशहापेक्षा मराठ्यांची वाढती ताकद औरंगजेबाच्या मनात खटकत होती, त्याला अधिक धोकादायक भासत होती. शिवाजी महाराज ज्या सत्तेविरुद्ध उभे टाकले होते ती त्या काळातील सर्वाधिक सामर्थ्यशाली सत्ता होती. शिवाय काही मराठे सरदार महाराजांच्या विरोधात उभे राहिले होते. अशा कठीण परिस्थितीत स्वराज्य ही संकल्पना केवळ राजकीय मर्यादेत न राहता ती एक व्यापक मानसिक क्रांती ठरली होती. शहाजान आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदूंवर केवळ धार्मिक अत्याचारच झाले नाही तर सामाजिक हानी सुद्धा खूप झाली होती. जिजिया कर, मंदिरांचा विध्वंस, जबरदस्तीचे धर्मांतरे, सामाजिक अपमान हे अखंड सुरू होते. औरंगजेबाने 9 एप्रिल 1669 रोजी मंदिर विध्वंसाचा हुकूम दिला, तर 2 एप्रिल 1679 रोजी जिजिया कर पुन्हा लागू केला. महाराष्ट्रात वतनदारी व्यवस्था पूर्वीपासून रूढ होती. सुलतानांकडून मराठ्यांना वतने दिली जात आणि ती वंश परंपरागत चालत. एखादा वतनदार मृत्यू पावला की त्याचे वतन त्याच्या वारसाला मिळे. या व्यवस्थेमुळे अनेक मराठे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची सेवा करण्यातच धन्यता मानू लागले होते. सुलतान जेथे लढाईला पाठवेल तिथे जाऊन लढणे हेच त्यांचे कर्तव्य मानले जात होते. या वतनदारी आणि जागीरदारी व्यवस्थेमुळे मराठ्यांमध्ये एकजूट निर्माण होण्याऐवजी स्पर्धा आणि वैर वाढत गेले. स्वतंत्र राज्य उभारण्याची महत्वाकांक्षा क्वचितच कोणामध्ये दिसून येत होती. इतिहासकार सर जतुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामागील कारणांची चर्चा करताना काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. प्रत्यक्षात स्वतंत्र सत्ता उभारून 2 लाख सैन्य उभे करून आणि राज्यकारभार चालवूनही शिवाजी महाराजांचा अधिकृत दर्जा मात्र सामान्य प्रजेप्रमाणे मानला जात होता.

ही गोष्ट खूपच मानहानीकारक होती. यावरून असे लक्षात येते की शिवाजी महाराजांनी पराक्रम आणि कुशल राजकारणाच्या जोरावर स्वराज्य तर उभे केले होते, मात्र त्या स्वराज्याला टिकवण्यासाठी आणि त्याला अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी विधीपूर्वक राज्याभिषेक करणे अत्यंत गरजेचे बनले होते. आपण बघतो की राज्याभिषेकाची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. राज्याभिषेकाचं मूळ आपल्याला वेदकाळात आढळतात. अथर्ववेदातील सूक्ते, ऐतरीय ब्राह्मणातील वर्णने तसेच रामायण महाभारतातील उल्लेख यावरून राज्याभिषेक हा विधीपूर्वक आणि प्रतिष्ठेचा सोहळा असल्याचे त्या काळात मानले जात असे. रामाचा राज्याभिषेक असो वा युधिष्ठिराचा, या विधीला नेहमीच धार्मिक आणि राजकीय अधिष्ठान लाभलेले दिसून येते. सम्राट अशोकानेही कलिंग विजयानंतर राज्याभिषेक करून आपली सत्ता अधिकृत केली होती. हा राज्याभिषेक परंपरेचा इतिहास आपण पाहत आलेलो आहोत. राज्याभिषेक म्हणजे केवळ राजपदाची घोषणा का? तर नाही, तर सत्तेच्या केंद्रीकरणाची अधिकृत स्थापना होय. यामुळे न्यायदान, दंडाधिकार, कायदा, सुव्यवस्था राखण्याचे अधिकार राजाला कायद्याने प्राप्त होतात. प्रजेच्या दृष्टीनेही अभिषिक्त राजा हा विश्वासार्ह आणि अधिकृत सत्ताधीश ठरतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीत हीच बाब अत्यंत महत्वाची ठरली. स्वराज्य उभारूनही राज्याभिषेकाअभावी काही मर्यादा राजांना जाणवत होत्या. त्यामुळे स्वराज्याच्या स्थैर्यासाठी आणि एकछत्री सत्तेसाठी राज्याभिषेक हा पर्याय अपरिहार्य ठरलेला होता. महत्वाचे म्हणजे हा राज्याभिषेक हिंदू धर्मशास्त्रानुसार झाला असला तरी स्वराज्य केवळ एका विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नव्हते. महाराजांचे राज्य हे 18 पगड जातीचे राज्य होते. आपण इतिहासात पाहिलेच आहे की महाराजांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे मावळे होते. म्हणून महाराजांचे राज्य स्वराज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते. स्वतंत्र आणि सार्वभौम भारताची बीजे रोवणारी ही संकल्पना त्यात दडली होती. यामागे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. औरंगजेबाशी होणाऱ्या भविष्यातील संघर्षाची त्यांना कल्पना होती आणि ते पुढे सत्यात उतरले. एकेकाळी वतनदारीत अडकलेले आणि परस्परात वैर करणारे मराठे राज्याभिषेकानंतर एकाच सिंहासनासाठी लढू लागले, हीच त्या राज्याभिषेकाची खरी ताकद ठरली होती. राज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर आणि मानसिक बळ मिळाले होते. महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी हा लढा अविरत सुरू ठेवला. पुढे राजाराम महाराज आणि ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाला पुढे कित्येक वर्ष युद्धात गुंतवून ठेवले. तब्बल 25 वर्ष चाललेल्या या संघर्षात मराठ्यांनी पराभव मानला नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावर छत्र धारण करून छत्रपती ही पदवी स्वीकारली. स्वतःच्या नावाने नाणी पाडली, होन आणि शिवराई, तसेच स्वतंत्र कालगणना सुरू केली. तिला राज्याभिषेक शक असे नाव देण्यात आले. ह्या सर्व घटना केवळ प्रतीकात्मक नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ठोस घोषणा करणाऱ्या होत्या. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना धार्मिक अधिकार मिळाले. ज्यांचे धर्मांतर झाले होते त्यांना स्वधर्मात येण्याची व्यवस्था राज्याभिषेकामुळे निर्माण झाली. राज्याभिषेकानंतर दरबारात पंडितराव हे पद निर्माण करण्यात आले. त्यामुळे नेताजी पालकर यांचे 19 जून 1676 रोजी झालेले शुद्धीकरण हे या धोरणाचे पहिले उदाहरण मानता येईल. पुढे गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांनी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात प्रायश्चित्त घेऊन स्वधर्मात पुन्हा प्रवेश केला, ज्यासाठी त्यांना परंपरेनुसार वाराणसीला जाण्याची गरज भासली नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या काळात जे कायदे, न्याय, दंडाधिकार हे सर्व अधिकार राज्याला मिळाले होते ते संभाजी महाराजांपर्यंत आणि पुढेही सुरू होते. राज्याभिषेकामुळे सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला कायमस्वरूपी कायदेशीर मान्यता मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा परिणाम केवळ धार्मिक किंवा सामाजिक पातळीपुरता मर्यादित राहिला होता का? तर नाही. या घटनेने राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची मराठा सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून ओळख अधिक मजबूत झाली होती. पुढे राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक अत्यंत महत्वाचे काम हाती घेतले, ते म्हणजे भाषाशुद्धी. राजांनी स्वराज्य उभे केले असले तरी राज्यकारभारात फारसी आणि दखनी उर्दू शब्दांचा प्रभाव फार मोठा होता.
राज्य आपले तर भाषा देखील

0: आपलीच. या जाणीवेतून महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, ज्यामुळे प्रशासकीय भाषेची शुद्धता झाली. त्यानंतर पंचांग शुद्धीसाठी करण कौस्तुप, लेखनशैलीत सुसूत्रता आणण्यासाठी लेखन प्रशस्ती हे ग्रंथ निर्माण करण्यात आले. इतकेच नव्हे तर परकीय सत्तेत असताना बदललेली गडकिल्ल्यांची नावेही पुन्हा मराठी करण्यात आली. ही सांस्कृतिक स्वाभिमानाची जाणीव होती. राज्याभिषेकासारखा अतिशय भव्य आणि ऐतिहासिक घटनेचा उल्लेख मुघल इतिहासात आपल्याला कुठेच सापडत नाही. यामागचं कारण स्पष्ट आहे. अकबरापासून औरंगजेबापर्यंत सर्व मुघल बादशहांचे स्वप्न होते की संपूर्ण हिंदुस्थानावर एक छत्री अंमल प्रस्थापित करण्याचा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने या महत्वाकांक्षेला थेट आव्हान दिले होते. त्यामुळे या घटनेचे प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या इतिहासात आपल्याला कुठेच नोंद दिसत नाही. परंतु राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडन याने आपल्या डायरीत या सोहळ्याचे प्रभावी वर्णन केलेले आहे. 30 मे ते 6 जून 1674 या दरम्यान रायगडावर पार पडलेल्या या विधींची भव्यता, सिंहासनाची शोभा, दरबारातील वैभव आणि शिस्त यांचे तपशील त्याने नोंदवलेले आहेत. जरी इथल्याच म्हणजे मुघल ऐतिहासिक साधनात आपल्याला राज्याभिषेकाची नोंद सापडत नसली तरी परदेशी दृष्टिकोनातून मिळालेला हा वृत्तांत राज्याभिषेकाच्या ऐतिहासिकतेला अधिक बळकटी देतो. पुढे शिवाजी महाराजांची राजमुद्रा. जी शिवाजी महाराजांनी त्यांची राजमुद्रा तयार केली होती त्यामुळे त्यांच्या सार्वभौमत्वाचा आणखी एक महत्वाचा पुरावा आपल्यासमोर येतो. प्रतिपत चंद्र लेखेव वर्धिष्णुः विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते. या संस्कृत वाक्यातून व्यक्त होणारी ही मुद्रा स्वराज्याच्या लोककल्याणकारी आणि वाढत्या सामर्थ्याची साक्ष देते. त्या काळात शहाजीराजे आणि जिजाबाईंची मुद्रा फारसी भाषेत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःची मुद्रा संस्कृत भाषेत केली. संस्कृत भाषेचा स्वीकार करून शिवाजी महाराजांनी नव्या युगाची घोषणा केली होती. 6 जून 1674 रोजी रायगडावर पार पडलेला राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता तर 17व्या शतकात एका स्वाभिमानी, स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याच्या स्थापनेची ठाम घोषणा यात दडलेली होती. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दडपलेल्या जनतेसाठी हा क्षण स्वाभिमानाचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा ठरला. शिवराज्याभिषेक, सिंहासनापासून स्वाभिमानापर्यंतची ही स्वराज्य क्रांती आजही आपल्यासाठी तेवढीच जिवंत आणि प्रेरणादायी आहे.
1: शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ वृषाली भोसले यांचं भाषण आता आपण ऐकलं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे सुंदर असं गाणं आता आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आयडी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो वनिता मंडळ, महिलांसाठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचा 1 वाजतोय. सुरुवातीला ऐकूया आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र. त्यानंतर 1:05 गीत बहार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. 2025 वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वृद्धीमध्ये भारतानं अमेरिकेलाही मागे टाकत जगातली दुसऱ्या क्रमांकाची सौर ऊर्जा विकास बाजारपेठ म्हणून स्थान मिळवलं आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. मजबूत धोरणात्मक पाठबळ, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या बळावर भारत वेगानं विक्रमी सौर ऊर्जा क्षमता उभारत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताची स्वच्छ ऊर्जा क्रांती अधिक वेगाने पुढे जात असून ऊर्जा सुरक्षितता, शाश्वत विकास आणि अक्षय ऊर्जेतील जागतिक नेतृत्व अधिक मजबूत होत असल्याचं जोशी यांनी नमूद केलं. 2014 केवळ 2.8 गिगावॅट असलेली सौर ऊर्जा क्षमता 2026 155 गिगावॅट पर्यंत पोहोचणं हे भारताच्या वेगवान प्रगतीचं आणि दूरदर्शी नेतृत्वाचं द्योतक आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी के शिवकुमार आज कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यावेळी मंत्रिमंडळातले काही सदस्यही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. 8 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या डी के शिवकुमार यांची 28 मे रोजी सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEच्या इयत्ता 12वीच्या गेल्या मार्चमध्ये झालेल्या परीक्षेच्या निकालानंतर सुमारे 40,000 विद्यार्थ्यांनी त्यांचे पुनर्मूल्यांकन अर्ज सादर केले असून कोणत्याही अडचणींशिवाय अर्ज प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती मंडळानं दिली आहे. निकालानंतरच्या सेवांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन पोर्टलवर SBI, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि इंडियन बँक यांचे पेमेंट गेटवे उपलब्ध आहेत. पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे यापैकी कोणत्याही बँकेत खाते असणं आवश्यक नसल्याचं मंडळानं कळवलं आहे. जागतिक सायकल दिवस आज साजरा होत आहे. यावर्षीची या दिनाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकल अशी आहे. युवकांनी सायकल चालवण्याचं आणि त्या माध्यमातून

निरोगी सुदृढ आणि हरित राष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्वाची भूमिका बजावण्याचं आवाहन केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी केलं आहे. सायकल दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सामाजिक प्रसार माध्यमावर यासंदर्भात एक चित्रफीत प्रसारित केली. सायकल चालवणं हे शारीरिक तसंच मानसिक आरोग्यासाठीही सहायक असल्याचं त्यांनी या संदेशात नमूद केलं. यानिमित्त आज परभणी इथं केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली. पर्यावरणासोबतच आरोग्यासाठी सायकल चालवणं फायद्याचं आहे अशी जनजागृती यावेळी करण्यात आली. येत्या 5 तारखेला साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय विभागाच्या वतीनं रोजच्या वापरातील पर्यावरणपूरक वस्तूंचं किट तयार करण्यात आलं आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हे किट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातल्या सदस्यांना भेट देऊन जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढवण्यासाठी ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. पर्यावरण दिनानिमित्त लातूर जिल्ह्यात राबवण्यात येणार असलेल्या वृक्षारोपण मोहिमेत तसंच स्वच्छता अभियानात स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी केलं आहे. यासंदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. लातूर जिल्ह्यातल्या घनकचरा व्यवस्थापनासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूगर्भात पाणी संचयन होईल अशा पद्धतीनं जलतारा खड्डे तयार करण्याचे निर्देश धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी संबंधितांना दिले आहेत. संभाव्य अल निनो आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत आज ते बोलत होते. ग्रामपंचायतींनी स्वतःचे जलस्रोत सक्षम करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, पावसाच्या पाण्याचं संचयन करण्यासाठी भूजल पुनर्भरणाची कामं अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन करावीत, पाणी पुरवठा योजनांमधील गळती तातडीनं थांबवावी आदी सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बीड जिल्ह्यातल्या गोपीनाथ गडावर भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे डॉ प्रीतम मुंडे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी बीड जिल्ह्यासह राज्यभरातले भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं आज विविध ठिकाणी धाडी टाकून मुदतबाह्य पदार्थांचा साठा जप्त केला. माजलगाव शहरात रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून शिरूरमध्ये देखील अशीच कारवाई करण्यात आली. यासोबतच पाटोदा तालुक्यातल्या 2 दूध संकलन केंद्रांची तपासणी करत दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 वाजून 10 मिनिटांनी.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकत होतात धन्यते संताची धनाजी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत वसंत देसाई यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शिवरंजनी आणि सहकलाकारांनी गायलेलं साने गुरुजी या चित्रपटातलं गीत.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर. आपकी याद आती रही.
3: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर.
4: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
3: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
5: मनासाठी मनापासून योग साधना.
0: चार पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल? कोण होते आपले पूर्वज? कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

0: कवी योगेशांचं गीत सख्या सजना या चित्रपटासाठी गायलं होतं लता मंगेशकर यांनी. संगीत राम कदम यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं पाहुरे किती वाट या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीतकार दत्ता डावसेकर.
1: भारतीय नागरिकाचा

0: मराठाची तुका मिळवावा या चित्रपटासाठी हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकत होता. संगीत आनंद खान यांचं होतं. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र जे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथकं घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे असं गुप्ता यांनी सांगितलं. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज बंगळूर इथं होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील.

तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात रघुनाथगंजचे आमदार अखरुजमान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे तर संदीपान सहा आणि जावेद खान यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी 6 आमदार स्वाक्षऱ्या करतील असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरू होईल. 3 दिवसांच्या या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथियोपिया, इराण आणि इंडोनेशियासह 11 ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश आपत्ती जोखीम निवारणासाठी शाश्वत वित्तपुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास, पूर्वतयारी आणि प्रतिसाद यंत्रणा तसंच पारंपरिक आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचं एकत्रीकरण यावर चर्चा करणं हा आहे. वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत अमेरिकेला मागे टाकून भारताने 2025 जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा, नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीसाठीचं साधं, परवडणारं, विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडीचा सामना करणं, शाश्वत आणि निरोगी शहर वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतातल्या तरुणांना सायकलिंगचा पर्याय निवडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून अधिक निरोगी, सुदृढ राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पर्यावरणाची शाश्वतता राखून हरित राष्ट्रासाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडविया यांनी केलं.

आहे। देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे। अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही बाब विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे। तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे। संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे। राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी। कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा। विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, दुपारचा 1:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत अहिल्यानगर जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध 2 दिवसीय साहित्य संमेलनाचं आयोजन आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, यासह ऐकूयात आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. भारत हा संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता, परंतु आगामी काळामध्ये भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, माजी सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामुळे अहिल्यानगर संरक्षण साहित्य निर्मितीचं केंद्र बनलं आहे. भविष्यात विविध जलाशयांवर उडणारं विमान या कंपनीकडून तयार होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी निबेक ग्रुप आणि इस्रायलमधील कंपनीच्या मध्ये सी प्लेन संदर्भात आणि ऑप्टिकल सॅटेलाइट संदर्भात करार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय शिवाजीराव कर्डिले हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला. या निवडणुकीत कर्डिले यांना 1,40,093 मतं मिळाली, तर मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. या निवडणुकीत 7 उमेदवार रिंगणामध्ये होते. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं. या संमेलनाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केलं. यावेळी बोलताना भरणे म्हणाले की आपली मराठी भाषा, आपलं साहित्य आणि

0: आपल्या संस्कृतीचं संवर्धन करण्याचं काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या 16 वर्षापासून होत आहे. यामुळे अशी संमेलनं ही काळाची गरज आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ संदीप सांगळे म्हणाले की मी शब्दगंध परिवाराचा एक घटक असून इथली शेती, माती, संत परंपरा, सहकार, राजकारण, समाजकारण यापैकी आपण कुठेही कमी पडत नाही. संतांचा विचार, त्यांनी दिलेली शिकवण हीच आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. यावेळी प्राध्यापक डॉ गणी पटेल आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यांना शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या 2 दिवसीय संमेलनात आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचं चित्रण आणि बदलतं ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृती या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाचा समारोप अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे. जिल्ह्यातील 34 गावं आणि 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून सुमारे 64,586 नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या भागांसाठी 30 टँकर्स कार्यरत आहेत. संगमनेर, पारनेर आणि नगर या तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण अधिक आहे अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजार आणि यंत्रे संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामध्ये संशोधित केलेल्या ट्रॅक्टर चलित स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित यंत्राला केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयानं पेटंट प्रदान केलं आहे. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:45 झाली आहेत. आपण ऐकणार आहोत अलका याज्ञिक, किशोर कुमार आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. चित्रपट घर संसार.

श्रोतेहो, आताच आपण अलका याज्ञिक, किशोर कुमार, मोहम्मद अजीज आणि सहकारींनी गायलेलं इंदिवर यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी, चित्रपट घर संसार. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:50 होत आहेत. उर्दूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

हॅलो डॉक्टर. श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्तनाचा कर्करोग आणि आधुनिक उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर उन्मेष टाकळकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

श्रोते हो, आताच आपण मोहम्मद रफी यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी, चित्रपट संगम. आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर, किशोर कुमार आणि सहकार्यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत, चित्रपट सिलसिला. संगीत दिलं आहे शिव हरी यांनी.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो। या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट एक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे। मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे। ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा। चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात।

श्रोते हो, आताच आपण लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं खय्याम यांनी. चित्रपट कभी कभी. श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM बँड 101.7 MHz. आता ऐकूया शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. चित्रपट खेल खेल में.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस देस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

0: श्रोते हो, आताच आपण लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी चित्रपट काला पत्थर. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम संपला. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचे 2:30 होत आहेत. विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. स्वागत है आप सभी का कार्यक्रम सदाबहार नगमे में.

0: आप सुन रहे हैं विविध भारती सेवा, देश की सुरीली धड़कन। अगला कार्यक्रम है सखी सहेली।
1: एफएम बैंड 101.7 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणीचे हे छत्रपति संभाजीनगर केंद्र आहे। दुपारचे 3 वाजले आहेत। सुरुवातीला प्रादेशिक बातम्या आणि 3 वाजून
2: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी। विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर। मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा। आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार। नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे। या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत। बारडोलीतल्या उवा या गावात हा अपघात झाला। अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातले जखमी लवकर बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या आहेत। उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली। एसटी महामंडळाच्या मार्फत या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे। पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन स्वीकारला। राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात राज्याचं स्थान अधिक बळकट होईल असा विश्वास पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केला। नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे। या बाजारात 4 लाख मेट्रिक टन मालाच्या वार्षिक उलाढालीसह देशातल्या 11 राज्यातून मालाची आवक होते। या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार आता थेट देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहात सामील झाला आहे। राज्य विधिमंडळानं महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात 31 डिसेंबर 2025 रोजी सुधारणा केल्यानंतर आज या निर्णयाची

अधिसूचना जारी करण्यात आली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना महायुतीच्या सर्व मतदारांनी पहिल्या पसंतीचं मत द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. महायुतीनं जाहीर केलेल्या उमेदवारांशिवाय इतर काहींनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्यांग यांनी आज मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तुरचना, ऐतिहासिक महत्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचं शिष्टमंडळ तसंच त्याज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते. मुंबई दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवासी सोयीसुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद इमिग्रेशन सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज मंगळुरू इथं होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहतील. शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतल्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. सरकारची कर्जमाफी हा फक्त दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं असलं तरी शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून उभी करायची हाही एक मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याची टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज भंडाऱ्यात आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताचा अधिक तपास सुरु आहे. बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यात माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याचा समावेश आहे. पथकानं या ठिकाणी लस्सी तसंच रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला असून पाटोदा तालुक्यात 2 दूध संकलन केंद्राची तपासणी करून दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. परळी वैजनाथ इथल्या गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉ प्रीतम मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते. जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. वाशिममध्येही माय भारत केंद्र, वाशिम आणि युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. पेट्रोल डिझेल बचत, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीत एनसीसी कॅडेट्स, विविध संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित

तिने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने काढला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात वादंग निर्माण झालं असून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे.

एफएम आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित योग आणि कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची

0: तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजचा आपला युववाणीचा रंग माझा वेगळा या सदरात आपण भेटणार आहोत लेखक गजानन आव्हाळे यांना. प्रसारमाध्यमातील लेखन आणि युवक या विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ते त्यांच्या लिखाणासाठी व्रतस्थ या नावानं सध्या प्रसारमाध्यमांवरती लिहित आहेत आणि आज आपण जाणून घेऊयात त्यांचा आजपर्यंतचा लेखन प्रवास आणि त्याविषयीचे अनुभव. तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या आपला रंग माझा वेगळा या सदरात.
2: धन्यवाद आरती.
1: प्रसारमाध्यमांसाठी लिहित असताना एक युवा लेखक म्हणून एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
2: माझा अनुभव खूपच चांगला आहे. म्हणजे प्रसारमाध्यमांमध्ये लिखाण करणं ही खूपच चॅलेंजिंग गोष्ट आहे खरं तर. आणि सुदैवाने मला ते कळलं लवकरच की जो काय रोलर कोस्टर राईड म्हणतो तो पॅटर्न तुमच्या लक्षात येतो लिहिताना. आणि समाज माध्यमांमध्ये लिहिताना व्ह्यूज लाईक्स आणि फॉलोअर्स खूप मॅटर करतात. जे लोक म्हणतात की ते मॅटर करत नाही मला असं वाटतं की ते खोटं बोलतात. खूप महत्वाचं आहे. व्ह्यूज नाहीत म्हणजे तुम्हाला तुमचे वाचणारे नाही आहेत आणि मग वाचणारे नाही तर मग तुमच्या लिखाणाला मग काय फायदा काय? सो तुम्ही प्रसार माध्यमांसमोर तुमची एखादी गोष्ट मांडताय त्यावेळेस तुम्हाला वाचणारे वाचक खूप गरजेचे असतात आणि अभिप्रायही तेवढेच महत्वाचे असतात. मी ज्या भागातून येतो विदर्भ, सो तिथे जर मी माझं लिखाण मांडण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं की मी खूपच कमी वाचक वर्गाशी जोडल्या जाईल. मला तेवढा हे मिळणार नाही. पण प्रसार माध्यमांसमोर माझं लिखाण मांडताना मला खूपच मोठा वर्ग मिळतो. खरं तर प्रसार माध्यमां तुम्ही कंट्रोलच करू शकत नाही. तिथं ते खुलं माध्यम आहे की तुमचं लिखाण पब्लिक होतं आणि मग त्याच्यानंतर तुमचा ताबा नाही राहत त्या गोष्टींवर. सो ते कितीही लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि ती खूप चांगली गोष्ट आहे आणि ती माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर ठरलं माझं लिखाण डेव्हलप होण्यासाठी म्हण किंवा समृद्ध होण्यासाठी. कारण मला वाचक वर्ग तसा मिळत गेला आणि तो ती एक प्रसार माध्यमांचीच कृपा आहे. पण काही काही वेळेस होऊ शकतं की तुम्ही लाईक्स आणि व्ह्यूज ते एक अल्गोरिदमवर खूप डिपेंड असतात ह्या गोष्टी. सो होऊ शकतं की तुम्ही डिमोटिवेटिव्ह होऊ शकता एखाद्या वेळेस की अरे मी काहीतरी पोस्ट केलंय आणि ह्याच्यावर कमेंट्सही नाहीत आणि लाईकही मला नेहमी मिळतात तशा नाहीत. पण होऊ शकतं की मग ते तुमचं लिखाण तेवढं पोहोचलं नाही किंवा मग अल्गोरिदमचा फॅक्टर मध्ये आला. सो त्यातही तुमचं लिखाण सापडतं कधी कधी. तोच एक पॅटर्न असतो की ते परत तुम्ही नवनवं लिहिता आणि पोस्ट करता आणि परत मग ते पोहोचतं आणि तुम्हाला परत असा एक वाचक वर्ग मिळतो की जो तुमचं आधीच लिहिलेलं पण वाचतो आणि परत त्याला तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे पोहोचणं तो रिच मिळून जातो. सो असा एक अनुभव आहे.
1: तुम्ही तुमच्या अनुभवाविषयी बोलता आहात आणि तुमचं जे नाव आहे लिखाणासंदर्भात ते व्रतस्थ या नावाने तुम्ही लिहितात, तर या नावामागची गोष्ट काय आणि व्रतस्थ हे नाव का ठेवलं त्याबद्दल काय सांगताल हेही मला ऐकायला आवडेल.
2: सो व्रतस्थ मी आधी माझ्या नावाने लिहित होतो हिंदी आणि इंग्रजीमध्ये. सो मला ते परत मराठीकडे शिफ्ट व्हायचं होतं की मला असं वाटत होतं की मातृभाषेत आपण लिहिलं पाहिजे पण मग असं नाव की जे कळलं नाही पाहिजे की माझं आहे. आणि ते काही दिवस गुप्त ठेवण्याचाच मी प्रयत्न केला की 10,000 फॉलोअर्स पर्यंत आपण नाही सांगायचं कोणाला की मी ह्या या नावाने लिहितं वगैरे. आणि मी ते सुरू केलं आणि अनपेक्षितपणे मला खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि मला कळायला लागलं की हा मराठीचा जो माझा मूळ विचार येतोय जो मूळ थॉट येतोय त्याच्याशी बरेच लोक कनेक्ट होत आहेत आणि जो वाचक वर्ग आहे मराठी वाचणारा त्यांना जे मांडायचंय त्यांना जे लिहायचंय तेच मी लिहितोय, त्यांना जे पाहिजे तेच मी लिहितोय किंवा मग मला जे वाटतंय तसंच अगदी तोच भाव असणारा बरीच लोक आहेत आणि मग ते होत गेलं पुढे. व्रतस्थ तसं मोठं झालं की एक त्याला एक मिनिंग आहे, एक तीन अक्षरी नाव असलं पाहिजे आणि थोडं मिथॉलॉजिकल वगैरे त्याचा रेफरन्स असला पाहिजे कुठेतरी.
1: आता जसं तुम्ही सांगितलं की एखादी गोष्ट जेव्हा आपण लिहितो आणि तो अनुभव जेव्हा समोरच्याला आपला वाटतो तेव्हाची गोष्ट तुम्हाला जास्त छान वाटते ऍज अ लेखक म्हणून, तर मग हा अनुभव आणखी कसा सांगाल की असा कुठला क्षण आहे की जो लोकांनी खूप अप्रिशिएट केलाय किंवा अशी कुठली गोष्ट आहे की जी लोकांना खूप सिमिलर वाटली आहे असं काही एक्सपिरियन्स सांगाल का?
2: सो मला बरेच डीएम्स आणि कॉमेंट्स येत असतात की नेमकं मला असं कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं आणि मला जे नेमकं वाटत असतं नेमकं तेच व्रतस्थवर वाचायला मिळतं आणि असं वाटतं की अरे आपल्या डोक्यात जे चाललंय हे बऱ्याच लोकांच्या डोक्यात चाललंय, आपण एकटे नाहीये. असं स्पेसिफिक नाही पण मग बरेच

0: प्रतिक्रिया येत असतात की तुझं जे लिखाण आहे ते खूप मला माझं वाटतं आणि मी शक्यतो प्रयत्न करतो की लिखाणात लिंग नाही कळलं पाहिजे आपलं, म्हणजे मुलगा लिहितोय की मुलगी लिहिते हे कळलं नाही पाहिजे. शक्यतो मी ते शब्दच टाळतो, त्यामुळे जे होतं की दोन्ही जेंडरला लागू होतं.
1: अच्छा, ही गोष्ट फार वेगळी आहे की आपल्या लिखाणामध्ये आपलं लिंग न कळता फक्त मानवी संवेदनाकडे लक्ष देणं, आणि ही गोष्ट मला खूप महत्वाची पण वाटते कारण बरेचदा लेखक लिहित असताना मग आपला पुरुष म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह किंवा स्त्री म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह याच्याकडे भर देऊन बरेचदा भावनिक गोष्टी लिहिल्या जातात, पण जेव्हा आपण माणूस म्हणून त्या भावनेमधला साम्य जेव्हा लिहायला जातो तेव्हा ती गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीनं माणसाला कनेक्ट करते. फार छान गोष्ट आहे खरं तर ही. मग असा खूप लक्षात राहिलेला एखादा अभिप्राय त्याबद्दल काय सांगू शकताल का?
0: मला डीएम्स जे येतात मी स्क्रीनशॉट्स वगैरे घेऊन ठेवत असतो, त्यापैकी माझं असतं की मला मागे एक डीएम आला होता आणि त्यात असं होतं की माझी आई पण तुला फॉलो करते वगैरे, आणि आमचा बऱ्याच वेळा तुझं लिखाण हा चर्चेचा विषय असतो घरात, आणि मला असं वाटतं की 20-25 वर्षाचा अंतर असलेले दोन जनरेशन ज्यावेळेस तुमचं लिखाण वाचतंय त्यावेळेस तुम्ही दोन पिढ्यांना कनेक्ट करताय, सो तुमचा तो शब्दांचा पूल तुम्ही बांधण्यास यशस्वी झालात असं म्हणता येईल. सो हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही व्ह्यूज आणि लाईक्स पेक्षा मग अशा ज्यावेळेस प्रतिक्रिया येतात त्या खूप महत्वाच्या वाटतात मला, आणि हे महत्वाचं आहे.
1: अर्थातच हे फार महत्वाचं आहे. मला कुटुंब ही गोष्ट खूप महत्वाची वाटते या सगळ्यामध्ये. पण जर आपण आत्ताच्या पिढीचा विचार केला किंवा आत्ताच्या समाजाचा विचार केला एकंदरीत, तर सध्या सामाजिक प्रश्नांवरती जे काही भाष्य केलं जातं किंवा जेही काही लिहिलं जातं या सगळ्यामध्ये आत्ताचा काळ पाहता आपल्याला सामाजिक प्रश्नांवरती लिहित असताना एक खूप भूमिका घेऊन लिहिणं महत्वाचं वाटतं, किंवा जेव्हा जेव्हा पण आपण काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा इतरांच्या मताचा अभिप्रायाचा आपल्या लिखाणावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम प्रभाव दोन्ही गोष्टी घडत असतात. तर मग याबद्दल लेखक म्हणून तू कसा विचार करतोस?
0: तर लिहिताना तुम्हाला डोळसपणे बघावं लागतं जे काय समाजात चाललंय. तुम्ही तोपर्यंत लिहितच नाही जोपर्यंत तुमचा एक स्टँड क्लिअर होत नाही. तुम्हाला वारंवार काही गोष्टी दिसतात, त्यांचा पॅटर्न दिसतो आणि त्याच्यावर तुम्ही विचार मंथन करता आणि मग तुम्ही कुठेतरी एका मुद्द्यावर येऊन टेकता की नाही हे जे मला दिसतंय हे बऱ्याच लोकांना दिसतंय पण कदाचित त्यांना ते मांडता येत नाही आणि आता ते मला मांडावं लागेल. भले मग काही लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल ते होऊ शकतं आणि ते असणारच आहे कारण समाज आहे आणि समाज असाच काम करतो. हे माझं आवडतं वाक्य आहे. ज्यावेळेस एखादा वेगळा दृष्टिकोन येतो किंवा मी वेगळं काहीतरी बघतो त्यावेळेस मग मी म्हणतो हा समाज आहे, समाज असंच काम करतो, दिस इज हाऊ सोसायटी ऑपरेट्स. आणि वेगळा दृष्टिकोन ज्यावेळेस एखादा घटक असतो की ज्याला ती गोष्ट होऊ द्यायची नसते किंवा मग तुम्हाला ते तुम्ही जे बघताय ते दाबून टाकायचं असतं त्यावेळेस तसा घटक वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो की जो तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो त्याला वाटत असतं की तुम्ही हे नाही बघितलं पाहिजे, ह्यावर नाही लिहिलं पाहिजे, मग त्यावेळेस कळतं की तुम्ही जे बघताय ते बरोबर बघताय.
1: बरोबर आहे. पर्स्पेक्टिव्ह खूप महत्वाचा आहे. पण मग तेच आहे की या सगळ्या विषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा आत्ताच्या समाज व्यवस्थेमध्ये एक ट्रोलिंग नावाची गोष्ट पण खूप झपाट्यानं वाढताना दिसते, आणि ज्या माणसांना खूप संवेदनशील पद्धतीनं एखादा विषय हाताळायचा आहे किंवा लिहायचा आहे त्या माणसांना या सगळ्या गोष्टीचा खूप परिणाम घडतो जेव्हा माणूस अतिसंवेदनशील असतो. यामध्ये दोन्ही फॅक्टर असतात की एखादा व्यक्ती लिहिणं सोडू पण शकतो किंवा एखादा व्यक्ती त्या गोष्टीचा पाठपुरावा पण करू शकतो. तर मग ह्या ट्रोलिंग विषयी लेखक म्हणून काय मत असू शकतं?
0: तर असं नाही होत की मी असाच एकदम बसलोय आणि मी लिहिलंय आणि पोस्ट केले वगैरे असं नसतं. तर मी 3-4 ओळी लिहितानाही मी बऱ्याच दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघितलेलं असतं आणि मला कधी कधी ट्रोलिंग अपेक्षितच असते की हा हे मी मांडलंय ना त्यावर मी ट्रोलिंग ऍक्सेस की मला असं वाटतं की माणूस जेवढा मोठा त्याचे ट्रोलर्स तेवढे जास्त. मी त्या पदाला नाही पोहोचलोय अजून की एवढं ट्रोल होईल वगैरे, पण मला अपेक्षित असतं की हा याच्यावर ना वेगळं काहीतरी येणार, वेगळ्या कमेंट्स येणार वगैरे वगैरे, ते अपेक्षितच असतं. त्यामुळे मग मी हेही करतो की एखाद्या निगेटिव्ह कमेंट आली की मग ती पिन करून ठेवतो सो कमेंट्स मध्ये जाणाऱ्यांना ती लगेच दिसेल आणि मग ज्याचा त्या विरोधात जो पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन आहे मग ते मांडतात. सो त्याला मी उत्तर देत नाही बसत की माझ्यासोबत जे आहेत ज्यांना माझा पर्स्पेक्टिव्ह कळलाय आणि त्यांना वाटते की हा मी जे मांडतोय ते समाजविघातक नाही आणि विध्वंसक नाहीये, तो ते त्याला उत्तर देतात. मी त्यात फार पडत नाही बसत, म्हणजे ट्रोलर्स असतात. जास्त पोस्ट नाहीत, 2-3 पोस्ट असतील की त्याच्यावर मला अपेक्षित होतं ते ट्रोलिंग आलेलं आहे, पण मग तेच की ते त्या व्हायरल झालेल्या आहेत पोस्ट.
1: अच्छा, पण मग या सगळ्या गोष्टी हाताळत असताना जी नवी लोक लिहू पाहतात जे आपल्यापेक्षाही वयानं लहान आहेत आणि ज्यांना स्वतःला काहीतरी लिहायचंय अशा लोकांसाठी काय सांगताल?
0: नव्या लेखकांसाठी हेच असतं की तुम्हाला जे काय कौतुक मिळेल त्याने

0: रुळून जायचं नाही आणि ट्रोलिंग येईल त्यानं असं डिमोटिवेटिव्ह होऊन जाण्याचं कारण नाहीये की तुम्ही लिहित राहा आणि तुम्ही ट्रोल होताय म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. तुमचं खूप चांगल्या प्रकारे पोहोचलंय मला असं वाटतं. ट्रोलर्स खूप चांगलं पॅरामीटर आहे समजण्यासाठी की तुम्ही कशा प्रकारे तुम्ही तुमचं आर्ट लिखाण मांडताय. खूप चांगलं पॅरामीटर आहे ते.
1: हा खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला खरं तर ऐकायला मिळाला पण हा खूप गरजेचा पण आहे की आपण जे करतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण ते करत राहण्यासाठी असा पर्स्पेक्टिव्ह पण महत्वाचा आहे.
0: जसं ट्रोलर्सचं तेच असतं ना की आता संध्याकाळचं जेवण झालंय मोबाईल घेऊन बसलेत आणि पोस्ट येते तुमची ते काहीतरी कमेंट करतायत आणि ते वरती ढकलतात तुमची पोस्ट. त्यांच्यासाठी तो विषय तिथं संपलेला असतो ते घेऊन नाही बसत. सो तुम्ही का घेऊन बसायचं मग ते.
1: अगदी बरोबर आहे आणि फार महत्वाचा मुद्दा आहे हा. खरं तर मला या गोष्टीला घेऊन पुढे असं विचारायला आवडेल की प्रत्येक लेखकाच्या लिखाणावरती त्यानं वाचलेल्या बऱ्याचशा पुस्तकांचा खूप प्रभाव असतो. तर मग तुमच्या आयुष्यातील पुस्तकं आणि तुमचे आवडते लेखक याबद्दल काय सांगताल, वाचनाबद्दल पण काय सांगताल हे मला ऐकायला खूप आवडेल.
0: हे खूप सरप्राइझिंग आहे. मी बरीच वर्ष फक्त सेल्फ हेल्प बुक्स वाचले की मला असं वाटतं की सेल्फ हेल्प बुक्स खरंच हेल्प नाहीत करत तुम्हाला. तुम्हाला खूप फिक्शनल वाचणं खूप गरजेचं आहे. कारण एखादी गोष्ट आहे की एक साधं पुस्तक घेऊ आपण 5 AM क्लब ज्याच्यात सांगितलंय की सकाळी रोज 5 वाजता उठलं पाहिजे. ठीक आहे, तुला पडते मला पडते पण त्या माणसाने त्याच्यावर पुस्तक लिहिलं. ठीक आहे, सो तो माझा स्वभावच नाहीये सकाळी 5 वाजता उठून वगैरे कामं करायची. काय जे असेल ते प्रॉडक्टिव्ह करायचं मला तो पटतच नाहीये. माझी कामं रात्री चांगली होतात. माझं म्हणणं की जेव्हा होतात ना कामं त्यावेळेस करा. फिक्शनल मध्ये कसं असतं की एखादी गोष्ट अशी मांडली जाते की ती तुम्हाला खूप पर्सनल वाटायला लागते आणि ती तुमच्यात जो बदल घडून आणते ना तो खूप काळ टिकून राहतो. कारण त्याच्यामागे एक स्टोरी बिल्डअप असतं, एक इमोशनल काय म्हणतो आपण त्याला बॅकग्राऊंड तयार केलं जातं आणि मग नंतर ती गोष्ट मांडली जाते. सो ते जे मेन कॅरेक्टर आहे प्रोटॅगॉनिस्ट ज्याला म्हणतात, सो त्याच्याशी तुम्हाला जोडलं जातं भावनिकरित्या असं करून तसं करून आणि मग नंतर ते जो काय मेसेज द्यायचा असतो तो दिला जातो. सो मी बरीच वर्ष ते फिक्शनल कडे वळायला लागली मला पण मग ज्यावेळेस लागलो सो माझं अजूनही असं दीर्घ वाचन नाहीये ज्या प्रमाणात मला वाटतं की व्हायला पाहिजे. पण अशी एक दोन नावं मी सांगू शकेन की अल्बर्ट कामू ज्याचं आउटसाइडर म्हणून पुस्तक आहे ते मला खूप आवडलं. त्याच्याविषयी मला वाचायचंय. मराठीमध्ये सचिन कुंडलकर यांचं कोबाल्ट ब्लू की जे माझ्यापर्यंत माझ्यासोबत बरेच अजूनही आहे. नंतर फ्रान्स काफकाचं मेटामॉर्फोसिस वगैरे. नंतर दुर्गा भागवत एक्सप्लोर करायचे आहेत. नंतर एस एल भैरप्पा आहेत, कमाल आहेत ते. म्हणजे त्यांचं मी जेवढं हे केलं इरावती कर्वे त्यांना वाचायचंय. सो असं एक्सप्लोर करायचं राहिले आणि मी कदाचित होऊ शकते की 5-10 वर्षानंतर मी सांगू शकेन की कोणता आवडता लेखक कवी.
1: हे असं उत्तर पण एका उत्तम वाचकाचं लक्षण असू शकतं की खूप जास्त वाचण्याची इच्छा असली की आपल्याला पटकन सांगता येत नाही की हे वाचलं पाहिजे किंवा हे बेस्ट आहे. कारण आपल्याकडे तेवढी सांगण्यासाठी पण व्हरायटी असते. त्यामुळे हे सगळेच लेखक माझ्यासाठी पण फार महत्वाचे आणि अर्थातच खूप वेगळे विषय हाताळणारे आहेत. जसं तुम्ही इतक्या वाचलेल्या पुस्तकांबद्दल सांगितलंय आणि तुमचं लेखन आणि वाचन या दोन्हींमुळे तुम्ही फिल्म मेकिंग कडे पण खूप आवडीनं बघता, तर तो एक्सपिरियन्स कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
0: मी फिल्म कडे एक व्हिडिओ साहित्य म्हणून बघतो. मला असं वाटतं की आता साहित्याचे प्रकार बदलत गेले वेळेनुसार. कदाचित पूर्वी नालंदा वगैरे त्यावेळेस जर व्हिडिओ वगैरे बनवता आले असते तर लोकांनी पुस्तकं वगैरे रेकॉर्ड करून ठेवली असती. बरोबर आहे. त्यावेळेस त्यांच्याकडे जे साधन बेस्ट होतं पेन आणि पेपर, त्यांनी ते पपायरस वगैरे त्यावेळेस असेल काय त्याच्या माध्यमातून त्यांनी ते लिहून ठेवलं. पण आता व्हिडिओ हे सुद्धा साहित्यच आहे. जर तू चांगला एखादा चित्रपट बघशील तर तुला एखादं चांगलं पुस्तक वाचल्याचाच भाव येऊ शकतो.
1: अगदी अगदी.
0: हा, सो ते चांगल्या प्रकारे लिहिले स्क्रिप्ट. आणि आता प्रत्येक माणूस एखादा व्हिडिओग्राफर असेल, एखादा फोटोग्राफर वगैरे असेल तर तो त्याच्या त्याला जे मिळतं त्याला जे आवडतं ते शोधण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक चित्र पडांमध्ये. अरे हा हे दिसायला वगैरे ही फ्रेम छान दिसते, हे कलर कॉम्बिनेशन खूप चांगलं दिसते, इथे लाईटचा वापर खूप चांगला गेलाय. लेखक म्हणून मी तेच बघणार की हा लिहिलं कसं गेलंय, ते किती लेअर्ड मध्ये डायलॉग्स केलेत आणि भावनांचा कसा मेळ घातला गेलाय वगैरे. आणि परत दोन कॅरेक्टर्स आहेत तर मग ह्याच्यात दोन कॅरेक्टर्सचा मेळ कसा घातला गेलाय, त्यांच्यातला विरोधाभास, परत दोन्ही कॅरेक्टर कसे आपल्याला बरोबर वाटतायत. की आता ते परत हे असतं की भले एखादा चोर असू दे काय असू दे, पण ते तो सिंड्रोम क्रिएट केला जातो की आपल्याला असं वाटतं की अरे हा पकडला नाही गेला पाहिजे. तिथे आपलं मोरल वगैरे सगळंच हलवलं जातं ना.
1: बिलकुल.
0: हा आणि ते एक लिखाणाचाच भाग आहे की तो तसा पोर्ट्रे केला जातो, तसं लिहिलं जातं की अरे हा आपल्याला माहिती हा चोर आहे पण आपल्याला वाटतं की हा पकडला गेला नाही पाहिजे. सो तो एक लिखाणाचाच भाग आहे. सो मी जे वर्कशॉप मी

0: केलं फिल्म मेकिंगचं. सो मला फिल्म समजून घ्यायची होती की जर मला लिहायची झाली एखादी फिल्म तर मला ती कशी लिहिता येईल. सो ती लिहिताना मला कोणते बारकावे दाखवता येतील जे पडद्यावर. मला असं वाटतं की चित्रपट म्हणजे हलणारे शब्दच आहेत.
1: क्या बात है.
0: हा सो फिल्म मेकिंगचा माझा अनुभव तोच होता की मी माझ्या बायकोला पत्र लिहितो अजून मधून. सो त्यावेळेस मी असं केलं की आपण पत्र शूट करूयात. सो ते पत्र काहीच नव्हतं की मी लिहिलेलं पत्रच होतं तिला लिहिलेलं आणि मग ते मी शूट केलं. सो माझ्यासाठी तो एक लिटरेचर शेवटी पत्रच होतं ते लिटरेचरचाच भाग.
1: क्या बात आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की आत्ताच्या तुम्ही ज्या फिल्म बद्दल बोलला की तुमच्यासाठी ते पत्रच होतं आणि तो तुमच्यासाठी लिहिण्याचा भाग झाला कारण तो तुमचा मूळ इंटरेस्ट एरिया असं पण आपण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण लेखक म्हणून विचार करतो तेव्हा आपण पुन्हा मगासारखंच मी विचारेल की आपण स्वतःचे अनुभव लिहिता लिहिता कधी कधी असं पण असतं की एक सोसायटीचा किंवा एखादा मिडियमचा किंवा एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनचा एक अल्गोरिदम कुठल्याही गोष्टीचा असू शकतो त्याचा पण विचार केला जातो लिखाणामध्ये की फ्लोचाच जास्त लक्ष कुठे आपलं जास्त असायला हवं किंवा तुमचं स्वतःचं व्यक्ती म्हणून असतं या दोन्ही दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्याबद्दल काय सांगताल.
0: बरोबर. तर सोशल मीडियावर लिहिताना अल्गोरिदमचा माझा विचार हाच असतो की मी लिहिताना पोस्ट वगैरे कधी करायचंय त्याची वेळ वगैरे तेवढी पाळतो. लिखाण करताना दीर्घ लिखाण लिहिताना विचार नाही करत तो की अल्गोरिदमला हे सूट होईल न होईल वगैरे वगैरे. तीन चार ओळींचं आहे ते मी पोस्ट करेन. ती प्रोसेस आहे, ती क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. तिथे ती मी तिथे थांबवत नाही किंवा त्याला बांध घालत नाही. ठीक आहे, एखादी कविता लांब होते होते आणि ती नाही, सो मी ती माझ्यासाठी ठेवीन किंवा मला असं वाटतं की कधीतरी काव्यसंग्रह प्रकाशित करायचा तर मी त्यात ती टाकेन. पण सोशल मीडियावर चल ठीक आहे की तीन चार ओळी त्या कवितेतल्या चांगल्या आहेत तर मी त्या पोस्ट करतो. सो हा अल्गोरिदमचा हे करूनच विचार करूनच पोस्ट करतो, लिहित नाही. अगेन तेच असतं की खूप दीर्घ लिखाणाला तेवढे हे नाही आहे, तिथे वाव नाही आहे. सोशल मीडियावर तुम्ही खूप सात आठ पानं वगैरे पोस्ट करताय आणि तेवढा वेळ नाही आहे. सोशल मीडिया एक क्विक मीडियम आहे आणि तिथे त्यांना क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी पाहिजे असतं. सो क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी आलं तर मी ते एक ओळ दोन ओळ तीन ओळ ती पोस्ट करतो बस. बाकी मग दीर्घ लिखाणासाठी डायरीत लिहायचं.
1: जेव्हा आपण सोशल मीडिया आणि त्याच्यावरचा कंटेंट आणि आत्ताचा युवक असा विचार जेव्हा करतो तेव्हा सध्याचा विचार केला AI याचा वापर करून सुद्धा लिहिण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतंय. तर मग या सगळ्या गोष्टीकडे ऍज अ लेखक म्हणून कसं बघता त्याबद्दल काय सांगताल.
0: मी ट्राय करून बघितलंय त्यावर म्हणजे कसं होतं वगैरे काय म्हणजे नेमकं देतं काय. मला AI कडे बघण्याचा माझा एक थॉट सांगतो की AI हे खूपच परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्ट. सो त्यांना त्याला कविता जर बनवायचं म्हणलं ना तर ते यमक जोडवायला जाणार. ऍबस्ट्रॅक्ट नाही लिहू शकत. किंवा साधं उदाहरण देतो, त्यावर तू फोटो जरी एडिट करायचा झाला तर प्रयत्न करते की आपला फोटो सिमेट्रिकल झाला पाहिजे. त्याच्यासाठी सौंदर्याची व्याख्या ती आहे की सिमेट्रिकल झाला. पण कवितेत म्हण कलेत म्हण प्रत्येक व्यक्तीसाठी एक रिकामी जागा असते की ज्याने त्याने येऊन ती भरायची असते. तर कवितेतही तसंच असतं की एक कुठेतरी ना एक बाजू मोकळी सोडलेली असते किंवा अरे हा इथं ना हे मला इम्परफेक्ट वाटते पण ह्याच्यामुळे मला त्रास होत नाहीये, हे बरं झालं की हे मोकळं सोडलेलं आहे ही बाजू. सो ते नाही करू शकत, ते यमकेत जुळवण्याचा प्रयत्न करणार. होऊ शकतं कदाचित ते ऍडव्हान्स होत गेल्यानंतर कळणार नाही आपल्याला की हे माणसाने लिहिलंय की AI केले. पण सध्या तरी माझं तेच आहे आणि AI वगैरे पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो. एक चांगली बाजू जर हे असेल तर. सो जसे की तुला एक साधं उदाहरण देतो मी की अशी पुस्तकं मी कमांड दिली होती त्याला, मला अशी पुस्तकं सजेस्ट कर की ज्याच्यामध्ये महाभारताचे जे पात्र आहेत ते फक्त एक माणूस म्हणून दाखवलेली आहेत, त्यांच्याकडे कुठली दैवी शक्ती वगैरे नाहीये. तर त्यांनी मला खूप चांगली पुस्तकांची लिस्ट दिली ज्याच्यामध्ये इरावती कर्वेंचं पुस्तक होतं, भैरप्पांचं पुस्तक होतं मला वाटतंय आणि द्रौपदीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लिहिलेलं एक पुस्तक आहे द पॅलेस ऑफ इल्युजन्स म्हणून. तो मला अशी पाच सहा पुस्तकांची लिस्ट. हा याचं दुर्गा भागवतांचं पुस्तकाचं नाव आलं त्यात. मी हे इंग्लिश रीडर नंतर मग कन्नडातले आले भैरप्पा नंतर मराठीचे दोन तीन लेखक. ही हे कनेक्ट करण्याचं काम तेवढं
1: नाही होणार,
0: तेवढा व्यासंग असलेला माणूस मला शोधावा लागेल.
1: बिलकुल.
0: की मला त्याला तो प्रश्न विचारावा लागेल त्यानंतर मला ही लिस्ट येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही होऊ शकतं की अरे मी असं असे प्रकारची पुस्तकं शोधतोय पण मला AI ते लगेच देतं. तो एक चांगला वापर आहे पुस्तकं शोधण्यासाठी, खूप चांगला वापर होतो.
1: तुम्ही युटिलाइज कशा प्रकारे करता.
0: येस एक्झॅक्टली.
1: हे खूप महत्वाची गोष्ट आहे.
0: हा म्हणजे अगेन तेच आहे ना की जर आर्ट माणसांनी कशासाठी सुरू केलं किंवा लिखाण माणसांनी कशासाठी सुरू केलं तर त्याच्या मुळाशी गेलं तर मानवी भावना मांडण्यासाठी. पण जर आपल्या भावनात जर AI मांडायला लागलं तर मग आपण काय करायचं. म्हणजे
1: फार महत्वाचं.

0: मुद्दा हा आणि मला फार छान वाटलं हे उत्तर ऐकून. प्रत्येक लेखकाचं एक स्वतःचं कल्पना विश्व असतं आणि त्याने त्याने जगलेला तसा तसा एक अनुभव असतो.
1: बरोबर.
0: तर मग या तुमच्या आयुष्यातील या घटनांकडे तुम्ही कसं बघता आणि या घटनांचा तुमच्या लिखाणावरती कसा प्रभाव आहे त्याबद्दल काय सांगताल?
1: प्रत्येक लेखक कवीला विचारला जाणारा आणि अजिबात न आवडणारा प्रश्न असतो की कसं सुचतं, की ज्याचं उत्तर देणं खरंच कठीण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा थॉट वेगळा असतो आणि त्याचं बॅकग्राऊंड खूप वेगळं असतं. होऊ शकतं की एखादा विचार खूप वर्ष झाली, कदाचित लहानपणापासून असेल की माझ्या डोक्यात आहे, पण मला तो शब्दातच मांडता येत नाही. असं नाही की तुम्ही काल अनुभवला आहे किंवा काय, पण मग त्याच्यानंतर त्याच्याशी निगडीत तुमच्या समोर काहीतरी येतं, किंवा मग तुम्ही ते नव्यानं विचार करतात त्याकडे बघताना, किंवा तुम्ही काहीतरी वाचलेलं असतं आणि मग ते तुम्ही कनेक्ट करता की अरे हा, हे जे मला दिसतंय, हे जे मी अनुभवतोय, किंवा हा जो आत्ता आत्ता विचार आलाय माझ्या मनात, तो तिकडे कनेक्ट होतो कुठेतरी आणि नेमकं तुम्हाला त्या वळणावर शब्द सुचतात आणि तुम्ही ते लिहिता. आता माझं लिखाण 2 वर्ष मी इस्रायलमध्ये होतो, मी तिकडे बरंच लिखाण, म्हणजे मेजर जे व्रतस्थचं लिखाण झालंय ते तिकडे झालंय. कारण होऊ शकतं की धावपळीत मला तो वेळच मिळाला नाही इकडे, पण तिकडे माझ्याकडे भरपूर वेळ होता आणि तिकडे पाऊस पडत नाही जसा इकडे भारतात वगैरे पडतो, पण माझ्याकडे पावसाळ्याच्या आठवणी होत्या. सो मी डोळे बंद करून असं इमॅजिन करतोय आता की मी खिडकीत बसलोय आणि बाहेर पाऊस पडतोय, तसं पाहिलं तिकडे सगळं वाळवंट वगैरे. पण आता मला ते लिहायचंय, मला मी जे त्या गावाकडच्या खिडकीत बसून अनुभवलं होतं ते मला लिहायचंय. सो लिहिताना तुमच्या आठवणींचा खूप महत्वाचा रोल आहे. सो होऊ शकतं की नेहमीच ते पर्सनल नसेल, पण तुम्ही जे बघताय आठवणी आणि कुणी काहीतरी तुमच्यासोबत शेअर करते आणि मग तुम्हाला ते जोडलं जाते आणि मग नंतर ते परफेक्ट पिक्चर येतं तुमच्या समोर की अरे हा हा, ह्यात माझ्याही भावना आहेत आणि समोरच्याला जे वाटतंय तेही मला कळतंय आणि मी जे बघतोय आजूबाजूला वगैरे, आणि हे जर मी मला शब्दात मांडता आलं तर काय म्हणतो मास कनेक्ट होऊ शकतो, हे सगळ्यांना आपलं वाटू शकतं. सो मग नंतर तुम्ही परफेक्ट ते शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करता. साधी सरळ गोष्ट आहे की लेखकाचं असतं की तुम्हाला वाचणाऱ्याला पटवून द्यायचं की त्या तुम्ही संध्याकाळी बसले होते आणि सूर्यास्त जो आहे तो जांभळा होता, तर तुम्हाला ते शब्दात मांडता आलं पाहिजे आणि त्याला ते पटवून देता आलं पाहिजे की खरंच त्या दिवशी संध्याकाळी तिथे लेखक बसला होता, तिथे जांभळा सूर्यास्त होता. मॅजिकल रिअलिझम नावाचा प्रकार आहे. दिवार में खिडकी रहती ती विनोद कुमार शुक्लांचं आहे जे मॅजिकल रिअलिझमवर डिपेंड आहे. सो त्यावेळेस ते हत्तीचं वगैरे वर्णन करतात, ते जर एवढ्या लोकांना कनेक्ट होऊ शकतं तर मग जांभळा सूर्यास्त लोकही विश्वास ठेवू शकतात की होता. सो हे तिथे तुमची कस लागते खरं तर,
0: बिलकुल
1: तुम्ही कसं मांडता वगैरे वगैरे. सो नेसेसरी नाही की प्रत्येक वेळेस तुमचे अनुभवच असतील, तुम्हाला ते कसं इमॅजिन करता आणि तुम्हाला ते कसं पटवून देता येतं शब्दांमध्ये. आणि अगेन मला असं वाटतं की वाचताना वाचकाला काहीतरी असं वाटलं पाहिजे की अरे खूप दिवसाचं काहीतरी आत अडकलेलं होतं आणि त्यात मोकळं झालंय, म्हणजे त्याचं पतंगाला ढील दिल्यासारखं की एकदमच असं सुटसुटीत झालंय, काहीतरी माहित नाही काय झालंय पण हे वाचल्यानंतर मला तसं वाटतंय.
0: वा क्या बात आहे. मला असं वाटतं ही फिलिंग आपल्या ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा झालं असेल की आपल्या काहीतरी अडकलंय आणि आपण आता काहीतरी खूप भारी कमेंट ऐकलेली आहे ही. कारण हे उत्तर फार महत्वाचं वाटलं मला सुद्धा की लिहिणाऱ्या माणसाने पण तितक्या उत्कंठतेनं लिहिणं आणि वाचणाऱ्याला पण ते तसंच वाटणं, त्या दोन्ही मधली समरसता खूप मॅटर करते. खूप छान उत्तर आहे. मग आजपासून आपण कार्यक्रमामध्ये खूप सगळे विषयांबद्दल बोलतोय, पण ऍज अ लेखक म्हणून जेव्हा मी हा प्रश्न विचारते की तुम्हाला कुठले विषय हाताळायला आवडतील, तर मग तुम्ही ऍज अ लेखक म्हणून भविष्यात कसा विचार करता की मला हे विषय लिहायला आवडतील, या प्रकारच्या सामाजिक भूमिकांबद्दल लिहायला आवडेल, किंवा सामाजिक भूमिका म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचे विषय मला लिहायला आवडतील, याबद्दल काय विचार करताय तुम्ही?
1: चांगला प्रश्न आहे. मला तर जे काय दिसतंय आजूबाजूला ते सगळं लिहायचंय, म्हणजे एकदम छोटी छोटी गोष्ट असू दे किंवा मोठीत मोठी, ते सामाजिक असू दे राजकीय असू दे, तर जेवढं पर्सनल तुम्ही लिहिता तेवढं ग्लोबल ते होतं. मला जेवढं पर्सनल लिहिता येईल, जेवढं ऑनेस्ट लिहिता येईल, जेवढं रिफ्लेक्टिव्ह म्हणता येईल आपण त्याला, तेवढं मला लिहायचंय. आणि जसं

0: माझं वाचन वाढेल तसं तसं ते लिखाण एक प्रगल्भ होत जाईल आणि ते लेअर्ड लिखाण येईल. तर अशा प्रकारचं लिखाण करायचंय. विषय जेवढे शक्य होतील तेवढे हाताळायचे, जेवढे मी जे मी काय मी जगतो जे भाव मी अनुभवतो. सो तेच असतं की तुमचे सगळे सेन्सेस पुन्हा एकदा जागृत करणं. तशा प्रकारचं लिखाण थोडक्यात.
1: क्या बात आहे. मला आता ही गोष्ट खूप जाणवली की आपण जेवढं स्वतःच्या अनुभवांशी प्रामाणिक राहतो तितकं आपण आपल्या लिखाणाबद्दल समाधानी होत जातो असं मला आता कंदरीतच बोलण्यातून जाणवलं. आणि जेव्हा आपण युवावाणी सारख्या कार्यक्रमामध्ये या विषयाचं बोलतो तेव्हा आपल्याला आपला जो ऐकणार वर्ग आहे तो आपल्या पिढीचा आहे किंवा आपल्यापेक्षा वयानं लहान असणारी लोक सुद्धा आपल्याला ऐकतात. तर मग अशा वेळेस ऍज अ लेखक म्हणून तुम्ही काय सांगताल, कशा प्रकारे लिहिण्याची सुरुवात असली पाहिजे, प्रसार माध्यमांमध्ये विषय हाताळताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, किंवा एकंदरीतच तुमचा अनुभव आणि आत्ताच्या लोकांसाठी कन्क्लूड नोट म्हणून तुम्ही काय सांगताल लिहिण्यासंदर्भात?
0: सोशल मीडिया अल्गोरिदमवर खूप डिपेंड आहे, पण तुमचं लिखाण त्याच्यावर डिपेंड नसलं पाहिजे. तुम्ही लिहिताना तुम्ही जेवढं ओघवते लिहिता तेवढं लिहा, पण पोस्ट करताना तुम्ही दीर्घ वगैरे पोस्ट करायला जाऊ नका. कारण पुन्हा तेच वाटायला लागेल तुम्हाला की तुमचं लिखाणाचं दर्जा हे व्ह्यूज आणि लाईक्स नाही ठरवत. त्याच्यानंतर एखादा प्रामाणिक अभिप्राय येतो
1: बिलकुल
0: आणि तो तुमचा खरं हे असतं, ते तुमचं दर्जा ठरवतं. अल्गोरिदम नाही ठरू शकत की तुम्ही काय लिहायचं वगैरे. ते जर ठरवायला लागलं तर बऱ्याच वेळेस असं होतं की मग तुम्ही डिमोटिवेट होता.
1: बिलकुल.
0: रिव्ह्यूज येत नाहीत, लाईक्स येत नाहीत, कारण मग ते होतं की तुम्ही अल्गोरिदमला धरून लिहिलेलं नसतं. अल्गोरिदमला दीर्घ नसतं पाहिजे, त्यांना कॅची पाहिजे की जे एक दोन सेकंदात वाचणाऱ्याला धरून ठेव असं पाहिजे असतं. सो तशा प्रकारचं पोस्ट करा. सोपं सुटसुटीत, सोपं सुटसुटीत लिहिणं पण खूप अवघड आहे. तेही जमलं पाहिजे की जे मास कनेक्ट करेल. सो जेवढं सोपं सोशल मीडियाला तुम्ही देता येईल तेवढं चांगलं आहे. पण मग तुम्ही ते वैचारिक मंथन थांबू नका. तुम्ही जर तुमच्याकडे खूपच डीप आणि तसा थॉट येत असेल, तुमचा तसा विचार येत असेल, तर तुम्ही ते लिहा. तुम्ही स्वतःसाठी लिहा. स्वतःसाठी लिहिणं खूप गरजेचं असतं, सगळं सोशल मीडियासाठी नसतं. कधी कधी राखून पण ठेवायच्या असतात काही गोष्टी, तेही जमलं पाहिजे.
1: अगदी. हे फार महत्वाचं आहे की जेवढं आपण पोस्ट आणि अल्गोरिदमचा विचार करतो तेवढंच आपण स्वतःसाठी किती लिहितो याचाही विचार करणं रोज गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: आणि मला फार छान वाटलं तुम्ही या सगळ्या गप्पा आमच्याशी शेअर केल्यात आणि तुमचा लिखाणाचा अनुभव आमच्यासोबत शेअर केलात. आज तुम्ही आलात आणि आमच्यासोबत तुमच्या या सगळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: तुमचे खूप खूप आभार.
1: अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. युवावाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. सायंकाळचे 6 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान 6:10 आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र आपण ऐकू शकाल.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मुंबई तसंच नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषणा. विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मराठा आरक्षणासंदर्भात विशेष कक्ष हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्याचा निर्णय. माजलगाव इथं बकरी ईदला 400 हून

ही गोवंशाची हत्या आणि जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा. आता सविस्तर बातम्या. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराच्या

0: निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात राज्याचं स्थान अधिक बळकट होईल असा विश्वास पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत देशातल्या 11 राज्यातून मालाची आवक होत असून वार्षिक 4 लाख मेट्रिक टन मालाची उलाढाल होते. विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास सिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे आणि विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही बंडखोर उमेदवारांनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या 18 जून रोजी मतदान होणार आहे. या जागेसाठी निवडणूक लढवली गेल्यास 18 जून 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिव मेघना तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीमधील अंतर्गत वादाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकारची कर्जमाफी हा केवळ देखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोप त्यांनी केला. सरकार 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणार असलं तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची हा मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं असंही वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही या मुद्यावरून सरकारवर टीका केली आहे. ते आज नाशिकमध्ये बोलत होते. ही कर्जमाफी फसवी असून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. न्यायमूर्ती शिंदे समितीला 30 जून 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी, विविध विशेष शिबिरं आयोजित करून याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करावी आदी सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी या बैठकीत दिल्या.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग लाईन यांनी आज मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तुरचना, ऐतिहासिक महत्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळानं 10,000 कोटी रुपयांच्या विमान इंधन किंमत स्थिरीकरण निधीला मंजुरी दिली आहे. आज नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून असलेल्या 77 लाख नोकऱ्यांचं संरक्षण होईल असं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बीड जिल्ह्यातल्या गोपीनाथ गडावर भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉ प्रीतम मुंडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बीड जिल्ह्यासह राज्यभरातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. संभाव्य अल निनो परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या पाणी टंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी विहिरी हातपंप तसंच रिचार्ज शाफ्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर भूगर्भात पाणी संचयन होईल अशा पद्धतीनं जलतारा खड्डे तयार करावेत असे निर्देश धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी संबंधितांना दिले आहेत. संभाव्य अल निनो आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर

0: जिल्ह्यातील पाणी टंचाई आणि चारा उपलब्धतेबाबत आयोजित आढावा बैठकीत आज ते बोलत होते. पुढील वर्षासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून भूगर्भातील पाणीसाठा वाढवण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगानं सल्ला देण्यात आला आहे. शेत वाचवा अभियान या अभियानाची मुख्य संकल्पना सुदृढ मृदा समृद्ध पीक आनंदी शेतकरी ही असून कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या मोहिमेचं नियोजन करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे 400 अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. या घटनेच्या चित्रफिती सामाजिक प्रसार माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रकाराची तातडीनं दखल घेत दोषींवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या मातीत फॉस्फरसचं प्रमाण पुरेसं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब सोयाबीन हळद किंवा इतर पिकासाठी डीएपी खताचा अवाजवी आणि अंदाधुंद वापर तातडीनं थांबवावा. फॉस्फरसच्या रासायनिक डोसमध्ये 25% कपात करून त्याऐवजी पीएसबी आणि 5 टन प्रति हेक्टरी शेणखताचा वापर करावा असा सल्ला हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राचे जिल्हा समन्वयक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ पीपी शेळके यांनी दिला आहे. जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल फेरी काढण्यात आली. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. हिंगोली शहरात पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं आज भव्य सायकल रॅली काढण्यात आली. सायकल चालवा, भविष्य घडवा, पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा अशा घोषणा रॅली दरम्यान देण्यात आल्या. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या आरुष शेट्टीनं चिनी खेळाडूला 8-21, 22-20, 21-15 असं हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. उद्या उपउपांत्य फेरीत त्याचा सामना हाँगकाँगच्या खेळाडूशी होईल. महिला एकेरीत आज सायंकाळी उन्नती हुडाचा सामना जपानची विश्वविजेती नोजोमी ओकुहारा हिच्याशी होत आहे. दरम्यान पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला आज मलेशियाच्या जोडीसोबतच्या सामन्यात दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली, तर पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयचा पराभव झाला. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत निवड झालेल्या युवकांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये 6 ते 9 महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक तसंच पात्र उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करण्याचं आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या विभागीय उपायुक्त विद्या शितोळे यांनी केलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या प्रत्यक्ष सोन्याच्या साठ्यात कोणत्याही बदल झालेला नसून तो 880.52 टन इतका स्थिर असल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे रिझर्व्ह बँकेनं अंदाजे 12 अब्ज डॉलर्स किमतीचं सोनं विकलं असावं असं वृत्त काही माध्यमांमधून प्रसारित झालं होतं. रिझर्व्ह बँकेनं त्या वृत्ताचं खंडन करत हा खुलासा केला आहे. हवामान. राज्यात आज चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 42° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 39.5° सेल्सिअस, नांदेड 37.6, छत्रपती संभाजीनगर इथं 38.8, तर धाराशिव इथं 39.6° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मुंबई तसंच नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषणा. विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मराठा आरक्षणासंदर्भात विशेष कक्ष, हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय आणि जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
1: केन्द्रीय मन्त्रिमण्डलेन विमानन परिवहन मार्ग आधारभूत संरचना क्षेत्रेषु ईटीएफ मूल्यस्य स्थिरीकरणार्थं तैल विपणन समवायेभ्यः 1000 कोटि रूप्यकाणां आय व्यय सहायतां प्रदातुं कतिपयाः महत्वपूर्णाः योजनाः अनुमोदिताः. कर्णाटक राज्यस्य नूतन मुख्यमंत्री डीके शिवकुमारः शपथग्रहणं कृतवान्. पश्चिम बंगालस्य तृणमूल कांग्रेस दलात् निष्कासितः टीएमसी विधायकः ऋतव्रत बनर्जी इत्यनेन उक्तं यत् पक्षे प्रायः 60 विधायकाः सन्ति.

नमस्कार मंडळी, बलसागर भारत होऊच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, स्वतःसाठी तर प्रत्येकजण जगतं, पण इतरांसाठी जगणं यातच मोठेपण आहे. त्यातून दिव्यांगजनांसाठी काहीतरी करावं असा विचार आणि तो विचार कृतीत आणणं ही अधिक फार महत्वाची आणि कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. ही कृती हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड गेली 100 वर्ष करत आहे. त्यांचा उपक्रम खूप मोठा आहे, त्यांचं कार्य मोठं आहे. याविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत आजच्या

0: आपल्या या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंडच्या उपमुख्याध्यापिका रसिका सावंत मॅडम, ज्या गेली 21 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि विशेष शिक्षिका म्हणून त्यांनी प्रावीण्य हासिल केलं आहे. नमस्कार मॅडम, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार, आपण इथे मला बोलवलं त्याबद्दल मी आपली आभारी आहे.
0: आताच मी म्हटलं तसं हॅपी होम गेली 100 वर्ष एक मोठं आणि अविरत असं कार्य करतंय, तर हॅपी होम अँड स्कूल फॉर ब्लाइंड याची सुरुवात नेमकी कशी झाली हे ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.
1: 100 वर्षाची परंपरा असलेली आमची हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड ही एक संस्था 1925 साली 5 अंध अनाथ मुलांसह स्थापन करण्यात आली. जवळजवळ 100 वर्षापूर्वी अंध मुलांना शिक्षण देण्याची संकल्पना अत्यंत अशी क्रांतिकारी मानली जात होती, कारण त्यावेळेस असं समजलं जायचं की विणकाम, टोपल्या बनवणे अशा ज्या काही पारंपरिक हस्तकला ज्या आहेत तेच ही लोक करू शकतात. हीच गोष्ट आमच्या संस्थापिका स्वर्गीय श्रीमती कुमी सोहराब भरुचा यांच्यासाठी एक आव्हान ठरली आणि त्यांनी अथक परिश्रम करून हे त्यांचं जे स्वप्न होतं ते सत्यात उतरवलं. त्या काळामध्ये आमची शाळा बिडडी चाळीच्या वरच्या मजल्यावर अतिशय अरुंद व अस्वच्छ जागेत चालत होती. 1948 ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री एम एन छत्रपती यांच्या मदतीने शाळा संस्थेच्या परिसरातच स्थापन करण्यात आली आणि तिला मग हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड अशी ओळख मिळाली. 1960 पर्यंत काय झालं की बिल्डिंग चाळीमध्ये 65 अंध मुलांचं शिक्षण सुरू होतं. दिवसा असायच्या वर्गखोल्या आणि ह्या वर्गखोल्या रात्री वसतिगृहामध्ये रुपांतरित करण्यात येत होत्या. आता श्रीमती कुमी भरुचा यांचं तर सातत्य होतच आणि सतत त्यांचे प्रयत्न की काहीतरी एक वेगळं करायचंय आणि त्यामुळे त्यांनी मुंबईतील वरळी येथे मोठी जागा मिळवली. नंतर देणगीदारांचं उदार सहकार्य मिळालं आणि भारतातील अग्रगण्य वास्तुविशारद श्री आय एम कादरी यांच्या योगदानामुळे ही जी शाळा आहे किंवा हा जो प्रकल्प आहे प्रत्यक्षात साकार झाला. 1971 शाळेचे स्थलांतर बिडडी चाळ क्रमांक 52 येथील जी मूळ जागा होती तिथून ती आताची डॉक्टर अॅनी बेसंट रोड वरळी येथील जे नव्याने बांधकाम केलं त्या इमारतीमध्ये करण्यात आली.
0: छान, आणि तेव्हापासून ही शाळा अविरतपणे सुरू आहे.
1: हो, अविरतपणे आमची शाळा ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना कसंही करून स्वावलंबी बनवायचं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं हे मोठं कार्य ते अविरत करत आहेत.
0: खूप छान. मग आज तुमच्या शाळेचा जो सगळा कार्यभार आहे तो कोण सांभाळतं?
1: शाळेचा कार्यभार म्हणजे आमच्या शाळेच्या ज्या अध्यक्ष आहेत श्रीमती मेहर बनाजी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण शाळेचं व्यवस्थापन आणि आमचे जे संस्थाचालक आहेत ते सगळे, पण संपूर्ण कारभार आमच्या मॅडम सांभाळतात.
0: कारण एखादं काम सातत्याने इतकी वर्ष करणं ह्याच्यासाठी एक वेगळी धडाडी म्हणूया, एक वेगळी चिकाटी लागते आणि ती तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुमचं आणि शाळेचं खूप कौतुक आहे. पण जेव्हा तुम्ही ही शाळा चालवता आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणाल की वसतिगृह पण असतं, मग इथे नेमके काय काय उपक्रम राबवले जातात मुलांसाठी?
1: काय आमच्या एक तर शाळेमध्ये विद्यालय एक तर अंध विद्यार्थी आहेत, त्या अंध विद्यार्थ्यांमध्ये असे काहीतरी गुण असतात म्हणजे त्यांचे अंगभूत कलागुण असतात.
0: अच्छा.
1: मग त्यांना वाव देण्यासाठी मोझेक आहे, कार्पेंट्री आहे, पॉटरी आहे, जिम्नॅस्टिक्समध्ये जुडो शिकवलं जातं, स्विमिंग आहे आणि संगीत इथे तर आमच्या इथे भारतीय आणि पाश्चिमात्य असं दोन्ही प्रकारचं संगीत शिकवलं जातं आणि हा विषय पण आहे. इयत्ता 10वीचे विद्यार्थी 50 मार्काचं गणित आणि 50 मार्काचं संगीत असं विषय घेतात. त्या आणि महत्वाचं म्हणजे काय की आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा स्वतःचा जो कॉयर ग्रुप आहे म्हणजे त्यांना अतिशय चांगल्या रीतीने प्रशिक्षित केलं जातं आणि मग हे विद्यार्थी हा जो कॉयर ग्रुप आहे तो विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करतात.
0: अच्छा, मग हे कार्यक्रम नेमके काय असतात?
1: कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे, आता ताज हॉटेलला ते कॉयर ग्रुप जो आहे आमचा ते डिसेंबरमध्ये आपले क्रिसमसचे जे नाताळ सणांचे जे गीत आहेत ती गीतं गातात.
0: अरे वा,
1: म्हणजे जास्त करून

0: असे त्या त्या प्रसंगाला अनुसरून असे गीत ही मुलं अतिशय सुंदर रीतीने गातात.
1: अच्छा, मग त्याच्यासाठी काही त्यांना वेगळं प्रशिक्षण दिलं जातं?
0: आमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत
1: संगीत
0: शिक्षक, तेच त्यांना भारतीय आणि पाश्चिम. मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला हा विषयच आहे अभ्यासाला, त्यामुळे त्याच्यातून ते चांगले पारंगत होतात.
1: अच्छा, म्हणजे दहावी होताना ही मुलं संगीत घेऊन?
0: हा नाही, आमच्याकडे तसं संगीत सुरुवातीपासून शिकवलं जातं, पण दहावीला 50 मार्काचं संगीत आणि 50 मार्काचं गणित आहे त्यांना.
1: हा, मग अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम तुम्ही इथे राबवता, पण मग ह्या शाळेत जर एखाद्याला यायचं असेल तर प्रवेश घेण्याची प्रक्रिया काय आहे किंवा त्याच्यासाठी काय मापदंड आहेत?
0: काय आहे, दिव्यांग विद्यार्थी अगोदरच काय असतं की पालकांचं त्याच्या बाबतीमध्ये थोडस नकारात्मक भूमिका असते, पण काही काही पालक जे सकारात्मक भूमिकेतून किंवा इतर पालक जेव्हा त्यांना समजतं तेव्हा ते मुलांना प्रवेश घेण्यासाठी विविध शाळा शोधतात.
1: अच्छा,
0: आणि जेव्हा ते दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आमच्या इथे, तर आम्ही 3र्या वर्षापासून काही शुल्क न आकारता प्रवेश देतो. आता इथे मॉन्टेसरी ते 10वीपर्यंतचे वर्ग आहेत.
1: अच्छा,
0: येथे दिव्यांग मुली पण आहेत, पण त्या कशा डेस्कॉलर आहेत. तर आमची शाळा मुलांची शाळा आहे, त्यामुळे ह्या ज्या मुली आहेत त्यांना आम्ही डेस्को, म्हणजे सकाळी त्यांचे पालक सोडून जातात आणि शाळा 5 वाजता सुटल्यानंतर पालक घेऊन जातात. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शाळाच लेखनिक उपलब्ध करून देते, आणि शाळेच्या 100 वर्षाची जी SSC ची 100% निकालाची जी परंपरा आहे ती आजपर्यंत अबाधित आहे.
1: अरे वा, खूप छान.
0: येथे उत्तम असे व्हॉलेंटियर जे आहेत ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करतात. आमच्या बहुतेक विद्यार्थ्यांनी तर SSC परीक्षा उत्तीर्ण करून उच्च शिक्षण घेतलं असून आणि चांगल्या रोजगाराच्या संधी मिळवून उच्च पदस्थ पदावर त्या कार्यरत आहेत. म्हणजे आजही सगळी मुलं विविध पदांवरती कार्यरत आहेत. आणि काही विद्यार्थ्यांना तर शाळेने असं केलं की शिक्षक वर्गातही समाविष्ट करून घेतले. इथे विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी पण उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे उपक्रमासोबतच विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक विकास होण्याकडे पण शाळा अतिशय तत्परतेने लक्ष देते.
1: अच्छा, आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणालात की खेळात सुद्धा त्यांना प्राविण्य मिळवण्यासाठी मदत करत असते.
0: ज्युडो जिम्नॅस्टिक्स वगैरे तर आहेतच, जिथे जिथे असे खेळ होतात तिथे जिथे स्पर्धा असतात तिथे पण आम्ही मुलांना पाठवतो.
1: अच्छा, मग ही जी मुलं आहेत ना तुमची आता उच्च पदस्थ, त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगणार?
0: हा, म्हणजे ते शाळेत येऊन भेटतात. उच्च पदस्थ जे विद्यार्थी आहेत आमच्या इतर मुलांना ते मार्गदर्शन पण करतात. म्हणजे ह्या शाळेतून त्यांनी जे शिक्षण घेतलं आहे त्या शिक्षणाचा त्यांनी चांगला उपयोग केला आहे आणि शाळेबद्दलचं त्यांचं जे असलेलं प्रेम ते आता 100 वर्षाचे जे आमचा कार्यक्रम झाला त्या तिथे त्यांनी व्यक्त केलं. अशा म्हणजे 100 वर्ष झाल्यानंतर शाळेनी जी मुलं घडवली त्या मुलांनी आपलं जे योगदान शाळेनी जे दिलंय त्याचा त्यांनी लक्षात ठेवली, कृतज्ञता व्यक्त केली.
1: बरोबर. मग आता आजकालचा जमाना हा तंत्रज्ञानाचा आहे आणि नवीन शिक्षण घेताना किंवा समाजात बाहेर वावरताना सुद्धा सगळीकडे आता तंत्रज्ञान किंवा संगणक हा खूप महत्वाचा झालाय. अगदी आपला छोटा फोन सुद्धा स्मार्ट झालाय. मग ही मुलं हे तंत्रज्ञान कसं अवगत करतात आणि त्याचा वापर ते रोजच्या जीवनात कसा करतात?
0: काय होतं, आम्ही शिक्षकच आहोत जे ते इतके सक्षम आहेत की नवीन तंत्रज्ञान आले की त्याची ओळख वेळोवेळी शिक्षक विद्यार्थ्यांना करून देतात. आणि आता संगणकच्या बाबतीत सांगायचं गेलं तर त्यांचं जे जॉस नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते संगणकामध्ये आम्ही इन्स्टॉल करून देतो आणि मग विद्यार्थ्यांना त्या संगणकाचं प्रशिक्षण दिलं जातं. स्मार्टफोनच्या बाबतीत आजचे विद्यार्थीच एवढे स्मार्ट झालेत, मग जरी दिव्यांग असते तरी, की ते जवळजवळ घरातून त्यांना ते स्मार्टफोनचं ज्ञान मिळालेलंच असतं, पण शाळेमध्ये पण त्यांना एक उत्सुकता असते की काय आहे. मग त्यांना स्मार्टफोनबद्दल आम्ही कल्पना देतो. कधी कधी आम्ही वर्गामध्ये त्यांना स्मार्टफोनवरती आम्ही त्यांना पुस्तकं वाचून दाखवतो. आम्ही त्यांना जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञान जे आहे ते त्यांना माहिती व्हावं म्हणून पुष्कळ प्रयत्न शिक्षक करतात.
1: मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की 10वीला तुमचे विद्यार्थी बसतात आणि पास होतात. मग जी आपली सर्वसामान्य मुलं असतात आणि ही ती तुमची दृष्टीबाधित मुलं आहेत, यांना काही वेगळे विषय असतात?
0: नाही, विषय तसे पाहायला गेले तर त्यांचे 4 विषय तर सेम असतात. मराठी, हिंदी आणि इंग्लिश समाजशास्त्र हे 4ही विषय सारखेच असतात. फक्त आता काय होतं की आमचे विद्यार्थी दिव्यांग असल्यामुळे गणित आणि सायन्स ह्या 2 विषयांमध्ये असं होतं की आम्ही सामान्य मुलांचं जे सायन्स आहे ते आमच्या मुलांना नसतं. आमच्या मुलांना आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र आणि शरीरशास्त्र हे विषय असतात आणि गणितामध्ये त्यांना अंकगणित असतं. मग 50 मार्काचंच अंकगणित असतं आणि आमचे विद्यार्थी

0: ॲबे कसरती गणित मांडणी करून गणित सोडवतात आणि पेपरामध्ये ते मांडतात. आता 50 मार्काचं गणित असल्यानंतर 100 मार्काचा पेपर असतो बोर्डाला, मग 50 मार्काचं संगीत.
1: अच्छा.
0: हा, त्यामुळे आमचे विद्यार्थी ह्या दोन्ही विषयात चांगले पारंगत होतात. चांगला शिक्षक वर्ग आहे की गणितामध्ये त्यांना चांगला पारंगत करतो. सायन्समध्ये हे विद्यार्थी आकृत्या काढू शकत नाहीत कारण शेवटी त्यांच्यावरती कुठेतरी मर्यादा आहे, त्यामुळे सायन्स हा विषय सामान्य मुलांना जो आहे तो ह्यांना मिळत नाही.
1: पण मग ह्यांचं लिखाण वगैरे कसं परीक्षेत?
0: ही मुलं सर्वसाधारण मुलांसारखीच सगळं लिहितात पण ब्रेलमध्ये.
1: अच्छा.
0: लिखाणाचा जो पैलू आहे यांचा, ब्रेलमध्ये लिखाण करत असल्यामुळे ते शिक्षक तपासतात. पण हे फक्त पहिली ते नववी पर्यंत होतं. दहावीला पण मुलं लिहितात ब्रेलमध्ये पेपर. पण काय होतं, बोर्डाचा पेपर जो असतो त्यासाठी आम्ही लेखनिक उपलब्ध करून देतो, मग तो पेपर लेखनिक लिहितात. विद्यार्थी आमचे सांगतात आणि लेखनिक लिहितात.
1: अच्छा.
0: आणि वेळेच्या बाबतीतही त्यांना थोडीशी आपल्या मुभा दिलेली आहे. काय होतं की पेपराचा टाइम असतो बोर्डाचा 11 ते 2, यांना प्रत्येक तासामागे अर्धा तास वाढवून दिला असतो, म्हणजे यांच्या पेपराची वेळ 11 ते 3 असते.
1: अच्छा. पण मग जेव्हा सर्वसामान्य मुलं दहावी म्हटलं की प्रत्येकाला टेन्शन असतं, पालकांना तर अधिक टेन्शन असतं, मग तुमची मुलं कशी तयारी करतात?
0: नाही, काय माहिती, आम्ही सुरुवातीपासूनच मुलांच्या कडे योग्य प्रकारे लक्ष दिलं जातं. प्रत्येक विषयामध्ये शिक्षक चांगल्या प्रकारे त्यांना मदत करतात. आणि आमच्या विद्यार्थ्यांना क्लास लावायची गरजच नाही कारण आम्ही सगळं त्यांच्याकडनं शाळेतच करून घेतो.
1: अच्छा.
0: त्यामुळे ते व्यवस्थित तयार होतात, चांगल्या प्रकारे पेपर लिहितात आणि आपली जी क्षमता आहे ती सिद्ध करून दाखवतात.
1: अच्छा. मग तुमच्या शाळेत मुलं आणि मुली दोन्ही येतात.
0: हा.
1: पण मग वसतिगृहाचा जो उपयोग असतो तो कशा प्रकारे केला?
0: नाही, आता ही शाळा मुलांची शाळा आहे. आता शाळेचं कीर्ती चांगली असल्यामुळे मुली पण आता इथे येत आहेत. आता मुलींसाठी आम्ही काय करतो, सकाळी त्यांचे पालक येऊन सोडतात त्यांना आणि संध्याकाळी घेऊन जातात.
1: अच्छा.
0: आणि इतर वेळी कसं असतं की आता सोमवारी शाळा सुरू झाली तर सोमवारी सकाळी 8:30 ते 9 पर्यंत विद्यार्थ्यांना पालक सोडून जातात आणि 5 दिवस ते शाळेत राहतात आणि हा शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता पालक येतात आणि मुलांना घेऊन जातात.
1: वा, खूप छान. खूप छान आणि वेगळा उपक्रम आहे. पण मग SSC झाल्यानंतर पुढे ही मुलं काय करतात?
0: जसं सामान्य मुलं करतात तसंच आहे. इथे कसं आहे की SSC झाली, मुलांचा रिझल्ट लागला, मुलांच्या पर्सेंट वाईज ते कॉलेज निवडतात आणि तसं त्यांना कॉलेज मिळतात.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे सक्षम बनवण्याचं काम हॅपी होम अतिशय चांगल्या रीतीने करते
1: आणि पुढे ही मुलं मग आपल्या आपल्या मार्गाला.
0: आमच्या म्हणजे आमचे विद्यार्थी ब्लाइंड असतात, मुळात म्हणजे आमच्या शाळेमध्ये जी मोबिलिटी जी आहे, मोबिलिटी अशी आहे की आमचे विद्यार्थी अगदी समाजात वावरताना अतिशय बिनधास्तपणे वावरू शकतात. हा, हे एक वैशिष्ट्य आहे शाळेचं की मोबिलिटी चांगल्या प्रकारे शिकवली जाते आणि त्या विद्यार्थी समाजात अगदी सामान्य मुलांप्रमाणे मस्त वावरतो. आणि शाळेची शिस्त ती दिसूनच येते. शाळेची शिस्त हे वैशिष्ट्य आमच्या शाळेचे की आमचा विद्यार्थी कुठेही समाजात जाऊन की वाटतोच की हा हॅपी होमचा विद्यार्थी आहे कारण शिस्त दिसूनच येते त्याच्या प्रत्येक वागण्यामध्ये दिसून येते,
1: वागण्या बोलण्यात. बरोबर. खूप छान अशी तुम्ही माहिती दिलीत आणि मी सुरुवातीला म्हणाले तसं गेली 20 वर्ष तुम्ही या शाळेशी संलग्न आहात, तर 20 वर्षात शाळेत झालेले बदल किंवा वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड हे आमच्यासाठी एक कुटुंबच आहे आणि ह्या संस्थेनी हजारो कुटुंबांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवलेत. आव्हानांना संधीमध्ये आणि अपंगत्वाला एका विशेष क्षमतेमध्ये रुपांतरित करण्याचं कार्य आमच्या संस्थेने केलंय. महाराष्ट्रातील अंध विद्यार्थ्यांसाठी मान्यता प्राप्त असलेली ही एकमेव माध्यमिक शाळा आहे. या शाळेने असं सिद्ध करून दाखवलंय की योग्य प्रशिक्षण जर मिळालं तर दृष्टीदोष हा अजय अडथळा ठरतच नाही. दृष्टीहीन मुलांमध्ये स्वावलंबी आणि स्वतंत्र नागरिक बनण्याची मोठी क्षमता असते हे आमच्या शाळेने दाखवून दिलंय.
1: अच्छा.
0: आणि जे समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात ही दिव्यांग मुलं. शाळेने दिलेल्या सर्वांगीण शिक्षणाचं हेच तर अंतिम उद्दिष्ट राहिले. शाळेचा जो प्रत्येक पैलू आहे ना तो अत्यंत विचारपूर्वक आहे आणि अत्यंत प्रभावी पद्धतीने शाळेने उभारलाय. म्हणजे मुलांचा व्यक्तिमत्व विकास असेल, जागेची स्वच्छता, जागेची शिस्तबद्ध मांडणी आणि हे सर्व त्यांची जी मोजेक कलाकृती आहे ना त्यामधून त्यांची जी सौंदर्यदृष्टी आहे यामधून इथे स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळे आज हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड हे एक सुरक्षित प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरण.

0: जिथे आनंदी निश्चित आणि आत्मविश्वासपूर्ण दृष्टीन मुले मुली भाषा धर्म आणि पंथ यांच्या सीमा ओलांडून बाहेरील जगात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याचे धडे घेत आहेत.
1: खूप छान मॅडम. खरं तर बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून अजून ऐकाव्या अशा वाटतात, पण वेळेचं बंधन आपल्याला असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: सर्व श्रोत्यांना एवढंच सांगेन की हॅपी ओमन द शाळेत एखादा विद्यार्थी आल्यानंतर त्याची ती शाळा एक कुटुंब बनून जातं आणि शाळा नेहमीच प्रयत्नशील असते की हा विद्यार्थी माझं मूल आहे अशा पद्धतीने त्याला चांगल्या प्रकारची वागणूक मिळते आणि समाजामध्ये तो सक्षम रीतीने उभा राहून स्वावलंबी म्हणजे इतर समाजातील घटक जे आहेत त्यांच्याबरोबर तो टफ म्हणजे अतिशय योग्य तऱ्हेने तो त्यांना सामना करू शकतो. येणाऱ्या परिस्थितीशी कसा सामना करायचा ही आमची शाळा शिकवते.
1: खूप छान. आणि तुमच्या शाळेला अनेक अनेक शुभेच्छा. अजूनही तुमचे उपक्रम किंवा शाळा अशीच दिवसेंदिवस प्रगती करत राहो ही सदिच्छा व्यक्त करते. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून खूप वेळ काढून आमच्याकडे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: आभारी आहे आपण मला इथे बोलवल्याबद्दल.
1: समाजातील सर्वच स्तरातील लोकांना बरोबर घेऊन त्यांची प्रगती करून पुढे जात राहणं म्हणजेच खरं तर बलसागर भारत हो.

मंडई आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रम.

0: शपथ तुला बाळाची या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल यांनी गायलं होतं आणि संगीत होतं दीपक पाटेकर यांचं.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा। सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास। राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध। नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी। आणि डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ।

0: राज्य विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या सर्व मतदारांना केल्याचं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ज्यांनी बंडखोरी करून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, तसंच मतदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मतदान महायुतीच्या उमेदवारांनाच द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं.
1: आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे. काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत.
0: महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत देण्याचं आवाहन सुनील तटकरे यांनीही केलं, तसंच बंडखोर उमेदवार उद्या अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक मतदारसंघाचा आढावा घेतला. बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांची समजूत काढण्यात मंत्री गिरीश महाजन यांना यश येईल असं सामंत म्हणाले. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज आपला अर्ज मागे घेतला. संख्याबळ नसल्यामुळे माघार घेतल्याचं कांबळे यांनी सांगितलं, तर कांबळे यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज जुईली महेंद्र दळवी यांनी आज मागे घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी ही माहिती दिली. जुईली दळवी यावेळी स्वतः उपस्थित नव्हत्या, त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. काही नगरसेवकांना आर्थिक प्रलोभनं दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना ही निव्वळ धूळफेक असून 50% जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच निकषांच्या कात्रीत अडकवून लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलेली 2 लाखांची माफी फसवी असून सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीसाठी सरकारनं काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटीशर्ती लागू करण्यात आल्या आहेत असा आरोप करत किसान सभेनं राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याची हाक दिली. अहिल्यानगर इथं अकोले तालुक्यात शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. देशात महागाई बेरोजगारी वाढत असल्याच्या मुद्यावरून तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून आज राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयात 9326562815 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी विशेष शिबिरं आयोजित करून

0: याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करावी, या कामाचा आढावा दर आठवड्याला घेण्यात यावा, अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. देशातल्या सोन्याचा साठा कमी झाल्याचं वृत्त रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावलं आहे. सध्या देशात 880 टनांहून अधिक सोन्याचा साठा आहे असं बँकेनं स्पष्ट केलंय. देशाच्या परकीय चलन साठ्यातलं सोन्याचं प्रमाण सप्टेंबर 2025 मधल्या सुमारे 14% वाढून सुमारे 17% पोहोचलं आहे. रिझर्व्ह बँकेनं सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर रकमेचं सोनं विकल्याचं वृत्त काही खासगी माध्यमांनी दिलं होतं, त्यावर रिझर्व्ह बँक आणि पीआयबीनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. जवळपास 44,000 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बोर्ड परीक्षेसाठी पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन सुविधेचा लाभ घेतल्याचं सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हटलं आहे. पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पोर्टलवर 43,980 अर्ज प्राप्त झाले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडताळणीसाठी 4,924 आणि पुनर्मूल्यांकनासाठी 39,056 अर्ज स्वीकारण्यात आले असं सीबीएसईनं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगावमध्ये सुमारे 400 हून अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार संतापजनक असून या प्रकरणाचा तातडीनं तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. वाशिम इथं समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवायला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी आणि डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत अंतराळापासून ते बंदर विकासापर्यंत विविध क्षेत्रात लक्षणीय विकास झाला आहे. देशातील जनता या विकासाची साक्षीदार आहे. यामध्ये देशभरातील रस्त्यांचे जाळे, नवनवीन द्रुतगती महामार्ग, विशेष कॉरिडॉरची निर्मिती, बुलेट ट्रेनसह रेल्वेचा विकास, नवे रेल्वे मार्ग, मालवाहतुकीसाठीच्या विविध योजना, बंदरांचा विकास, देशांतर्गत जलवाहतुकीला दिलेलं प्राधान्य, हवाई क्षेत्राचा विकास, जनहिताच्या विविध योजनांची उभारणी आणि इतर सरकारी बांधकामांमध्ये झालेला विकास याचा अंतर्भाव होतो. गेल्या 12 वर्षातील पायाभूत क्षेत्रातील विकासाच्या प्रवासाविषयी आपण आजच्या या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, देशातील पायाभूत सुविधा आणि इतर सेवा सुविधा यामध्ये झालेल्या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होते. कोणत्याही देशाच्या वाटचालीत या पायाभूत सुविधांच्या विकासाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं

0: गेल्या 12 वर्षात विविध क्षेत्रात विकास आणि गुंतवणूक केली आहे. अधिक गुंतवणूक प्रकल्पांच्या पूर्णत्वाला दिलेली गती आणि त्यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा विकास दिसून आला आहे. याविषयीचा सविस्तर आढावा घेताना ज्येष्ठ अभ्यासक निखिल गुर्जर यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षाच्या पायाभूत विकासाबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला 3-4 पैलू कन्सिडर करायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे भारतातली GDP ची ग्रोथ जी आहे ते 2012-13 साली जे 100 लाख कोटी होती आणि आता 2025-26 मध्ये 340 ते 360 लाख कोटी आहे. आपला पायाभूत विकास जो आपण म्हणतो केंद्र सरकारचा जो पार्टिसिपेशन होता तो 2 लाख कोटी जे होता 2014 साली आणि आता 2026 फायनान्शियल इयरमध्ये 12.2 लाख कोटीचं स्पेंडिंग आहे. आणि टोटल पार्टिसिपेशन जर आपण पाहिलं म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मग प्रायव्हेट सेक्टर दॅट इज खासगी क्षेत्र, तर ते 9.5% GDP चं म्हणजे 33 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट सध्या चालू आहे भारत देशात. आता हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहतोय हा कुठे कुठे जातोय, मेनली हा जातोय तो ऊर्जा आणि सौर ऊर्जा, जे जवळजवळ 25% त्याच्यात जात आहे. मग आपलं ट्रान्सपोर्ट जे आहे, रोडवे हायवे जे आहे त्याच्यात जवळजवळ 18% जे आहे ते, रेल्वेमध्ये साधारण 11 ते 13% जात आहेत, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे मेट्रो पाणी सिवेज वगैरे जे आपल्या शहरांमध्ये जो लागतो तो 15 ते 17% आहे, पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स 2 ते 3% आहे. आता हा जो मी सांगतोय तुम्हाला तो केंद्र सरकारचं आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन दोन्ही पर्सेंटेज मिळून आहे. एअरपोर्टचं आता सध्या तरी 1 ते 2% आहे. बँकिंग आणि डिजिटल जो आहे तो 6 ते 8% आहे. मग इतर जे सेक्टर आहेत जसं की हेल्थ केअर आहे, एज्युकेशन आहे किंवा डेटा सेंटर्स आहे, इरिगेशन आहे, हे सगळे 4% आणि त्याच्यापेक्षा कमी आहे. हा जो आहे हा आता ब्रेकअप झाला. पण आपण ग्रोथ जर पाहिलं पॉवर सेक्टरमध्ये 210 गिगावॉट जी कॅपॅसिटी होती 2014 मध्ये ती आता 521 गिगावॉटची झाली आहे, म्हणजे ऑलमोस्ट 150% वाढ आहे त्याच्यात. रिन्युएबल त्यातला जो आहे दॅट इज सोलार विंड आणि जे आपण बायोमास जिओथर्मल जे म्हणतो 25 गिगावॉटचं ते 2063 गिगावॉट झालेलं आहे, म्हणजे साधारण 9.5 पटी तो वाढलेला आहे. सोलार 2 गिगावॉट पण नव्हतं, आता 140 गिगावॉटवर आहे, म्हणजे 70 पटी वाढ आहे. हायवेज 80,000 किलोमीटर जे होते ते आता जवळजवळ 146,000 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 85% वाढ आहे. एक्सप्रेसवेज 1500 पेक्षा कमी होते, आता ते 6,000 किलोमीटर जास्त आहेत. रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन जो होता 21,000 किलोमीटरचा होता, आता तो 65,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स पूर्वी नव्हतंच, आता तो जवळजवळ 2,800 किलोमीटरवर आहे. मेट्रो रेल पूर्वी 250 किलोमीटर होतं, आता 1,050 किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 4 पटी त्याची वाढ झालेली आहे. एअरपोर्ट 75 होते, आता 160 पेक्षा जास्त आहेत. पोर्ट कार्गो कॅपॅसिटी जी आहे 900 मिलियन टन्स पर एनम चा आता 2,700 मिलियन टन्स पर एनम, म्हणजे 3 पटी वाढ पेक्षा जास्त आहे. इनलँड वॉटरवेज पण आता वाढलेला आहे आणि स्मार्ट सिटीज पूर्वी नव्हते, आता ते 100 पेक्षा जास्त आहेत. पण हे सगळे स्टॅटिस्टिक्स आपण ऐकल्यावर मूळ म्हणजे कशामुळे हा वाढला आहे, पहिली गोष्ट आहे की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन हे 2019 मध्ये स्थापित केली गेली. ह्या पाईपलाईन मध्ये 7,400 प्रोजेक्ट जे PMO कडनं डायरेक्टली मॉनिटर होतात. आजच्या काळी जवळजवळ 111 लाख कोटी प्रोजेक्ट ह्याच्यात मॉनिटर होतात आणि 100% प्रोजेक्ट हे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन मध्ये मॉनिटर होतात. ह्याच्यामुळे हे प्रोजेक्ट एक्सपिराईड पण होतात आणि अगदी फास्ट अप्रुव्हल्स पण मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे 2014-15 इम्प्लिमेंट केलं होतं. YSEB हे ट्रस्ट फॉर्म होतात आणि जवळजवळ 15% प्रोजेक्ट हायवेजचे, टोल रोडचे किंवा वीज प्रसारणचे वगैरे जे आहेत हे इम्पॅक्ट झाले ह्याच्यामुळे. मग PPP आणि वायबिलिटी गॅप फंडिंगचे जे पॉलिसीज होते त्या पॉलिसीजमुळे 2012 साली नंतर जवळजवळ 25 ते 30% प्रोजेक्ट त्याच्यामुळे ते ऍक्सिलरेट झाले. ह्याच्यात प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन पण वाढला, मेनली हायवेज मध्ये, मेट्रोज मध्ये, पोर्ट्स मध्ये आणि एअरपोर्ट्स मध्ये. आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा याचं ते 100% FDI चा जो मूव्ह आला 2014 नंतर त्याच्यात जवळजवळ 15 ते 20% प्रोजेक्ट त्याच्या

0: त्यामुळे इम्पॅक्ट झाले आणि ऍक्सिलरेट झाले. हे रस्ते, पोर्ट्स, एअरपोर्ट, रिन्युएबल एनर्जीमध्ये होते. जीएसटी सगळ्यांना माहिती आहे 2017 साली झालं, त्याच्यामुळे बरेचसे कॉस्ट कमी झालं आणि डिले जे होते ते इंटरस्टेट बॉर्डरवर तुम्हाला ट्रक्स दिसायचे ते 80-85% ते ट्रक्स कमी झाले. इन्सॉल्वेन्सी आणि बँकरप्सी कोड म्हणजे दिवाळखोरी जी आहे ते त्याची संहिता जी आहे 2016, त्याच्यामुळे रोड्स, पॉवर आणि पोर्ट्स त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट एक्सपिरेट झाले. त्यामुळे आदर्श सवलत करार आणि करावाचे मानकीकरण जे झाले हे हायवेज, मेट्रोज आणि एअरपोर्टसाठी खूप इम्पॉर्टंट होते. याच्यात जवळजवळ 20% प्रोजेक्ट याच्यामुळे एक्सपिरेट झाले. स्मार्ट सिटीज मिशन अमृत योजना 2015 साली जी आली त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट जे आहेत त्याच्यामुळे ते फास्ट झाले. सिंगल विंडो क्लिअरन्स 2014 नंतर जो लॉन्च झाला त्याच्यात 70-75% प्रोजेक्ट एक्सपिरेट झाले. लँड एक्विजिशन अमेंडमेंट ऍक्ट जो होता 2013 साली आला पण त्याच्यानंतर भरपूर अमेंडमेंट आले आणि त्याच्यात जवळजवळ 30-35% प्रोजेक्ट जे की खूपच रखडलेले होते एस्पेशली रोड्स हायवेज मध्ये ते सगळे खूप एक्सपिरेट झाले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ऍक्ट जो होता 2015 साली त्याच्यात 5-7% प्रोजेक्ट इम्पॅक्ट झाले म्हणजे ते एक्सिलरेट झाले. त्याच्यामुळे उडान एअरपोर्ट अगेन 6% प्रोजेक्ट आणि हे सगळे 7400 प्रोजेक्ट जे होते त्याच्या संदर्भात सांगतोय की किती पर्सेंटेज प्रोजेक्ट इम्पॅक्ट झाले. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग जो होता ते कर्ज पुरवठा जो होता त्याला ते अग्रक्रम क्षेत्रासाठी जे आरबीआयचे गाईडलाईन्स आले 2018 मध्ये त्याच्यात जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट एक्सपिरेट झाले. तर हे सगळे मिळून आपण जर पाहिलं तर पूर्ण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो आहे जो की पायाभूत विकास जो आहे तो बऱ्यापैकी एका चांगल्या स्तरावर आहे सध्या आणि पुढे पण त्याची वाढ होणं निश्चितच आहे. बिकॉज आपण पाहतोय की चायनासारख्या देशांमध्ये 40% जर ते घालतायत म्हणजे आपल्याला पण ते वाढवायला लागेल पुढे. आणि हा जो पूर्ण जो प्रोग्राम आहे हा आपल्या देशासाठी खूपच महत्वाचा आहे आणि आपल्याला खूप त्याचे फायदे होत आहेत.
1: रस्ते, रेल्वे आणि हवाई प्रवास हे या देशातील प्रवासाचे मूलभूत घटक आहेत. गेल्या 12 वर्षात शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोलाही महत्व दिलं गेल्यामुळे सार्वजनिक वाहतूक कमालीची सुखकारक झाली आहे. या देशातील रेल्वे ही सुरुवातीपासून सर्वसामान्य जनतेच्या स्वस्त, आरामदायक आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचं माध्यम राहिलं आहे. देशांतर्गत जलवाहतूक आणि मालवाहतुकीलाही मोठं प्राधान्य दिलं आहे. या सर्व घटकांबाबत बोलताना निखिल गुर्जर म्हणाले,
0: सरकारने आता 3-5 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे मेट्रोमध्ये आणि रेल्वेमध्ये 13 लाख कोटीचं त्यांचं बजेट आहे. तर मेट्रोचं तर प्रमाण भरपूर आहे. हा कशामुळे आहे आणि हा कितपत आपल्याला फायदेमंद आहे हे जरा आपण समजून घेऊया. साधारण एक रस्त्यावर जर गाडी जात असेल म्हणजे गाडीचा जो मार्ग असतो तो त्याच्यात साधारण 2000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात. हीच गोष्ट जर आपण एक मेट्रो लाईन जर टाकली तिथे तर मेट्रो लाईन मध्ये जवळजवळ 20,000-60,000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात म्हणजे ते 10-30 पटी जास्त होतात मेट्रो लाईन मध्ये. तर हा साहजिक आहे की याच्यामुळे भरपूर फायदे आहेत. आणि रोड्स जे आपण बनवतो, रस्ते जे आहेत ते टेम्पररी रिलीफ असतं पण मेट्रो जे आहे ते लॉंगर टर्म कॅपॅसिटी जे आपण म्हणतो म्हणजे साधारणतः त्याला 30-100 वर्षाची लाईफ असते. तर ती कॅपॅसिटी आपल्याला खूप मदत करते. आणि पर्यावरणच्या हिशेबाने जर पाहिलं तर त्याच्यात पण फायदे खूप आहेत आणि इन्क्लुझिव्ह पण आहे म्हणजे स्वस्त पण आहे, खूप काही महाग असं नाही आहे. तर मेट्रोज जे आहेत, पूर्वी बसेस जे होते ते आपण कसं शहरी अभिसरण संस्था म्हणून आपण बसेसना आपण म्हणायचो पण आजकाल ते मेट्रोजना पण आपण म्हणतो की तो अर्बन सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे त्याच्यात मेट्रोज पण आता यायला लागलेत. सध्या सरकार बंदरे जे आहेत आणि जलवाहतूक आहे ह्याच्यासाठी पण ते खूप जोर देत आहेत की त्याला आपल्याला वाढवायचंच आहे. आता लॉजिस्टिक कॉस्ट जे आपण म्हणतो म्हणजे जे आपले ट्रान्सपोर्ट कॉस्ट असतं आपल्या देशात ते साधारण 13-14% GDP आहे आणि ग्लोबली जर आपण पाहिलं 8-9% आहे GDP. अर्थात आपलं जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जे आपले गोष्टी जे जातात तो साधारण खूप महाग पडतोय. आपण जवळ 1.5 पट किमती आहेत आणि 60-65% जो आपला फ्रेट आहे तो रस्त्यांवरच होतोय. त्याच्यामुळे काय होतंय, हायवेज जे आहेत कुठल्याही पोर्टला किंवा कुठल्याही इंडस्ट्रीयल सिटीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला नुसते ट्रकचे असे लाईनी दिसतील आणि बरेचसे ट्रक असे काय

0: पूर्ण भरलेले नसतात. त्याचा जो कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा आपण कमी ट्रान्सपोर्ट करतो, त्यामुळे प्रत्येक टनसाठी आपण जास्त पैसे भरत असतो. तर तो इनएफिशियंट लॉंग हॉल ट्रक डिपेंडन्स आहे. आणि सरकारने काय सांगितलं, ह्या हाय कॉस्ट रोड्सना आपण लो कॉस्ट रेल्वेजमध्ये कन्वर्ट करू, आणि हा जो लो कॉस्ट रेल्वेज जो आहे त्याला आपण कोस्टल शिपिंग मध्ये कन्वर्ट करू, म्हणजे जे आपलं जलवाहतूक जो आहे तो कोस्टल शिपिंग आणि इनलँड वॉटरवेजच्या थ्रू आपण ते करू. तर हा करण्यासाठी आपल्याला म्हणजे दोन तीन वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि इनिशिएटिव्ह घ्यावे लागले. पहिलं होतं की आपल्याला लास्ट माईलचं रोड कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला जे पोर्ट्स आहे आणि वॉटरवेज आहे ह्यांना डेव्हलप करायची खूप गरज आहे. त्यामुळे सरकारांनी ह्यांना पण जोर दिला आहे. ह्याचा नेट इम्पॅक्ट काय आहे? पहिली गोष्ट, वॉटरवेज जे आहेत ते 2 ते 4 पटी स्वस्त आहेत रोड ट्रान्सपोर्टला कम्पेअर केलं की. आणि बल्क कार्गो आणि ऍग्रिकल्चरल गुड्स जे आहेत, जे मेनली आपले ट्रान्सपोर्टला खूप जास्त प्रमाणात लागतं, ते पूर्ण शिफ्ट होईल रस्त्यांवरून, पूर्ण निघेल आणि रस्त्याचं पण कंजेशन निघून जाईल. तर असं लॉजिक अप्लाय करून सरकारांनी सांगितलं की नाही, आपल्याला जलवाहतूक आणि बंदरांचं जे विकास करायचं आहे तो विकास केल्यावर रोड्सपेक्षा आपण जास्त त्याच्यातनं ट्रान्सपोर्ट करू शकू आणि देशाचं आपल्याला जास्त सेव्हिंग पण होईल, कॉम्पिटेटिव्ह पण होऊ आपण, आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं पण तो जास्त फ्रेंडली असणार.
1: श्रोते हो, देशाच्या विकासाच्या प्रवासात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाबरोबरच पायाभूत क्षेत्रातील विकास हा नेहमीच महत्वाचा राहिला आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाटचालीत नेमक्या याच गोष्टींना अधिक महत्व दिलं आहे. आज सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासात आणि पर्यटन अनुभवात झालेला बदल याच पायाभूत विकासाचं फलित आहे. हा विकास निरंतर सुरू राहणार आहे. जगाची 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याच्या देशाच्या प्रवासात पायाभूत क्षेत्रातील विकास अधिक ठळकपणे जाणवत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन अमिता बडे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी माझा आवार माझं शिवार.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. प्रसारित करत आहोत शेतशिवार हा शेतीविषयक कार्यक्रम.

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: एक गोष्ट लिही महत्वाची बर का राधे.
1: आता कोणती म्हणालीस?
0: हे बघ, कोणत्या प्रकारचा आजार होऊ नये यासाठी जर आपण प्रतिबंध अगोदरच केला तर आपल्या पशुधनाला कोणताही आजार होणार नाही, याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सांग बरं.
1: आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवंता. लहान मुलांना कसं आजार होऊ नये म्हणून आपण कसं जन्मलं की लसीकरण करतो की नाही तसं म्हणायचं असेल बघ तुला.
0: खरंय खरंय राधे, एकदम बरोबर मनातलं ओळखलंस बरं का. म्हणजे आपल्या पशुधनाचा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला जे काही लसीकरणाचं वेळापत्रक आपल्याला ठरवून दिलेलं असते त्याचा वेळोवेळी आपल्या प्रत्येक पशुपालकांनी वापर करायला पाहिजे. आणि हे वेळेवर लसीकरण आपल्या पशुधनाचं करायला पाहिजे की जेणेकरून कोणताही आजार आपल्या पशुधनाला होणार नाही.
1: अगदी बरोबर आहे.
0: वय की नाही
1: वय,
0: मला वाटते आज की नाही याच्याबद्दलच आपण मंडळीला माहिती सांगूया.
1: वय की आता हे

0: महत्वाची माहिती आहे, कारण आजार होऊच नाही म्हणून लसीकरण केलं तर नक्कीच आपल्या पशुधनाचं आरोग्य चांगलं राहील की नाही.
1: आणि शेतीसाठी आपलं पशुधनाची तब्येत चांगली असेल तर आपली शेती उत्तम प्रकारे होऊ शकते.
0: हे मात्र बरोबर आहे,
1: होय की नाही? पण राधे, किती यांत्रिकीकरण आलंय ना, तरी बी आपल्याला हे पशुधन आपलं शेतीसाठी आवश्यकच असते, नाही का?
0: अगदी खरं आहे शेवंता, कारण त्याच्याशिवाय आपण शेतामध्ये काहीच करू शकत नाही, होय की ना? म्हणजे प्रत्येक गोष्टी एकमेकांवर अवलंबूनच असतात पाय.
1: ते बरोबर आहे बघ. तर चला तर मंडळी, आता पशुधनाचा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी लसीकरणाचं जे काही वेळापत्रक आहे याविषयीची माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेऊयात. तर मंडळी, आपल्याकडे बऱ्याच आपल्या पशुपालकांकडे गायी असतात, म्हशी असतात, शेळ्या असतात, मेंढ्या असतात, हे पशुधन आपल्याकडे असते बघा. आणि या आपल्या पशुधनाला जे प्रामुख्याने रोग होतात त्याच्यामध्ये लाळ्या खुरकत, घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार हे असे साथीचे आजार होत असतात बघा. आणि या आजारांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नसते बरं का. मग लाळ्या खुरकत आजारामुळे आपलं जनावरे सहसा दगावत नाहीत, पण या रोगामुळे विशेषतः संकरित गायी आणि म्हशी हे अणुउत्पादक होतात बघा, म्हणजे उत्पादन देत नाहीत किंवा त्यांची उत्पादन क्षमताही घटते आणि दुधाचे उत्पादन अर्ध्यापेक्षाही कमी होत असते. मग तसंच त्यांच्या वजनात देखील झपाट्याने घट होत असते बरं का. हे जे काही साथीचे आजार मी तुला आता सांगितले त्याच्यामुळे, आणि हे आजार होऊच नये यासाठी आपल्याला लसीकरण करून घेणंही खूप महत्वाचं असते.
0: असं
1: तर सुरुवातीला बघ आपण काय करूयात, जे काही लसीकरणाचे फायदे आहेत ते अगोदर आपण मंडळीला सांगूयात.
0: बरोबर.
1: तर याच्यामध्ये बघा मंडळी, आपल्या लसीकरणामुळे आपल्या जनावरांची रोगप्रतिकारक क्षमताही सुधारते, त्यांना विविध प्रकारच्या संक्रामक आजारापासून संरक्षण याच्यामुळे मिळत असते. तसंच आपल्या जनावरांचे प्रजनन कार्य सुधारते आणि उत्पादित होणाऱ्या पिढ्यांमध्ये गुणवत्ता देखील यामुळे वाढू शकते.
0: बरं.
1: त्याचप्रकारे लसीकरणाचा अजून एक फायदा जर आपल्याला सांगायचा झाला तर तो म्हणजे आजाराचे प्रमाण कमी होते आणि ज्यामुळे औषधोपचार आणि उपचाराच्या खर्चात देखील या माध्यमातून बचत होऊ शकते. त्याचप्रकारे बघा मंडळी, आपल्या पशुधनाची आरोग्य स्थिती याच्यामुळे सुधारू शकते आणि ज्यामुळे मग दूध, मांस, अंडी या उत्पादनात देखील वाढ होत असते. तसंच मंडळी, अजून एक लसीकरणाचा फायदा म्हणजे आपल्या जनावरांचं सर्वांगीण स्वास्थ्य आणि जीवन गुणवत्ता यामुळे सुधारत असते. त्याच्यामुळे आपण लसीकरण आपल्या पशुधनाचं करून घेणं हे खूप महत्वाची बाब आहे बघा मंडळी.
0: नक्कीच, एक ना असे अनेक फायदे या लसीकरणामुळे आपल्या पशुधनाचे होत असते, होय की ना?
1: एकदम बरोबर. आणि आता या लसीकरण करतानाच नियोजन नेमकं कसं करायला पाहिजे मंडळी, याविषयीची माहिती आता आपल्याला राधाविनी सांगतील पा.
0: आता मंडळी, आता लसीकरणाचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे तर मंडळी, कोणत्याही जनावराला लसीकरण करण्यापूर्वी आठवडाभर आधी त्यांना जंतनाशकाचं औषध द्यायला पाहिजे.
1: बर.
0: जेणेकरून पोटामध्ये असलेले जे जंत आहे त्यांचा प्रादुर्भाव आपण थांबू शकतो. तसंच जनावरांच्या शरीरावरील गोचीड, गोमाशा, लिखा, पिसवा इत्यादी कीटकांचं योग्य प्रकारे नियंत्रण करावं. तसंच रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना क्षार आणि जीवनसत्वांचा पुरवठाही करावा.
1: बर.
0: तसंच उत्तम रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी आपल्या जनावरांना चांगला सकस आहार द्यावा, कारण आपल्या संविधानाला माहिती आहे की चांगलं खाल्लं, चांगलं पोषक घटक त्यांच्या शरीरामध्ये गेलं तर त्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे निर्माण होऊ शकते.
1: बरोबर, बरोबर.
0: तसंच मंडळी, आता जे पशुतज्ञां सल्ल्याने सर्व गाभण जनावरांना लस देणे हे फार महत्वाचे आहे. विशेषतः आंत्रविषार, धनुर्वाताची लस गाभण शेळ्या मेंढ्यांना दिल्यामुळे ते व्याल्यानंतर जनावरांना आणि त्यांच्या पिल्लांना काही आजार होत नाही, कारण नवजात पिल्लांना चिकाद्वारे रोगप्रतिकार शक्तीही मिळतच असते. तसंच लसीकरणामुळे येणारा ताप, शारीरिक ताण यामुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन हे कमी होतं, परंतु 1 ते 2 दिवसांमध्येच ते राहते, नंतर पूर्वीप्रमाणे परत दूध उत्पादन आपल्याला मिळू शकते.
1: असं भाई, बरोबर.
0: आणि तसंच लसीकरण केलेल्या जनावरांमध्ये थोडे दिवस कॅरिटोस्टॉइड किंवा प्रतिजैवकाचा आपण वापर करू नये. तसंच लसीकरण केल्यानंतर जनावरांना अति उष्ण आणि अति थंड वातावरणापासून त्यांचं संरक्षण करावं आणि दूरवरची वाहतूक सुद्धा आपण टाळावी.
1: असं
0: लसीकरणानंतर जनावरांना ताप येणे, मानणं हलवणे अशी लक्षणे आढळतात, परंतु हे लक्षणे तात्कालिक आणि सौम्य स्वरूपाची असतात. लस दिल्यानंतर मानेवर गाठी येऊ नयेत म्हणून लस दिलेल्या जागेवर लगेच हलक्या हाताने चोळ्यास गाठ

0: येत नाही आणि आलेल्या गाठीला कोमट पाण्याने शेकलं तर गाठ जिरून जाते.
1: बरोबर.
0: तसेच मांसात द्यायच्या लसी हे मांसातच टोचाव्या, तसेच कातडी खालील टोचावयाच्या लसी हे कातडी खालीच आपण टोचाव्यात, अन्यथा गाठी येण्याचं प्रमाण हे वाढू शकते. तसे म्हणता हे समजा काय करायचंय, लसीकरण करताना आपल्याला नियोजन करणे ह्या गोष्टी फार गरजेचं आहे, बरं का?
1: नक्कीच.
0: आता हे झालं की लसीकरणाचं नियोजन आपण कसं करावं. आता ह्यानंतरचा महत्वाचा मुद्दा असतो की लसीकरण करताना आपल्याला नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे,
1: हे महत्वाचं आहे बघ. आता मंडळी आम्ही तुम्हाला लसीकरणाचे फायदे सांगितले, त्याचं नियोजन करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या हे देखील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविली. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे लसीकरण करताना देखील जी काळजी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे लस ही नेहमी आपल्याला थंड आणि कोरड्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे.
0: बरं.
1: लस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेआण करताना उघड्यावर न करता थर्मासमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीत बर्फात ठेवून आपल्याला आणायची आहे.
0: बरं.
1: उघड्यावरील लस आपल्या पशुधनाला आपल्याला टोचायची नाही. दोन वेगवेगळ्या लसी एकत्र मिसळून देखील टोचायच्या नाहीत. आणि तसंच मंडळी, कळपातील सर्वच जनावरांना एकाच वेळी लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाच्या जागेवर टिंक्चर आयोडीन स्पिरिट लावू नये. लस खरेदी करताना देखील ती चांगल्या कंपनीची लस खरेदी करायची आहे आणि कालबाह्य झालेली लस आपल्याला वापरायची नाही.
0: बरं.
1: त्याचप्रकारे जनावराला ठरवून दिलेल्या मात्रेमध्येच आणि पशुतज्ञांचा सल्ला घेऊनच आपल्याला लसीकरण करायचं आहे. स्वतः कमी किंवा जास्त मात्रा वापरू नये. हे लसीकरण हे दिवसातील थंड वेळी करायचं हे देखील नियोजन आपल्याला करावं लागणार आहे.
0: बरोबर.
1: आणि लसीकरणासाठी जी आपण सुई वापरणार आहोत किंवा जी सिरीज वापरणार आहोत ती आपल्याला उकळत्या पाण्यात आधी निर्जंतुक करून घ्यायची, त्यानंतर त्यांना कोणतंही रसायन आपल्याला लावायचं नाही.
0: बरोबर.
1: तसंच मंडळी, लसीकरण करण्यासाठी तयार केलेली लस लवकरात लवकर वापरून आपल्याला संपवायची आहे आणि शिल्लक लसींचा साठा हे आपल्याला करायचा नाही. तर अशा प्रकारची काळजी आपल्याला लसीकरण करताना ही आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे लसीकरणासाठी योग्य वय आपल्या पशुधनाचं काय असायला पाहिजे.
0: म्हणजे हे महत्वाचा मुद्दा आहे बरं का शेवंता, कारण वेगवेगळ्या वयामध्ये आपल्याला पशुधनाला लस देणं हे गरजेचं असतं.
1: नक्कीच नक्कीच.
0: तर मंडळी, आता घटसर्प आणि फऱ्या या रोगाचं लसीकरण 6 महिन्याच्या वासरांना किंवा त्यापेक्षा मोठ्या जनावरांना आपण करू देऊ शकतो. तसेच लाळ्या खुरकूत आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण जर वासराच्या आईने केलं नसेल तर ते 6 ते 8 आठवडे वयाच्या वासरांना आणि त्यापुढील जनावरांना आपण करावं. त्याचप्रमाणे आंत्रविषा नियंत्रक लस वासराच्या आईला दिली नसेल तर ती वासराच्या पहिल्या आठवड्यात द्यावी, आणि दिली असेल तर 4 ते 6 आठवडे वयाच्या वासराला ती आपण द्यायला हवी. तशा प्रकारे कोणतं लसीकरण कोणत्या रोगासाठी आहे हे माहिती असणं पण फार गरजेचं आहे, आणि कोणत्या वयामध्ये द्यायला पाहिजे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर शेवंत, आता अजून एक शेवटचा मुद्दा राहिला की लसीकरणानंतर कोणकोणते आजार उद्भवू शकतात, याची नेमकी कारणे कोणकोणती आहेत, कारण कोणतीही गोष्ट म्हणली की नाण्याच्या दोन बाजू असतातच. पाय
1: होय होय, ते महत्वाचं आहे. आता लसीकरणानंतर कोणकोणते आजार यामध्ये उद्भवू शकतात, तर मंडळी, लसीची साठवणूक योग्य पद्धतीने आणि लसीकरणानंतर आजार उद्भवण्याची जी काही कारणे आहेत त्याविषयी आता आपण जाणून घेऊयात. जेव्हा मंडळी आपण लसीची साठवणूक योग्य पद्धतीने जर आपण केली नसेल, म्हणजे थंड जागेत ही लस आपण ठेवली नसेल, तर यामुळे देखील आजार उद्भवू शकतो. त्याचप्रकारे मात्रा योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी न दिल्यामुळे लसीकरणातील अनियमितता, कालबाह्य झालेल्या लसीचा वापर जर आपण केलेला असेल किंवा शिल्लक राहिलेल्या लसीचा पुढील वर्षी आपण वापर जर केलेला असेल तर यामुळे देखील आजार उद्भवू शकतो.
0: बरोबर.
1: आणि अशक्त आजारी जनावरांना लसीकरण जर आपण केलं किंवा जनावरांना अंतर आणि बाह्य परोपजीवींचा प्रादुर्भाव जर झालेला असेल, त्याचप्रकारे जनावरात जीवनसत्व आणि क्षारांची कमतरता असेल, तर लसीकरणानंतर अनेक आजार आपल्या पशुधनाला उद्भवू शकतात.
0: बरं.
1: तर ही झाली महत्वाची अशी माहिती. आता गाई आणि म्हशीतील लसीकरणाचं जे वेळापत्रक आहे, म्हणजे मंडळी, लाळ्या खुरकूत आजार विषाणूजन्य असा आजार आहे, याची 2 मिली मात्रा आपल्याला घ्यायची आहे आणि याची वेळ आहे पहिली लस 4 महिने वय असताना, बुस्टर लस 1 महिन्यानंतर आणि वर्षातून 2 वेळी मार्च आणि डिसेंबर मध्ये.
0: बरं.
1: आता जो काही फऱ्या आजार आहे हा जीवाणूजन्य असा आजार आहे, बरं का? तर यासाठी आपल्याला मात्रा वापरायची आहे 3 मिली, पहिला डोस 6 महिने वय असताना आणि नंतर वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी.

0: बरोबर.
1: घटसर्प जो आजार आहे तो जीवाणूजन्य असा आजार आहे. याची मात्रा देखील आपल्याला 3 मिली घ्यायची आहे. याचा पहिला डोस 6 महिने वय असताना आणि नंतर वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी.
0: बरं.
1: अँथ्रॅक्स हा जो जीवाणूजन्य असा रोग आहे यासाठी मंडळी 1 मिली मात्रा आपल्याला घ्यायची आहे आणि अधिक प्रादुर्भाव असणाऱ्या भागात वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी ही लस आपल्या पशुधनाला आपल्याला टोचून घ्यायची आहे. त्याचप्रकारे ब्रुसेलोसिस हा जीवाणूजन्य आजार यासाठी याची औषधाची मात्रा 2 मिली घ्यायची आणि फक्त कालवडींना 4 ते 8 महिने वयात एकदाच आपल्याला द्यायची आहे. बरं का?
0: बरोबर.
1: आता हे झालं गाई आणि म्हशीतील लसीकरणाचं वेळापत्रक. आता शेळ्या आणि मेंढ्यातील लसीकरणाचा जो काही तख्ता आहे तो म्हणजे शेळ्या मेंढ्यांमध्ये आढळणारा जो आजार आहे पीपीआर, आंत्रविषार, देवी, लाळ्या खुरकूत, घटसर्प, फऱ्या, अँथ्रेक्स हे आजार मंडळी आता जे सांगण्यात आलेले आहेत हे विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य असे आजार आहेत आणि ह्याचं देखील वेळापत्रक आहे. तर पीपीआर साठी 1 मिली पहिला डोस आपल्याला 3 महिन्याच्या करड्यांना डिसेंबर ते जानेवारी मध्ये आणि नंतर 3 वर्षांनी द्यायचा. आंतरविषार यासाठी 1 मिली मात्रा पहिला डोस 3 महिने वय असताना आणि नंतर बुस्टर डोस 15 दिवसांनी एप्रिल आणि मे म्हणजे मान्सून पूर्व आपल्याला द्यायचा आहे. देवी या रोगासाठी 1 मिली मात्रा पहिला डोस 3 महिने वय असताना नंतर वार्षिक आपल्याला द्यायचा आहे. लाळ्या खुरकत साठी 1 मिली मात्रा पहिली लस 4 महिने वय असताना, बुस्टर लस 1 महिना, नंतर एप्रिल आणि ऑक्टोबर वर्षातून 2 वेळा ही लस आपल्याला द्यायची आहे.
0: बरोबर.
1: तसंच मंडळी घटसर्प या आजारासाठी 1 मिली मात्रा ही पहिली लस आपल्याला शेळी आणि मेंढीचं वय 6 महिने असताना आणि नंतर परत मान्सून पूर्व फक्त आजार असलेल्या भागात द्यायचा आहे.
0: बरोबर.
1: फऱ्या या आजारासाठी 1 मिली मात्रा पहिली लस 6 महिने वय असताना आणि नंतर मान्सून पूर्व. अँथ्रॅक्स साठी 1 मिली मात्रा वय 4 आणि 6 महिने एप्रिल या महिन्यात आपल्याला द्यायची आहे. मान्सून पूर्व फक्त आजार असलेल्या भागात आपल्याला द्यायची आहे. अशा प्रकारे शेळी आणि मेंढ्यातील लसीकरण हे आपल्याला वेळेत करून घ्यायचं आहे. बघा मंडळी, तर मंडळी वेळेवर लसीकरणामुळे आपल्या जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते, त्यांना विविध प्रकारच्या संक्रामक आजारांपासून संरक्षण मिळते आणि लसीकरणामुळे येणारा ताप आणि शारीरिक ताण यामुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन कमी होऊ शकते, पण ते केवळ 1 ते 2 दिवसच राहत असते. आणि हे जे लसीकरण आता तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे यासाठी आपल्याला पशुवैद्यकांचा सल्ला घेऊनच हे लसीकरणाची मात्रा आणि लसीकरण आपल्याला ठरवायचं आहे. तर अशा प्रकारे बघा मंडळी, आजार नियंत्रणासाठी लसीकरणाचं वेळापत्रक या विशेष माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविलेली आहे.
0: अगदी बरोबर. शेतकरी बंधूंनो, आता शेतीसोबत आपण जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय आणि इतर व्यवसायाकडे आपले बरेच शेतकरी मंडळी वळालेले आहेत. त्यापैकी कुक्कुटपालन हा सुद्धा मुख्य व्यवसाय म्हणून आपले शेतकरी बांधव त्याकडे वळालेले आहेत. जे शेतकरी बांधव कुक्कुटपालन करत आहे त्या कुक्कुटपालकांनी आपल्या कोंबड्यांची काळजी घेणे फार गरजेचे असते. गावरान कोंबड्यांमध्ये माणमोडी आजार हा कोंबड्यांचा होणारा आजार हवेच्या माध्यमातून जलद गतीने फैलावतो. कमी वयांच्या कोंबड्यांमध्ये अचानक 80 ते 100% मृत्यू होते. वयस्कर कोंबड्यांमध्ये श्वासोच्छ्वास घेण्याचा त्रास होतो. तोंडाला सूज येते. मानेचा, पंखांचा आणि पायांचा पॅरालिसिस होतो. आजार होण्याचं नेमकं कारण कोणतं आहे? मुख्यत्वे करून हा आजार विषाणू पासून होतो आणि RNA व्हायरस असे या पैरामायोस्को व्हायरस APMV-1 मुळे होतो. आजार लॅटोजेनिक, मेसोजेनिक आणि होल्कोजेनिक विषाणूपासून होतो. पचन संस्था, यकृत, श्वसन इंद्रिये, मज्जा संस्थेवर दिसणाऱ्या लक्षणावरून या आजाराची विषाणूंची विभागणी केली गेलेली आहे. लॅन्टोजेनिक विषाणूमुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम अंडी उत्पादनावर होतो. मेसोजेनिक विषाणूमुळे हिरवी हगवण कोंबड्यांना लागते. पंख, पाय लोळे पडतात आणि मान वाकडी होते. होलोजेनिक विषाणूमुळे श्वासोच्छ्वासाचा त्रास होतो आणि रक्ती हगवण लागते. माणमोडी होण्याची ही कारणे आहेत. आणि याचा प्रसार कसा होतो? तर हवेच्या मार्फत या आजाराचा प्रसार होतो. आजारी कोंबड्यांची विष्ठा, श्वासावाटे आजाराने विषाणू वातावरणामध्ये मिसळतात. शेडमधील खाद्य

0: पाणी, भांडी दूषित होतात. शेडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे, बूट दूषित होतात. आजारी कोंबड्याच्या विष्ठेद्वारे शरीराबाहेर पडलेल्या रोगकारक विषाणू वातावरणात 6 महिने राहतात. मृत्यू पावलेल्या कोंबड्यांची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे आजारांचा प्रसार होतो. मांजर, कुत्रे, कामगार हे एका फार्मवरून दुसऱ्या फार्मवर जातात, त्यामुळे सुद्धा आजाराचा प्रसार होण्याची शक्यता असते. शेतकरी बंधूंनो, आता याची नेमकी लक्षणे कोणती कोणती आहेत की जेणेकरून मानमोडी हा आजार कोंबड्यांना झाला हे कसं ओळखावं? तर शेतकरी बंधूंनो, पिल्लांना जर खोकला येतो, नाकातून पाणी येते, शिंका येते, ती सतत चोच उघडी ठेवते आणि नंतर श्वास घेते, श्वास घेताना आवाज होतो, कोंबड्या वर बघून श्वास घेतात, कोंबड्या सुस्त राहतात, एका ठिकाणी कोपऱ्यात गर्दी करून त्या उभ्या राहतात, मेंदूवर सूज येते, कोंबड्यांना चालता येत नाही, त्या थरथर कापतात, काही वेळा लंगडतात, लकवा दिसून येतो, पाण्यासारखी संडास होते, विष्ठेचा रंग हिरवट आणि खडूसारखा दिसतो, अंडी देण्याचं प्रमाण सुद्धा हे कमी होतं, कवच मऊ होते, आकार विकृत होतो, पांढरा बलक पाण्यासारखा पातळ होतो आणि त्याचबरोबर कमी खाद्य खातात आणि भरपूर असं पाणी पितात. अशा प्राथमिक लक्षणावरून आपल्या कोंबड्यांना मानमोडी आजार झाला हे आपण ओळखू शकतो. आता याचं निदान कसं करायचं? तर मरणोत्तर तपासणीमध्ये प्रोव्हेट्रिक्सलस फुफ्फुस, गिझाड आणि डोळ्याच्या आतील कातडीवर रक्त जमा झालेले आढळून येते. त्याचप्रमाणे जखमा फोड त्यावर दिसतात. एलिझा किंवा PCR तपासणी करून घ्यावी. यावर उपचार कसा करायचा? तर आजारावर कोणतेही खात्रीलायक उपचार नाही. आजार होऊ नये म्हणून आपण पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली त्याला अँटीबायोटिक्स वापरायला हवं. टेरामायसिन, ऑक्सिस्टेक्लिन, टेट्रासायक्लिन पैकी एका औषधाचा वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपण करू शकतो. आणि शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे उपचार करू शकतो, पण त्याचबरोबर आपल्या सर्व कोंबड्यांचं लसीकरण वेळोवेळी करणं हे फार गरजेचं असतं. लसीकरण हाच मात्र त्यावरचा एकमेव उपाय आहे. सुदृढ कोंबड्यांना सकाळी लवकर लसीकरण करून घ्यावं. सर्वप्रथम F1 लायो किंवा लासोटा लायो स्ट्रेन 2 पैकी 1 लस पिल्लांना नाकात एक थेंब टाकून द्यावी. दुसरी लस RB स्ट्रेन आणि पहिला बुस्टर डोस 8 आठवड्यानंतर आणि दुसरा बुस्टर 16 आठवड्यानंतर द्यावा. ही लस कोंबड्यांना पाणी, खाद्य किंवा डोळ्यामधून देता येतं. R2B लस वयाच्या 60व्या आठवड्यात इंजेक्शनाद्वारे पंखांमधून द्यावी. अचानक आजाराची लक्षण दिसायला लागली तर लगेच राणीखेत F1 दिल्यास 24 ते 48 तासात कोंबड्यांमध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येते. यावर प्रतिबंधक उपाय म्हणून आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांना माहिती असणं आवश्यक आहे की शेडमध्ये स्वच्छता राखावी, आजाराने मेलेल्या कोंबड्या जाळून टाकाव्यात, बाहेरच्या व्यक्तींना फार्मवर प्रवेश देऊ नये, त्याचप्रमाणे निदान झाल्यावर आजारी कोंबड्या वेगळ्या कराव्यात, त्यांच्या खाद्यपाण्याची व्यवस्था करावी, कुक्कुटपालन सुरू करण्यापूर्वी शेडमधली हवा, आर्द्रता आणि तापमान तपासून घ्यावे, कुक्कुटपालन शेड, भांडी, इन्क्युबेटर आणि साठवणुकीची जागा यांच्यामध्ये जंतुनाशक औषधाची फवारणी करावी. शेड समोर पाय डुंबविण्यासाठी छोटे पाण्याचे टाके असावे, त्यामध्ये जंतुनाशक टाकलेले असावे. 2 शेडमधील अंतर कमीत कमी 100 फूट असावे, जेणेकरून आजाराचा प्रसार होणार नाही. आजाराचा प्रादुर्भाव माणसांना देखील होतो. यामध्ये डोळे येणे हा आजार होतो. त्यामुळे शेडमध्ये काम करताना मानवी आरोग्याच्या सुरक्षेकडे लक्ष देणे सुद्धा फार गरजेचे आहे. अशा प्रकारे आपण मानमोडी आजारापासून आपल्या कोंबड्यांना दूर ठेवू शकतो.
1: अगं राधे, चल म्हणलं बिगीन पाराकडे.
2: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का? अगं पण एवढं बिगीन बोलवलं, जायचं कुठं?
1: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
2: अगो होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
1: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं भी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त

0: अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पैराधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर.
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय लक्ष्मीचा गोठा.
1: तेव्हा मंडळी ऐकायला इसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: आणि या गीताबरोबर शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंता वहिनी
1: आणि मी राधा वहिनी
0: आम्ही दोघी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण शेत शिवार हा शेतीविषयक कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला, FM बँड 101.7 MHz वर. रात्रीचे 8 वाजता आहेत.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो। या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट एक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे। मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे। ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा। चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात।

0: जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून 2026। ओझ्यातून उपायांकडे, सर्वत्र सुरक्षित अन्न।
1: फ्रॉम बर्डन टू सोल्यूशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर।
0: अन्न हे जीवनाचा आधार आहे, परंतु दूषित अन्नामुळे दरवर्षी जगभरातील कोट्यवधी लोक विविध आजार

0: आजारांना बळी पडतात. या गंभीर समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना आहे,
1: ओझ्यातून उपायांकडे सर्वत्र सुरक्षित अन्न.
0: फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर. श्रोते हो, चला तर मग स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाचा वापर करूया.
1: अन्न हाताळताना स्वच्छतेचे नियम पाळूया.
0: अन्नजन्य आजारांविषयी जागरूकता वाढवूया.
1: विज्ञानावर आधारित माहिती आणि तपासणी यंत्रणांवर भर देऊया.
0: शेतकरी, उत्पादक, विक्रेते, प्रशासन, ग्राहक या सर्वांनी मिळून एकत्रितपणे अन्न सुरक्षा सुनिश्चित करूया.
1: सुरक्षित अन्न ही केवळ गरज नाही
0: तर प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. चला 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त सुरक्षित, सकस आणि निरोगी जीवनाचा संकल्प करूया. सुरक्षित अन्न,
1: निरोगी जीवन.
0: सुरक्षित अन्न, निरोगी जीवन.
2: हॅलो डॉक्टर. श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्तनाचा कर्करोग आणि आधुनिक उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर उन्मेष टाकळकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 4 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
3: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
4: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
3: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
5: श्रोते हो, FM 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ആകാശവാണി. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात फूट. आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. आणि आता बातम्या विस्तारानं. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला मंजुरी देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
1: एटीएफ प्राइस स्टेबिलाइजेशन फंड में एक सेल्फ सस्टेनिंग रिवॉल्विंग फंड बनाया गया. एटीएफ प्राइस फॉर द एयरलाइन कैरियर्स हु वांट टू पार्टिसिपेट इन दिस, उनको एक स्टेबल एटीएफ प्राइस अभी करंट क्राइसिस के दौरान मिलेगा. इससे हमारे एंटायर एविएशन सेक्टर में करीब 70 लाख से अधिक जो जॉब्स हैं जिनके ऊपर इम्पैक्ट पड़ना आरंभ होने लगा.

0: होगा था बिकॉज ऑफ द स्ट्रेस इन द सेक्टर वो इससे सिग्निफिकेंटली मिटिगेट होगा।
1: पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यात 2.5 पटीने वाढून 142 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत। या निर्णयानुसार इंधनाचे दर स्थिर राहावे यासाठी तेल विपणन कंपन्यांना 10,000 कोटी रुपये बिनव्याजी दिले जाणार आहेत। याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल। दिल्ली राजधानी क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं। रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटर सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। याला 8,300 कोटी रुपये खर्च येईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। नवाचार मंत्र या मोहिमेची सुरुवात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं झाली। देशभरात तळागाळातल्या नवोन्मेषकांना शोधणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांना मदत करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे। या नवोन्मेषकांना उद्योगपती, तज्ञ, वाहतूकदार यांच्याशी जोडणं यामुळे शक्य होणार आहे। यासाठी स्किल इंडिया डिजिटल हबवर नोंदणी सुरू झाली असून नवोन्मेषकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी असं आवाहन चौधरी यांनी केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची भेट घेतली। नेबरहूड फर्स्ट या भारताच्या धोरणाअंतर्गत नेपाळ हा एक महत्वाचा घटक असल्याचं मोदी या भेटीनंतर समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले। दोन्ही देशांमधले विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी भारत नवीन सरकारबरोबर सहकार्य करायला उत्सुक असल्याचंही मोदी म्हणाले। नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। या दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रिमंडळाची शपथ दिली। या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाळ हे उपस्थित होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे। केंद्र सरकार कर्नाटक सरकारबरोबर मिळून काम करेल असं ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षात आज 28 वर्षात पहिल्यांदाच फूट पडली। पक्षाच्या 89 पैकी 58 आमदारांच्या गटानं स्वतःला खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असं जाहीर केलं आणि या आमदारांचा पाठिंबा असलेल्या रिताब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचं पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं। तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच रिताब्रत यांना पक्षातून काढून टाकलं आहे। तरी या गटाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ममता बॅनर्जी यांनीच काम करावं असं आवाहन रिताब्रत बॅनर्जी यांनी केलं आहे। राज्याबाहेर असलेल्या आणखी 2 आमदारांचा पाठिंबा या गटाला असल्याचा दावा रिताब्रत यांनी केला आहे। शोभादेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधातून या बंडाला सुरुवात झाली। इराणी फौजांनी आज कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि 63 जण जखमी झाले। या हल्ल्यामुळे या विमानतळावरच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं या हल्ल्याची

जबाबदारी घेतली आहे. त्यांनी कुवैत आणि बहारीनमध्ये विविध ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालय आणि कुवैतमधल्या दूतावासानं भारतीयांच्या मृत्यूबद्दल निषेध व्यक्त केला आहे. मृत नागरिकांच्या आणि जखमींच्या मदतीसाठी दूतावास कुवैत प्रशासनाबरोबर संपर्कात आहे असं दूतावासानं समाज

0: या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अपशब्द उच्चारले होते. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खोमेनी यांच्यासोबत शस्त्रसंधीची चर्चा सुरू आहे, तरी हे युद्ध कधी संपेल किंवा होर्मुझची सामुद्रधुनी कधी खुली होईल याबाबत निश्चित तारीख सांगायला ट्रम्प यांनी नकार दिला. कदाचित सप्टेंबरपर्यंत ही सामुद्रधुनी बंद राहील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. राज्य सरकार आणि प्रसारभारती मुंबईमध्ये एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब स्थापन करणार आहे. मालाड इथल्या प्रसारभारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत हा संयुक्त विकास प्रस्तावित आहे. यासाठी विशेष कंपनी स्थापन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र यासह माहिती तंत्रज्ञान आणि इतर सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी एलिओना रॉड्रिग्ज गोमेज यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. त्या 5 दिवसांच्या भारत भेटीवर आल्या आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाला पराभवाचा धक्का बसला. डायना श्रायडरनं तिच्यावर 3-6, 7-5, 6-0 अशी मात केली. पहिला सेट 6-3 जिंकून घेतलेली आघाडी टिकवून ठेवण्यात अरिनाला अपयश आलं. तिसऱ्या सेटमध्ये अरिनाला एकही गेम जिंकता आला नाही आणि डायनानं निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना आपल्या नावावर केला. याआधीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये माया व्हालिन्स्का हिनं अॅना कालिन्स्काया हिच्यावर 7-6, 7-3 अशी मात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डीके शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षामध्ये फूट आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 लोकसंगीत. आज या कार्यक्रमात ऐकूया भीमाजी दासगुडे आणि सहकारी यांनी गायलेले अभंग.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण भीमाजी दासगुडे आणि सहकारी यांनी गायलेले अभंग ऐकले. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

हे गीत दशरथ पुजारी आणि प्रमिला दातार यांनी गायलं होतं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

ही गजल होती इलाही जमादार यांची आणि गायली होती अच्युत ठाकूर यांनी. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आज रात्री 10 वाजता आपण ऐकणार आहोत के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन राग हंसध्वनी. त्यानंतर रात्री 10:30 वाजता विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन राग जय जयवंती. थोड्याच वेळात 9:15 सुरुवातीला समाचार संध्या, त्यानंतर 9:00 न्यूज ऍट 9, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय है. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात के शिवकुमार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग हंसध्वनी ऐकलात. यांना तबला साथ दिली होती राजेंद्र अंतरकर यांनी.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
4: कष्टले हे मुंबई घडताना.
0: श्रोते हो, रात्रीचे 10:30 होत आहे. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग जय जयवंती. विलंबित बंदिश आहे 1 आणि द्रुत बंदिश आहे 3. यांना तबला साथ दिली आहे राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे अनंत राणे यांची. तर ऐकूया विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग जय जयवंती.

श्रोतेहो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग जय जयवंती ऐकला. त्यांना तबला साथ दिली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अनंत राणे यांची. श्रोतेहो, ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 11:05 अंग्रेजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.